नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, आज रविवार, भारतीय सौर दिनांक 27 वैशाख, शके 1948, 17 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी अनघा देढे तुम्हा सर्व श्रोत्यांचं स्वागत करते सनईच्या या मंगलसुरांच्या साथीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली ललत पंचम रागातली धून आता आपण ऐकत आहात. श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 वंदनवार हा चिंतन आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
6: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
8: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती।
9: 10 बजे पिटारा में सुनिए बॉम्बे टॉकीज, गायक गायिका प्रमिला दातार से जयंत पात्रेकर की बातचीत का दूसरा भाग। संपादन है एरीमा जोशी का, प्रस्तुति जुबैर खान की। 11 बजे

0: श्रोते हो, आत्ता आपण श्री रामचरितमानस हा कार्यक्रम ऐकलात आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणात.
1: श्रोते हो, क्रिसंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33.
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

0: क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 30वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादर करते प्रसाद कुलकर्णी.
1: ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 30वा श्लोक. या श्लोकाचा अर्थ आहे, हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो, म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणं योग्य नाही. याच गीता श्लोकाला आचार्य विनोबा भावे गीताईमध्ये म्हणतात, वसे देहात सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा, म्हणूनही भूत मात्री तू नको शोक करू कधी. या श्लोकाचा भावार्थ पाहताना दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात येतात. आत्मा सर्वांच्या शरीरात आहे आणि आत्मा नेहमीच अवध्य आहे, म्हणजे ज्याचा वध करता येणार नाही असा आहे. या श्लोकावर संत ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिकेत म्हणतात, जे सर्वत्र सर्व ही देही जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तूप आहे चैतन्य एक, जयाचेनी स्वभावे हे होत जात आघवे, तरी सांग काय शोधावे एथ तुवा, एरवी तरी पार्था तुझ का नेणो न मने चित्ता, किडाळ हे शोधिता बहुती परी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे सर्व ठिकाणी सर्व देहांमध्ये असतं आणि ज्याचा नाश करण्याचा प्रयत्न करूनही ते शक्य होत नाही, ते विश्वात्मक चैतन्य तू पाहावस. त्या विश्वात्मक चैतन्याच्या सहज अस्तित्वामुळे, त्याच्या सहज स्वभावामुळे हे सर्व जग जन्मत आणि लयास जात. असं असताना तू शोक कशासाठी करतोस? शिवाय यामुळे तुला मोठं लांछन लागेल, नसतच किटाळ येईल. तुझ्यासारख्या प्रज्ञावानाच्या मनाला हे का समजत नाही? या पृथ्वीवर असंख्य प्राण्यांची शरीर असून प्रत्येक शरीरात एकाच भगवंताचा अंशरूप आत्मा आहे. प्रत्येक शरीर जरी वेगळं असलं तरी त्या सर्वांच्या शरीरात परमात्म्याचा अंशरूप एकच चैतन्यमय आत्मा आहे. म्हणून या आत्म्याचा नाश कोणीही कोणत्याही साधनांनी करू शकत नाही, कधीच करू शकणार नाही. म्हणजेच आत्मा अमर असून देह नश्वर आहे, आणि जे नाशवंत आहे त्या गोष्टीचा शोक करणं योग्य नाही. उदाहरणार्थ, घरात शिजवलेलं अन्न आजच्या दिवसापुरतं छान ताजं चवदार लागतं, पण उद्या ते खराब होऊन विटून गेल्यावर शोक करण्यात अर्थ नाही. तसंच देह नाश पावणार आहे हे समजल्यावर मृत्यूच्या भीतीने शोक करणं योग्य नाही. प्रत्येक शरीराचा वृद्धापकाळाने, आजारीपणाने, अपघात होऊन किंवा कोणी मारलं तर नाश होतो, आणि असंही हे शरीर नित्य बदलत असतं, पण ते रोज पाहणाऱ्यांच्या लक्षात येत नाही. शरीराला आधी बालपण, मग तरुणपण येऊन शेवटी शरीर म्हातार होतं. शरीराची अवस्था बदलत जाते, त्यामुळे देहाची क्षणभंगुरता लक्षात येते. देहातला आत्मा बदलत नाही, त्यामुळे आत्म्याची अमरता लक्षात येते. इथे भगवंताला शरीर आणि त्यात असणारा चैतन्यमय आत्मा हे दोन्ही वेगवेगळे आहेत हे सांगायचे. त्यातही शरीर नाशिवंत विकारी म्हणून नष्ट होणार आणि आत्मा अविनाशी अविकारी नष्ट न होणारा. आत्मा नेहमीच अवध्य, म्हणजे ज्याचा वध करता येणार नाही असा आहे. भगवंतांनी या श्लोकात देह म्हणजेच शरीर आणि देही म्हणजेच आत्मा असे दोन शब्द वापरलेत. शरीर असत असून आत्मा सत आहे. परमार्थ साधायचा असेल तर सत आत्म्याला आधी समजून घेतलं पाहिजे. हा आत्मा कसा आहे? तर हा आत्मा भिजत नाही, जळत नाही, सुकत नाही आणि कोणत्याही शस्त्रांनी तुटत नाही. मरतं ते शरीर, पण आपलं खरं स्वरूप शरीर नाही तर आत्मा हेच आहे. पण हे विसरून आपण आपलं संपूर्ण जीवन फक्त या शरीराशी निगडीत ठेवतो. शरीराचं पोषण करतो, सजवतो, नटवतो, शरीराला सुखकारक तेच करतो, त्रासदायक असेल ते टाळतो. म्हणजेच संपूर्ण आयुष्यभर शरीराचाच विचार करतो आणि आपल्याच देहात असलेल्या देहीला, आत्म्याला विसरून जातो. आणि या देहातल्या आत्म्याची आठवण आपल्याला दुसरं कोणी मृत झालं तरच येते. तेव्हा आपण म्हणतो, रडू नका, त्यांच्या आत्म्याला क्लेश होतील. म्हणजे आत्म्याचं अस्तित्व ओळखतो, पण ते दुसऱ्याच्या देहातील. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं खरं स्वरूप आत्मा हेच आहे. केनोपनिषदातला पहिला खंड दुसरा मंत्र हा विचार अजून स्पष्ट करतो. त्यात म्हटलंय, कानाचा कान, मनाचं मन, वाचेची

जी खरी वाचा तोच खरोखर प्राणाचा प्राण आणि डोळ्याचा डोळा होय. म्हणजेच मी म्हणजे शरीर नाही. आपण मी जेवण केलं, मी पाहिलं असं म्हणतो. आपल्या देहात असलेला हा मी वेगळा आहे. याच्यामुळेच आपण आपले अवयव कामासाठी वापरू शकतो. उदाहरणार्थ आपण वाचण्यासाठी आपल्या देहातले डोळे वापरतो. समजा एखादी व्यक्ती मृत होते तेव्हा त्या मृत शरीरात हे डोळे काही पाहू शकत नाहीत. पण या मृत शरीरातले डोळे काढून जर दुसऱ्या चैतन्य असलेल्या अंध माणसाच्या देहात लावले तर त्या माणसाला दिसू शकतं. म्हणजेच या मृतदेहात चैतन्यमय आत्मा नसल्यामुळे तिथे डोळे निष्प्राण आहेत. त्याचा देह नाश पावला पण देहातला आत्मा नाश पावला नाही. देह वध्य आहे पण आत्मा वध्य नाही. म्हणजेच आत्मा हेच आपलं खरं रूप आहे, त्याला ओळखलं पाहिजे. लोकमान्य टिळक गीता रहस्यात या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, जगणं हाच काही या जगातला पुरुषार्थ नव्हे. काकबळी खाऊन कावळेही पुष्कळ वर्ष जगतात. आज नाही उद्या निदान 100 वर्षांनी तरी मृत्यू जर कोणासही चुकत नाही तर मग त्याबद्दल भीती किंवा आक्रोश, डर किंवा रड कशाला? अध्यात्मशास्त्राप्रमाणे पाहिलं तर आत्मा नित्य असून त्याला कधीच मरण येत नाही, तो अवध्य आहे. या युद्धात आपले सगळे मरणार हा शोक आणि त्याचं पाप आपल्याला लागेल ही भीती अर्जुनाच्या मनात होती. पण धर्मरक्षणासाठी दुष्ट माणसांना मारणं पाप नसून ते क्षत्रियाचं कर्तव्य असल्यामुळे अर्जुनाच्या मनातलं दुःख काढून टाकण्यासाठी भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी या श्लोकातून हा बोध दिलेला आहे. पेटीतला एक नासका आंबा सर्व आंबे नासून टाकतो म्हणून तो काढून टाकतात. तसंच समाजातल्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवलाच पाहिजे. यासाठी समाजातल्या बलवान सामर्थ्यवान लोकांनी तसंच समाजातल्या निवृत्त लोकांनी निवृत्तीनंतर समाजातल्या तरुण वर्गाला योग्य ते मार्गदर्शन केलंच पाहिजे. तरच देश, राज्य, गाव, समाज, कुटुंब सुरक्षित राहील. चांगली मूल्य असणारी चांगल्या विचारांची माणसं समाजाला योग्य दिशा दाखवत देश, राज्य, समाज, कुटुंब सर्वांचा विकास करत देश प्रगतीपथावर नेतील तेव्हाच सर्व सुखासमाधानाने आनंदात जीवन जगतील. आजच्या संदर्भात हा श्लोक अंतिम सत्याचा स्वीकार करण्यासाठी अंतिम उपदेश करणार आहे. अहंकारात मशगूल अशा आजच्या जगात लोक तुमचं खच्चीकरण करतील, अपमानित करतील, प्रतिमा मलिन करतील, पण तुमची आंतरिक प्रेरणा, चरित्र याला कोणीही धक्का लावू शकणार नाही. समोरच्या व्यक्तीला एखादी जात, धर्म, पंथ, लिंग यात अडकवून त्याला अपमानित करू इच्छित असाल तर इतरही तुम्हाला त्याच विचारांनी वागवतील. तेव्हा तुमचा त्रागा योग्य असेल का? सर्वधर्म समभाव, स्थितप्रज्ञता हाच आत्म्याचा आंतरिक स्वभाव आहे. त्याची हाक ऐकून माणसाला माणसाशी जोडणं हेच कर्तव्य घेऊन आपण जन्माला आलो आहोत हे विसरता कामा नये. हा विचार आपल्यासाठी, आपल्या स्वभावासाठी, आत्म्यासाठी इम्युनिटी बूस्टर आहे. निष्काम कर्म करण्याचा मार्ग दाखवणार आहे.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 30वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.

0: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
2: ती वेळ आहे जीएस चहाची.
3: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यानंतर भुले बिसरे गीत कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

श्रोते हो भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा पूर्वार्ध आत्ता आपण ऐकलात आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. त्यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026 दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्यपदकं. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटाचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्समधल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारे ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरे जाण्यास अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन

घरमोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ झाला. केंद्र सरकारनं निश्चित केलेले 33 प्रश्न यात विचारले जाणार आहेत. ही घर यादी आणि घरमोजणी प्रक्रिया महिनाभर सुरू राहणार आहे. यामध्ये प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन राज्यातील स्थिती, सोयीसुविधा आणि मालमत्तेशी निगडीत माहिती नोंदवून घेतील. स्वगणना प्रक्रिया पूर्ण केलेल्या नागरिकांनी आपला स्वयंगणना ओळख क्रमांक द्यायचा आहे, त्यामुळे माहितीची पडताळणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे सुलभ होईल. या प्रक्रियेदरम्यान नोंदवण्यात येणाऱ्या माहितीची गोपनीयता राखली जाईल असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे. राज्यातल्या सरकारी, निमसरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश महिला आणि बाल विकास विभागानं दिले आहेत. या संदर्भात विभागानं एक परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्याचे कायदेशीर अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत अशा आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. यातील सदस्यांच्या नियुक्तीचे नियम पाळणंही आवश्यक आहे. तसंच महिलांना तक्रारीसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच शी बॉक्स पोर्टल सारखी माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तपासणीदरम्यान पॉश कायद्याच्या तरतुदींचं पालन न झाल्याचं आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कायद्याच्या कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही नमूद करण्यात आलं आहे. हवामान बदलाच्या समस्येवर जागतिक पातळीवर चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा मेळ घालणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकच्या पहिल्या पर्वाच्या निष्पत्ती आणि परिणामकारकता अहवालाचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं. क्लायमेट वीकच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातल्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. तर पुण्यातून 14 मे रोजी मनीषा वाघमारे हिलाही अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना काल पुणे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आलं आहे. सीबीआयनं देशभरातल्या 6 विविध ठिकाणी छापा टाकून झडती घेतली. देशातल्या इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या 100 मुलांपैकी केवळ 62 मुलं इयत्ता 12वीपर्यंत पोहोचतात असं नियतकालिक रोजगार क्षमता सर्वेक्षणात आढळून आलं आहे. देशात 14 ते 18 वर्ष वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शालाबाह्य आहेत अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी काल दिली. शालाबाह्य मुलांच्या समस्येवर विचारमंथन करणं आणि राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेच्या प्रस्तावित नवीन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी धोरणांवर चर्चा करणं या उद्देशानं काल दिल्लीत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं एका बैठकीचं आयोजन केलं होतं. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उपजीविकेची आव्हानं या कारणांमुळे ही मुलं शिक्षण व्यवस्थेबाहेर राहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागपूर मडगाव रेल्वे एक्सप्रेसला काल नागपूर रेल्वे स्थानकावरून केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आठवड्यातून 2 दिवस चालवण्यात येत असलेल्या या गाडीला प्रवाशांचा 100% आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत राहिला तर ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. या गाडीला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा आहे. पुण्यात गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये झालेल्या पुणे ॲग्री हॅकेथॉनमधील 16 नाविन्यपूर्ण उत्पादनांपैकी निवड झालेल्या 4 उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य सरकारमार्फत सुरू झाल्याची माहिती

0: माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. कृषी विभागाच्या वतीनं पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात दुसऱ्या पुणे ॲग्री हॅकेथॉन 2026 स्पर्धेचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावर्षीच्या हॅकेथॉनमध्ये विविध राज्यातल्या सुमारे 1300 स्पर्धकांनी तर राज्यातून 867 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू एको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026 दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी CBI काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, पुणे केंद्रावरून प्रसारित झालेल्या प्रादेशिक बातम्या आता आपण ऐकल्यात. यानंतर भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
2: को लिखा है कमर जलालाबादी ने और अनिल बिस्वास ने इसका संगीत दिया है.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: मोही तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना, चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना। चहानी काय फ्रेश वाटत, ये तुम क्या जानो विराज बाबू।
2: शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरे तुम्हें कॉफी पे बुलाया है।
3: तुमच्याकडे ही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा। मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया। गुरुवारी 21 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर।
0: मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू। 101 उमा सदन।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। सकाळचे ठीक 7:30 वाजलेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
5: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हम दोनो या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं जयदेव यांनी संगीतबद्ध केलेलं मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे एक सदाबहार गीत.
1: मैं जिंदगी

0: मंडळी 1961 मध्ये अमरजीत दिग्दर्शित हम दोनो हा चित्रपट ताराशंकर बंदोपाध्याय यांच्या उत्तरायण या कादंबरीवर आधारित चित्रपट. पटकथा आणि संवाद लिहिले होते विजय आनंद यांनी. कॅमेरामन होते व्ही रात्रा, तर कलाकार होते नंदा, साधना आणि डबल रोलमध्ये देवानंद. आनंद आणि मीताच्या प्रेमकथेची ही कहाणी बरं का. देवानंद यांनी मेजर मनोहरलाल वर्मा आणि कॅप्टन आनंद अशी दुहेरी भूमिका साकारली होती. बेरोजगार असलेला आनंद एके दिवशी सैन्यात सेवा करण्यासाठी रुजू होतो. तिथे त्याची मैत्री मेजर वर्माशी होते. तो दिसायला आनंद सारखाच असतो, फक्त त्याला मिशा असतात. त्या दोघांमध्ये एक अनामिक असं नातं निर्माण होतं. मेजर स्वतःच्या आईबद्दल, बायको रुमाबद्दल आनंदला सांगतो. कालांतराने युद्ध सुरू होतं आणि या युद्धामध्ये मेजर वर्मा बेपत्ता होतो, त्याला मृत समजलं जातं. चित्रपटाच्या या कथानकात पुढे काय होतं हे जाणून घेऊयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज बोलतोय हम दोनो या चित्रपटाबद्दल. मी तुम्हाला सांगितलं युद्ध सुरू होतं ज्यामध्ये मेजर बेपत्ता होतो, त्याला मृत समजलं जातं, तर आनंदला त्याच्या शौर्यासाठी बढती मिळते. तो जेव्हा घरी परततो तेव्हा आनंदची आई देवाघरी गेल्याचं त्याला समजतं. हे दुःख जसं स्वतःच्या वाट्याला आलेलं आहे तसंच मेजरच्या कुटुंबाच्या वाट्यालाही आलेलं आहे. मग हे कुटुंब अशा दुःखाला कसं बरं सामोरं जाईल, हा विचार करून आनंद स्वतः मेजर वर्माच्या मृत्यूची बातमी त्यांच्या घरी सांगायला जातो. पण मेजरची आई आणि बायको त्यालाच मेजर वर्मा समजून खूप आनंदी होतात. रुमा म्हणजे मेजरची बायको हृदयरोगी असल्यामुळे डॉक्टर आनंदला तिला खरं सांगू नका यासाठी विनवणी करतात. आणि एकीकडे नीता मात्र आनंद आपल्यापासून लांब जात आहे म्हणून बेचैन होते. दुसरीकडे रुमा आनंद आपल्याशी जवळीक साधत नाही म्हणून त्याच्यावर चिडते. याच सगळ्या गोंधळात एक दिवस अचानक मेजर जिवंत आहे हे कळतं आणि तो घरी देखील पोहोचतो. पण स्वतःच्या जागी आनंदला बघून त्याच्याही मनात गैरसमज निर्माण होतो, त्यामुळे तो आनंदला मारण्याचा प्रयत्न देखील करतो. पण आनंद रुमा आणि मीताला घेऊन सगळ्यांच्या मनातले गैरसमज मेजरच्या समोर दूर करतो आणि चित्रपटाचा शेवट अर्थातच आनंदी होतो. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता मात्र वेळ झालीये हम दोनो या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं जयदेव यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं युगुल

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM. तुमच्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. यानंतर 7:40 प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस.
2: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
4: श्रोत्यांनो नमस्कार.
3: विक्रम, लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात आणि मला वाटतं आपल्या व्यायामाला लोक प्रॉब्लेम्सची कारणं भरपूर देतात.
4: ऍब्सोल्युटली.
3: आणि मग फिटनेस बद्दल खूप शंका आहे, म्हणजे जागरूकता वाढते की आता कसं होणार, वजन कसं कमी होणार, असे बरेच क्लायंट तुझ्याकडे सुद्धा येतात.
4: काय होतं माहितीये का, आपण बेसिकली काय करतो की आपण शरीराच्या गरजा डावरतो आणि आपल्या मनाला जे पाहिजे तेच आपण करत
3: राहतो
4: आणि मग त्यानंतर त्याचे रिपरकशन्स येतात. तुम्ही कसंही स्वतःच्या शरीराला वागवलं तर चालू शकत नाही आणि मग त्याचे रिपरकशन्स भरपूर पद्धतीने येतात. कुणाला डायबेटीस होतो, कुणाला थायरॉइड होतो, तर कुणाचं वजन वाढतं आणि मग शेवटी एक पाळी अशी येते की तुम्हाला लाईफस्टाईल सुधारायलाच लागते.
3: करेक्ट. याबद्दल तुझ्याशी अजून बोलणारच आहे पण एक केस आधी बघूयात. आपण इथेही नाव बदललंय, श्वेता दिघे नाव आहे, 28 वर्षांचे. हिला पिरियड्सचा मेजर त्रास होता, म्हणजे 6 महिन्यापासून तिचे पिरियड्सच आले नव्हते. वजन 86 किलो. तिला पिरियडसाठी गोळीच घ्यावी लागायची हा तिचा मेन प्रॉब्लेम होता. वजन तर वाढलेलं होतंच. तुझ्याकडे आल्यानंतर 5.5 महिन्यात 12 किलो वेट लॉस आहे.
4: आता श्वेताची थोडीशी केस बघायची झाली तर श्वेताला म्हणजे जेव्हापासून पिरियड्स चालू झाले तेव्हापासूनच थोडासा प्रॉब्लेम पिरियड्सचा होताच. म्हणजे रेग्युलर पहिल्या दिवसापासून कधी पिरियड आलेच नाहीत, कारण का पहिल्यापासूनच थोडंसं वजन तिचं जास्त होतच. म्हणजे आणि रिसेंटली असं झालं की जॉब आणि या सगळ्या गोष्टीमुळे किंवा व्यायाम न केल्यामुळे भरपूर दिवस वजन तिचं 86 kg पर्यंत गेलं होतं. हाईट अशी झाली होती की गेल्या 6 महिन्यात तिचे एकही पिरियड्सची सायकल तिची 6 महिन्यात आलेली नव्हती.
3: बर, या केस बद्दल म्हणजे तू तिला काय सांगितलं, श्वेतानं कसा वेट लॉस केला, हे सगळं ऐकणार आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9031350 90111 32500. विक्रम, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी श्वेताच्या केस बद्दल बोलत होतो की पिरियड्सचा मेजर त्रास हा एक मेन प्रॉब्लेम होता.
4: राईट. गेले 2-3 वर्ष असंच होत होतं की तेव्हा ती म्हणजे आय थिंक पहिल्यांदा 2-1 वर्षापूर्वी ती पहिल्या गायनेकॉलॉजिस्टकडे गेली आणि गायनेकॉलॉजिस्टच्या गोळ्या घेऊन तिला पिरियड्स नॉर्मल यायला लागले होते. बट गोळ्या बंद केल्यानंतर परत पिरियड्स बंद व्हायचे आणि त्यानंतर एक पॉईंट असा आला की तिच्या आईचं असं म्हणणं होतं की गोळ्या घेऊन पिरियड्स येतात न घेता येत नाहीत, तर जी नॅचरली गोष्ट व्हायला पाहिजे त्याच्याकरता आयुष्यभर गोळ्या घेणं हे चुकीचं आहे आणि ते चुकीचं आहेच आहे.
3: बरोबर.

0: गेले 6 महिने त्यांनी प्रयत्न केला वजन कमी करण्याचा, पण ते काही होत नव्हतं आणि वजन कमी न झाल्यामुळे पिरियड येत नव्हते. अशा सिच्युएशनमध्ये बेसिकली ती माझ्याकडे आली. आता हे जे सगळे तिचे प्रॉब्लेम्स, म्हणजे वाढलेलं वजन आणि त्याच्या रिझल्टंट म्हणजे तिचे पिरियड सगळे इरेग्युलर किंवा बंदच झाले होते, याची कारण जी 2-3 होती ती म्हणजे झोप वेळेवर नाही, व्यायाम करायची इच्छाच नाही, आणि तिसरी गोष्ट म्हणजे घरचं खाणं किंवा साधं खाणं हे आजकालच्या जनरेशन मध्ये जरा कमीच व्हायला लागलंय. म्हणजे रोज वेगळं खायला लागतं किंवा म्हणजे एक नॉर्मल आपलं साधं पोळी भाजी भाकरी भाजी भात वरण हे खायची सवयच राहिलेली नाही. सो आता ही जी तिची 3 कारणं होती ही आम्ही सिस्टमॅटिकली पहिल्यापासून एलिमिनेट केली. पहिली गोष्ट म्हणजे तिला सकाळी सकाळी एक्सरसाइज ज्या टाइमला दिला होता तिने पहिले 15 दिवस एक्सरसाइज केल्यानंतर तिला एक खूप चांगलं वाटायला लागलं. जेव्हा आपण कन्सिस्टंटली रोज एक्सरसाइज करतो तेव्हा एक फील गुड फॅक्टर किंवा एक वाढलेली एनर्जी लेवल आपल्याला जाणवायला लागते. परत झोप वेळच्या वेळेस यायला लागते. तर एक्सरसाइज चालू झाल्यानंतर तिचं स्लीप टायमिंग सुद्धा पहिल्या 2 आठवड्यांमध्ये रेग्युलराइज झालं आणि ते झालं. आणि घरचं तिला खायला आवडायचं नाही, पण घरचं खायला लागल्यानंतर तिला जो फ्रेशनेस आणि एक हलकेपणा जाणवत होता आणि दिसत होतं की बाबा आपलं आठवड्याला 1-1 किलो वजन कमी होत आहे. तर ह्या पद्धतीमध्ये तिला त्याची सवय लागून गेली आणि बेसिकली आपण आज वजन बघितलं तिचं
1: 5.5 महिन्यात 12 किलो
0: वजन तर कमी झालेलं आहे. आणि आज बघायला गेलं तर गेले 3 महिने तिचे पिरियड कन्सिस्टंटली 33-35 दिवसाच्या अंतराने येतात आणि कुठली गोळी न घेता, ही त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
1: नक्कीच या केस बरोबर आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135500 9011135500 90111-32-5-00. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 7:45 आणि 15 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मी खरं एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: श्रोते हो, कार्यक्रमात शर्मिला दातार यांच्या

0: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। यानंतर 7:50 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG हिरा आहे सर्वांसाठी आणि 7:55 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड।
2: श्रोते हो नमस्कार। आधुनिक काळात रत्ने आणि मौल्यवान खडे यांना महत्व प्राप्त झालंय, याविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्रीयुत अमित मोडक सर।
3: आधुनिक नव्हे तर परंपरागत काळापासून या सर्व रत्न आणि रंगीत खड्यांना जे नैसर्गिक असतात त्यांना महत्व आहे। आपल्याकडेही आपण दागिन्यांमध्ये ते हिऱ्याच्या बरोबरीने जडवतो आणि त्याचा एक फ्युजन क्रिएट करतो की ज्याच्यातून आकर्षकता निर्माण होते। पुन्हा गाडगी सन्सकडे RG कलेक्शन म्हणून त्याचं कलेक्शन उपलब्ध आहे। हे नैसर्गिक खडे पाचू, माणिक किंवा पुष्कराज याच्यासारखे असतात। तसंच मोती पण मिळतात आपल्याला, कल्चरही मिळतात, नॅचरल मोती मिळतात। तर त्याच्यातून निर्माण होणाऱ्या दागिन्यांची आधुनिक परंपरा आता ग्राहकांना फार प्रिय व्हायला लागली आहे। त्याचं रंगीत फ्युजन हे ग्राहकांना आकर्षित करू लागलं आहे। हे सर्व खडे हे अंगठ्यांमधून किंवा ब्रेसलेटमधून किंवा पेंडंटमधूनही वापरण्याची नवीन फॅशन निर्माण झाली आहे।
2: मोडक साहेब, आपल्या पुना काडगे आणि सन्स इथे मिळणारे रत्ने आणि मौल्यवान खडे तसंच इतर ठिकाणी मिळणारे खडे यामध्ये काय फरक आहे?
3: आपण इतर ठिकाणचं एक वेळ थोडा विषय बाजूला ठेवू। आपल्याकडे मिळतात ते नॅचरल स्टोन असतात, नॅचरल प्रेशियस स्टोन असतात। त्याच्यावर आपण GIA किंवा पंजिम या लॅबोरेटरीचं नॅचरल स्टोन असल्याचं सर्टिफिकेट देत असतो। त्याच्याबरोबरच त्यांना 75% किंमत परत देण्याची आपण हमी देत असतो, परंतु ती हमी तेव्हाच ग्राह्य धरली जाते जेव्हा ते खडे सुस्थितीत परत येतात, त्याचे टवके उडालेले नसतात किंवा त्याच्यामध्ये कुठलेही क्रॅक डेव्हलप झालेले नसतात। बाजारात मिळणाऱ्या फसव्या खड्यांपासून सावधानता ठेवण्यासाठी आपण सर्टिफाईड स्टोन मिळण्याकरता किंवा प्रिशियस स्टोन मिळण्याकरता आग्रह धरावा।
2: मोडक सर, आधुनिक काळामध्ये हिऱ्यांप्रमाणेच रंगीत मौल्यवान खड्यांमध्ये आकर्षक दागिनेही घडवले जातात, त्या संदर्भात श्रोत्यांना काही सांगाल का?
3: नक्कीच। आपण रत्न आणि खड्यांबद्दल जी माहिती घेतली की नैसर्गिक खडे असतात ते वेगवेगळ्या रंगाचे असतात। पाचू आहे, माणिक आहे, मोती आहे, त्यानंतर सफायर्स असतात, कोरल्स असतात। तर या सगळ्यांचं एक चांगलं फ्युजन आता तयार होऊ शकतं।
2: बर,
3: त्याच्यामध्ये अनकट डायमंड्सही वापरले जातात ज्याला पोलकी डायमंड्स म्हणतात। तर त्याचं सगळ्याचं एकत्रीकरण करून चांगली देखणी नेकलेसेस आताच्या काळात बनायला लागले। इतके दिवस लोकांना असं वाटायचं की हे

0: खडे एकदा आपण खरेदी केले की ते त्याची किंमत वाया जाणार आहे, पण तसं नाहीये. जर ते सर्टिफाईड नैसर्गिक खडे असतील तर जनरली सराफ लोक त्यालाही 50-60% बायबॅक व्हॅल्यू देतात. फक्त काय आहे, हे जे नॅचरल खडे असतात, नैसर्गिक खडे असतात, रत्न असतात, ती जरा ठिसूळ असतात, त्यामुळे त्याला फार काळजीपूर्वक वापरायला लागतं. म्हणजे ज्या पद्धतीत तुम्ही किंवा ज्या स्थितीमध्ये तुम्ही खरेदी केली आहे त्या स्थितीत जर ती परत आणली तर त्यालाही तुम्हाला बायबॅक व्हॅल्यू मिळू शकते, एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते, त्यामुळे ती पूर्ण वाया जात नाहीत. आणि अनकट पोल की डायमंड्सला तर काय डायमंड प्रमाणे बायबॅक आणि एक्सचेंज असतंच, पण खरोखरच जर का नुसतंच चकाकणारं व्हाईट कलरचं असं जर नको असेल आपल्याला हिऱ्यासारखं दिसणार आणि त्यात काहीतरी रंगीबेरंगी नैसर्गिक छटा निर्माण करायची असतील तर हे नैसर्गिक खडे आणि रत्ने ही नक्कीच चांगली दिसतात आणि आकर्षक ठरतात. आणि स्त्रियांना जनरली वेगवेगळ्या रंगाची आवड असते, त्यामुळे त्याचं फ्युजन हे एक प्रकारे चांगलं होऊ शकतं आणि जे आपल्याकडे सहज उपलब्ध असतं. याची खरेदी जेव्हा मात्र आपण करतो तेव्हा ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे सर्टिफाईड स्टोन असायला पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये लॅब प्रोसेस पण स्टोन येतात. तर तसे नसावेत ते खडे, ते नैसर्गिक आहेत याचं सर्टिफिकेशन येतं आणि मग ते सर्टिफिकेशन जे असतं जिओलॉजिकल इन्स्टिट्यूटचं केलेलं किंवा आपल्याकडे दोन वेगवेगळ्या लॅबचे ते सर्टिफिकेट्स मिळतात, तर ते सर्टिफाईड असणं गरजेचं आहे, कारण नाही तर त्यात फसगत होऊ शकते. म्हणजे आपण किंमत देणार आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू फॉर मनी जर मिळालं नाही तर नंतर रिग्रेट होणार, त्यामुळे त्याच्यात फसायला नको याकरता ते सर्टिफाईडच घेणं जास्त महत्वाचं आहे.
1: अच्छा, अमित मोडक सर, रत्ने आणि मौल्यवान खडे याविषयी आपल्या श्रोत्यांना आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते, धन्यवाद. पुन्हा काडगे आणि सन्स 33 दालने महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक इथे आपल्या सेवेत.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा, 1832 पासून.
1: हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.

0: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आपण इन्व्हेस्टरच्या बिहेव्हिअरल बायस बद्दल बोलत होतो आणि त्यातलं पहिला अँकरिंग बायस म्हणजे काय याबद्दल तुम्ही सांगितलं. आता दुसरा म्हणजे लॉस एव्हर्जन बायस. आता हा नेमका काय प्रकार आहे याबद्दल आज सांगा.
2: लॉस एव्हर्जन बायस, नुकसानाची भीती, म्हणजे काय की आपल्याला नफा झाल्यानंतर जेवढा आनंद होतो त्यापेक्षा दुप्पट दुःख हे तोटा झाल्यावर होतो. पण या भीतीमुळे गुंतवणूकदार काय करतात, एकदा तोट्यात असलेला शेअर कधीतरी त्याचा भाव वाढेल किंवा म्युच्युअल फंड जर नुकसानात असेल तर कधीतरी त्याचा भाव वाढेल या आशेने तो कायम धरून ठेवतात. पण नफ्यात असलेला शेअर किंवा म्युच्युअल फंड ज्याने चांगले फ्रुट्स तुम्हाला दिलेले आहेत, जो क्वालिटी आहे, तो थोडा वाढला की लगेच काढून टाकतात. आता ह्याला आपण लॉस एव्हर्जन बायस म्हणू शकतो. उदाहरण घेऊयात की एखादं झाड आहे जे आपण घरात लावलेलं आहे बघा, आणि जे

0: त्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याला एखादी फांदी अशी आहे त्या झाडाची की ती थोडीशी त्याला कीड लागलेली आहे. त्याच्यावर कदाचित आपल्याला छान फळ आणि फुलं सजलेली दिसतील, पण बिकॉज ती किडलेली आहे त्यामुळे सगळं झाड हे खराब होऊ शकतं. म्हणून आपण ती फांदी किती काळ ठेवायची की ती मला फुलं देणारे, फळं देणारे आणि त्याचा मला आनंद होतोय, तर असा विचार न करता जेव्हा लॉस ॲव्हर्जन बायसेसचा आपण विचार करतो तर ती फांदी काढून टाकलेली बरी, म्हणजेच मी पूर्ण झाड व्यवस्थित जपतोय आणि कदाचित मला भविष्यात ते झाड उत्तम फळं आणि फुलं देऊ शकतं हा अर्थ मला त्याच्यातून घेता येईल. जेव्हा मी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करतोय तर लॉस ॲव्हर्जनचा विचार करताना जे क्वालिटी आहे ते पोर्टफोलिओत ठेवा, जे नॉन क्वालिटी आहे आणि जे लॉस तुम्हाला देतंय मोठ्या प्रमाणावर ते टिकून ठेवू ना, भविष्यात त्याचा खूप फायदा होऊ शकतो असा विचार मनात ठेवू नका जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचा आणि पोर्टफोलिओचा विचार करतो.
1: किती सोप्या उदाहरणातून आपल्याला या गोष्टी समजवून सांगितल्या आहेत सरांनी. तेव्हा श्रोते हो, तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये असलेले सगळे इन्व्हेस्टिंगचे पर्याय हे योग्य आहेत की नाही हे तुम्ही देखील पडताळून पहा आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-55-33 97-64-55-33. या सल्ल्याबरोबर आज इथेच थांबूयात आणि उद्या पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो, पुन्हा भेटूया. गुड डे, बाय बाय, धन्यवाद, थँक्यू.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी.

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:20 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. आपल्या 5 देशांच्या दौऱ्यात नेदरलँड्स इथला दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वीडनमध्ये गोथेनबर्ग इथं पोहोचत आहेत. तत्पूर्वी वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारे ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरं जाण्यास अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो अशी चिंता मोदी यांनी नेदरलँड्समध्ये भारतीयांशी संवाद साधताना व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं नीट परीक्षा 21 जून रोजी आयोजित केल्यामुळे परीक्षा केंद्रांवर येणारा ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या पात्रता परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना उद्यापासून 8 जून पर्यंत प्रमाणपत्र वितरित केली जातील. शिक्षण विभागानं पात्र उमेदवारांना संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपली प्रमाणपत्र घेण्याचं आवाहन केलं आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती दिन आज जगभरात साजरा केला जात आहे. यावर्षीची संकल्पना डिजिटल जीवनरेखा जगाची मजबूती अशी आहे. इंटरनेट आणि इतर माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेसाठी कोणत्या संधी निर्माण होऊ शकतात याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडी सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. त्यांनी मलेशियाच्या जोडीचा 19-21, 22-20, 21-16 अशा गुणांनी पराभव केला. अंतिम फेरीत त्यांचा सामना आज इंडोनेशियाच्या जोडीशी होणार आहे. पुणे आणि परिसरात काल आकाश निरभ्र राहिलं. कमाल तापमान 38 आणि किमान 24 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. आज दुपारनंतर

0: आकाश ढगाळ राहून कमाल तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:03 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
5: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांच्या स्वरात वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली रचना.

0: आता आपण आशा भोसले यांच्या स्वरात वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली रचना ऐकलीत. कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.

0: स्वामी।
1: स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
1: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
4: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोती बिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते। आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत।
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे।
4: संपर्क 0202435 35।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
4: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
3: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटेरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
5: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
0: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
2: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना. उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार.
1: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज.
2: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास, शिक्षण होईल विनासायास.
1: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक,
2: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
1: एनडीए मध्ये जायचंय,
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
6: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर शाहीर साबळे यांच्या स्वरात एक पारंपरिक रचना.

0: संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतबद्ध केली होती हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, इथे आहे चष्मा घालवण्यासाठी सर्वात प्रगत कंट्युरा व्हिजन HD लेसिक शस्त्रक्रिया मशीन, जे करू शकेल तुमची चष्म्यापासून कायमची सुटका.
2: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, अद्ययावत शस्त्रक्रिया, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध.
1: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे.
2: संपर्क 0204235535.

0: 95 95 24 25 59.
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940-598-93-75.
2: वेबसाईट siddhivinayakcollege.org.
0: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: मुलींनो, बदलत्या आधुनिक काळाशी मैत्री करत आपलं स्मार्ट करिअर घडवा. कसं ते जाणून घ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTA तर्फे रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मोफत करिअर गायडन्स शिबिर.
3: इंटिरियर डिझाईन, फॅशन डिझायनिंग, फूड प्रोसेसिंग, कॉस्मेटॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, हेरिटेज, ग्राफिक डिझाईन आणि अजून बरंच काही. ह्या क्षेत्रांमधल्या करिअर विषयक संधींबद्दल तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन.
2: सेमिनार मध्ये सहभागी होण्यासाठी कॉल करा 8237879841.
3: नोट करा 8237879841.
4: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
5: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 10% अधिक.
4: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
5: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदान करिता. नियम व अटी लागू.
6: काय रे, बस्ता कुठे बांधला?
7: अरे अर्थातच स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
6: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीतच बांधू.
7: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
8: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
9: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
7: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते. आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत.
9: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे.
7: संपर्क 0202-24-35-15-35.
10: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
11: NDA मध्ये जायचंय?
12: 11वी पासूनच तयारीला लागा.
11: 11वी 12वी आणि NDA च्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
12: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
13: कार्यक्रमात यानंतर मोरोपंत यांची रचना, स्वर आहेत श्रीधर फडके आणि आशा खाडीलकर यांचे.

0: सुरक्षितता आणि समृद्धी लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात शेवटी सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं भक्तिगीत.

0: आणि या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत द कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम.
4: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मोस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मोस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मोस बँकेत हवंच.
6: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे

0: शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

पुणेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055. 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरजला मुक्काम लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग नाट्य नृत्य संगीत वाचन यांचे एकत्र योग प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव इथे पहा चित्र दागिने वस्त्रे शिल्प यांचा अनोखा ठेवा
2: जपूरजा आर्ट अँड कल्चरल म्युझियम कुर्जे
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी
4: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात
3: प्लॅनेट फर्निचर देवाची उरुळी पुणे
4: संपर्क 9689911240
3: 9689911240
5: श्रोते हो ग दी माडगुळकर ज्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून आपण ओळखतो त्यांनी अनेक प्रकारची गीतं लिहिली ज्यामध्ये भक्तिगीतं भावगीतं बालगीतं लावण्या अशा कितीतरी प्रकारांचा समावेश आहे मग नाट्यगीतं कशी बरं अपवाद ठरतील आजच्या कार्यक्रमात आस्वाद घेऊया गदिमांनी लिहिलेल्या काही नाट्यगीतांचा कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेलं ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं भूमिकन्या सीता या नाटकातलं पद

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदी मांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का.
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
5: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा
4: आहे. अहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
6: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88-88-94-22-22.
7: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गायडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850-81826.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत गदिमांनी लिहिलेल्या काही नाट्यगीतांचा. यानंतर पुन्हा एकदा ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात भूमिकन्या सीता या नाटकातलं स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेलं पद.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय वी एफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055 75 75 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: मी खरं काही चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचे पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.

0: मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
1: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
2: संपर्क 96899 11240
1: 9689911240.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात आपण गदिमांनी लिहिलेली काही नाट्यगीतं ऐकत आहोत. कार्यक्रमात पुन्हा एकदा स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेलं, ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं भूमिकन्या सीता या नाटकातलं गदिमांनी लिहिलेलं पद.

0: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेली काही नाट्यगीतं ऐकलीत आणि या गीताबरोबरच आजचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 8:57 आणि 55

0: 15 सेकंद होत आहेत. ठीक, 8:58 ठळक बातम्या.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. महान असलेल्या भारतीय संस्कृतीला समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्र आणि पूर्वांचलनं महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. विविध प्रदेश, भाषा आणि परंपरांमध्ये एकात्मता निर्माण करून भारतीय संस्कृती अधिक समृद्ध करण्याचं कार्य पूर्वांचल महोत्सव माटी नऊ मुंबई सारख्या उपक्रमातून होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल सांताक्रूज इथं कलिना कॅम्पसमध्ये केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, माटी ए पब्लिक ट्रस्ट आणि कलिना विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या महोत्सवात बोलत होते. 4 ते 5 पिढ्यांपासून पूर्वांचलातील लोक महाराष्ट्रात स्थायिक झाले असून त्यांनी पूर्वांचलच्या मातीतल्या संस्कृतीच्या आठवणी जपल्या आहेत. एक भारत श्रेष्ठ भारत पाहायचा असेल तर मुंबईतील पूर्वांचल समाजाकडे पाहावं असंही ते यावेळी म्हणाले. राज्यातल्या ऐतिहासिक बारवाचं जतन आणि संवर्धन करण्याला पुरातत्व विभागानं पुढाकार घेत कृती कार्यक्रम तयार करावा, तसंच या परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवण्याचं नियोजन करावं असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल दिले आहेत. बारव संवर्धन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. शेलार यांनी बारव संवर्धनासाठी कार्यपद्धती निश्चित करणारं परिपत्रक जारी करण्याच्या सूचनाही दिल्या. ग्रामीण भागातील पक्षाघाताचा झटका येणाऱ्या रुग्णांना पहिल्या तासात तातडीनं आणि अत्याधुनिक उपचार मिळण्यासाठी रिमोट रोबोटिक न्यूरो इंटरव्हेन्शन ही रोबोटिक उपचार सुविधा दूरस्थ पद्धतीनं उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या. आरोग्य सेवा आयुक्तालयात आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या अनुषंगानं प्राथमिक बैठक झाली, त्यावेळी आंबेडकर बोलत होते. पुण्यात गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये झालेल्या पुणे ॲग्री हॅकेथॉनमधील 16 नाविन्यपूर्ण उत्पादनांपैकी निवड झालेल्या 4 उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य सरकारमार्फत सुरू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. कृषी विभागाच्या वतीनं पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात दुसऱ्या पुणे ॲग्री हॅकेथॉन 2026 स्पर्धेचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. भारताच्या सिद्धांत बांथियानं आपला बल्गेरियन जोडीदार अलेक्झांडर डॉन्स्की सोबत काल पोर्तुगालमध्ये झालेल्या टेनिसच्या ओइरास 2026 ATP चॅलेंजर स्पर्धेत पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. बिनमानांकित सिद्धांत आणि त्याचा जोडीदार यांनी अंतिम सामन्यात पोर्तुगालच्या जोडीचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 9:58

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:01 आणि 50 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
2: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये अनघा देढेचा नमस्कार. 15 मे 2026 या दिवशी प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन झालं. ते केवळ मानसोपचारतज्ञच नव्हते तर सामाजिक कार्यकर्ते, नाटककार, संगीतकार, लेखक आणि कवी देखील होते. त्यामुळे आजची ही एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना समर्पित. श्रोते हो, रूढार्थानं जरी डॉक्टरांनी गाणी लिहिली नसली तरी ते प्रतिभावान लेखक आणि कवी होते. त्यांनी मानसशास्त्र या विषयात दिलेलं योगदान अनन्यसाधारण आहे आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये जाणून घेऊया डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याविषयी आणि ऐकूया न उलगडणाऱ्या मनाविषयी

काही इतर संगीतकारांची गाणी आणि डॉक्टर नाडकर्णी यांच्या कविता. आपल्या कवितांविषयी डॉक्टर म्हणतात, मन नेहमी राहतं विचारांना घट्ट पकडून, मन नेहमी राहतं विचारांना घट्ट पकडून, भावनांना थेट लटकून. अधांतरी राहण्याची भीती वाटू लागते त्याला, अधांतरी राहण्याची भीती वाटू लागते त्याला. दोन श्वासांमध्ये राहणाऱ्या, दोन ठोक्यांमध्ये दडलेल्या, निखळ असण्याची जाण देऊन तिथेच लुप्त होण्यासाठी माझ्या कविता. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेलं, वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांनी गायलेलं मनाविषयीचं हे सुंदर गीत.

0: युरोलॉजीमध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
0: संपर्क 0206701900.

0: विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का.
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या लेखणीविषयी आणि त्यांच्याविषयी बोलतो आहोत. डॉक्टरांना वेड्यांचा नाही तर शहाण्यांचा डॉक्टर म्हणून ओळखलं जायचं. मानवी मनाची गुंतागुंत सामान्य माणसाला सहज सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आणि समाजात मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात त्यांचं योगदान मोलाचं आहे. वैद्यकीय शिक्षण म्हणजेच MBBS आणि नंतर मनोविकारशास्त्रामध्ये म्हणजेच सायकॅट्रीमध्ये MD झाल्यावर मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींविरुद्ध चळवळ उभारण्यासाठी ठाणे इथं त्यांनी इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ म्हणजेच IPH या संस्थेची स्थापना केली. ही संस्था आज पुणे, ठाणे आणि नाशिक या ठिकाणी कार्यरत आहे. माणसाचं मन हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि अनाकलनीय विषय, पण तो डॉक्टरांनी आपल्या कवितांमधून अतिशय सोप्या पद्धतीने मांडला. त्यांनी अनेक वर्तमानपत्रांमधून असंख्य लेखही लिहिले. आपल्या कवितेत ते म्हणतात, मनातून घरंगळत जाणारे शब्द अस्तित्वाच्या ओंजळीत नुसते जमत नाहीत, तर जमून येतात लईच्या लढीत आपोआप. आणि कविता म्हणते, आता लिहायचे तरी काम करशील, तेवढंच करणं असतं माझ्या हाती. कार्यक्रमात ऐकूया सुधीर मोघे यांनी लिहिलेलं, आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं मनाविषयीचं गीत.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे? यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे? खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरजाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
7: जपूरजा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, खुर्जे.
8: दहावी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
9: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
10: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
11: श्रोते हो, कार्यक्रमात आपण जाणून घेतो आहोत डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या लेखणीविषयी. डॉक्टर नाडकर्णी यांनी पहिली कविता लिहिली, तिचं नाव होतं बिन हिशोबी लोकांचे हिशोब, आणि त्यानंतर अगदी आत्तापर्यंत असंख्य कविता, बुद्धांसोबत क्षणोक्षणी आणि असे काव्यसंग्रह, असंख्य पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं. त्यामध्ये आरोग्याचा अर्थ, एका सायकॅट्रिस्टची डायरी, गद्य पंचविशी, देवराईच्या सावलीत, मनोगती, स्वभाव विभाव, विषाद योग, आत्मचरित्रपर शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट हेही दिवस जातील. किती नावं घ्यावीत. डॉक्टर उत्तम नाटककारही होते. असेच आम्ही सारे, आम्ही जगतो बेफाम, गेटवेल सून, स्किझोफ्रेनिया या विषयावर जन्मरहस्य, त्या तिघांची गोष्ट या नाटकाला महाराष्ट्र सरकारचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार देखील मिळाला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सुमित्रा भावे लिखित देवराई तसंच राज्य पुरस्कार विजेत्या कदाचित या चित्रपटांसाठी डॉक्टरांनी सृजनात्मक सल्लागार म्हणून काम केलं. अनेक चित्रपटांच्या लेखनकार्यात डॉक्टर नाडकर्णी यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांच्या मयसभा या नाटकासाठी लेखन पुरस्कारही त्यांना मिळाला. रंग माझा वेगळा आणि अगदी अलीकडच्या काळात आलेलं आणि द लॉस्ट सपर, जे स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातल्या आणि स्वभावातल्या वेगवेगळ्या छटांवर प्रकाश पाडणार आहे. डॉक्टरांची ही नाटकं खूप यशस्वी ठरली. डॉक्टर नाडकर्णी यांचा संत साहित्याचा उत्तम व्यासंग होता. कार्यक्रमात ऐकूया संत तुकाराम महाराज यांचा अभंग

0: अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
0: संपर्क 020-670-1900.
2: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: आहेत.
1: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड, पुणे इथे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
5: फक्त रुग्णांवर उपचारच नाहीत तर आपल्या संस्थेमधून अनेक उपक्रम, अनेक अभ्यासक्रम त्यांनी उत्तमरित्या राबवले. डॉक्टर अनिल अवचट आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी पुण्यामध्ये व्यसनमुक्तीसाठी मुक्तांगण ही संस्था देखील सुरू केली. साधारण 35 वर्षांपूर्वी डॉक्टरांनी वेध हा मुलाखत आणि संवादात्मक उपक्रम सुरू केला आणि त्या उपक्रमानं सगळ्यांना अक्षरशः वेड लावलं, कारण अल्पावधीतच तो इतका लोकप्रिय झाला की या उपक्रमासाठी 6 महिने आधी नोंदणी म्हणजे बुकिंग होत असे. लहानपणीच झालेला पोलिओ, अनेक शारीरिक व्याधी, वैयक्तिक आयुष्यात आलेले अनेक चढउतार, असं असतानाही उत्तम डॉक्टर, कुशल संघटक, कॉर्पोरेट ट्रेनर, उत्तम शिक्षक, मुलाखतकार, वक्ता, सामाजिक कार्यकर्ता, तबलावादक, छायाचित्रकार, चित्रकार, संत वाङ्मयाचा सखोल अभ्यासक, संगीतकार आणि उत्तम लेखक आणि कवी, या आणि अशा अनेक भूमिका डॉक्टरांनी आयुष्यभर वठवल्या आणि तेही नावाप्रमाणेच सतत आनंदी हसऱ्या चेहऱ्यानं. अगदी शेवटच्या दिवसातला रुग्णालयाच्या खाटेवरचा कॅमेऱ्याकडे बघत सगळ्यांना हात उंचावून हसणारा त्यांचा चेहरा पाहिला की आनंद चित्रपटातल्या संवादासारखं म्हणावं वाटतं, आनंद कभी मरते नाही. त्यांच्या कविता, त्यांचे लेख, त्यांची पुस्तकं यातून सतत ते आपल्याला प्रेरणा देत राहतील हे निश्चित. कार्यक्रमाची सांगता त्यांच्याच कवितेनं. ते म्हणतात, सागराची गाज वेगळी, गंगा मैयाची जाग वेगळी, दोन्ही असतात जलध्वनी, माझ्या मनाला या लहरींमध्ये ऐकू येतात मंत्रोच्चार आणि लोकगीतंसुद्धा. नदीपात्रात लहरत जाणाऱ्या दिव्यांच्या माळा सांगतात मला,

0: मनाचं मी पण विलीन कर. मनाचं मी पण विलीन कर त्या कालातीत प्रवाहात. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या स्मृतींना आणि त्यांच्या लेखणीला विनम्र अभिवादन करून मी अनघा देढे या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची काळजी आमची.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही हा कार्यक्रम.
1: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमात सुरुवातीला बाळ कोल्हटकर यांनी लिहिलेलं दुरितांचे तिमिर जाओ या नाटकातलं पद. स्वर आहे भालचंद्र पेंढारकर यांचा.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाईस्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालीमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101.

FM वर डॉक्टर अमेय पाठक MBBS DNB मेडिसिन DNB रुमॅटॉलॉजी संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर पाटील रिजन्सी एरंडवणे पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे सक्रिय जीवन.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेलं, गोविंदराव टेंबे यांनी संगीतबद्ध केलेलं, अजित कडकडे यांच्या स्वरातलं मानापमान या नाटकातलं पद.

0: श्रोते हो, हा स्वर होता मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा. कृष्णार्जुन युद्ध या नाटकासाठी पद लिहिलं होतं शंकर बालाजी शास्त्री यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
3: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, एक निवेदन. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशु पक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
5: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
6: फसला. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते जाणकार.

0: बना, सतर्क रहा।
1: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल। दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे। रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826।
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
4: कार्यक्रमात यानंतर हे बंध रेशमाचे या नाटकातलं शांता शेळके यांनी लिहिलेलं पद, स्वर आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

Hallelujah.

0: हा स्वर होता बालगंधर्व यांचा. विठ्ठल सीताराम गुर्जर यांचं पद आणि नाटक होतं एकच प्याला. आणि या पदाबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, सकाळचे 9:58 आणि 10 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांव्यतिरिक्त न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 पर्यंत वाढवण्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या सुधारणा अध्यादेश 2026 द्वारे मंजुरी दिली आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयानं प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या अधिनियम 1956 यानुसार ही सुधारणा होणार आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 38 होणार आहे. तिरुपती इथं भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे IIT मध्ये युवा संगम चा 6वा टप्पा एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाचं उद्घाटन काल जिल्हाधिकारी डॉक्टर एस व्यंकटेश्वर यांच्या हस्ते झालं. विविध प्रदेशातील विद्यार्थ्यांना यामुळे परस्परांशी संवाद साधण्याची तसंच सांस्कृतिक विविधता आणि वारसा समजून घेण्याची संधी उपलब्ध होते. हा कार्यक्रम 27 मे पर्यंत सुरू राहणार आहे. जागतिक रक्तदाब दिन आज जगभरात पाळला जात आहे. यानिमित्त रक्तदाबाविषयी जागरूकता निर्माण करणं, प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणाला प्रोत्साहन तसंच वैयक्तिक, सामुदायिक आणि आरोग्य प्रणाली स्तरांवर कृती करण्यास प्रोत्साहन देणं हा दिवसाचा उद्देश आहे. एकत्रितपणे रक्तदाबाचं नियंत्रण, आपला रक्तदाब नियमितपणे तपासूया आणि मूकबारेकऱ्याला हरवूया ही यंदाच्या दिनाची संकल्पना आहे. जगभरात अंदाजे 1.4 अब्ज लोक उच्च दाबानं ग्रस्त आहेत. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं होणाऱ्या आगामी FIH हॉकी महिला नेशन्स कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय महिला हॉकी संघ 21 मे ते 3 जून या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यादरम्यान 26 मे ते 30 मे या कालावधीत पर्थ हॉकी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामने खेळण्याची संघाचं नियोजन आहे. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं बुखारेस्ट इथं सुरू असलेल्या सुपरबेट चेस क्लासिक रोमानिया 2026 स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत उझबेकिस्तानच्या खेळाडूचा पराभव करत पहिला विजय नोंदवला. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अलीरेजा फिरौजाविरुद्ध सामना

0: बरोबरीत सोडवल्यानंतर दोन फेऱ्यांच्या अखेरीस प्रज्ञानंदच्या गुणसंख्या प्रज्ञानंदची गुणसंख्या 1.5 वर पोहोचली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 10:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:01 झालेलं आहे. प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
8: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटील सर.
9: नमस्कार मॅडम.
8: आपण याबद्दल बोलत होतो की फ्रँचायझी बरेच जण घेतात आणि जे लोक फ्रँचायझी घेण्यात इंटरेस्टेड आहेत त्यांना आपल्याकडनं ट्रेनिंग दिलं जातं. 1-to-1 ट्रेनिंग दिलं जातं आणि 20-25 दिवसांचा हा कालावधी असतो. पण हे सगळं शिकणं खूप अवघड असतं का? कारण ज्या प्रकारे व्हिडिओज मध्ये आम्ही बघितलंय की मुलं गणित सोडवतात तर त्यांच्या वेळेत ते सहज शक्य होत असेल कदाचित, पण जेव्हा आपण या गोष्टीला सुरुवात करतो तेव्हा हे अवघड जातं का सोपं असतं?
9: मॅडम, खूप छान प्रश्न तुम्ही विचारला आहे. जसं आपण पहिल्या एपिसोड मध्ये बोललो की कोणताही पदवीधर व्यक्ती आणि ज्याला शिकवण्याची आवड आहे तो व्यक्ती ही सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घेऊन मुलांना खूप छान पद्धतीने शिकवू शकतो. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण अबॅकसच्या व्हिडिओ बघतो, मुलं एकदम झटपट गणित सोडवतात, कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट सोडवतात आणि आता आपल्याला याचं टीचर व्हायचं म्हणजे ह्याच्या टीचर ट्रेनिंग प्रक्रिया ही खूप अवघड असेल. तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ज्या व्यक्तीला 1-to-100 नंबर्स येत आहेत आणि 2-to-9 पर्यंतचे पाडे येत आहेत तो कोणताही व्यक्ती हे अबॅकस शिकवू शकतो. कारण की अगदी दुसरीतला मुलगा जर अबॅकस शिकत असेल तरी त्याच्यामध्ये अवघड असं काही नाहीये. फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे आणि तुम्हाला 1-to-1 प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं. जरी तुमचं 20-25 दिवसात ट्रेनिंग संपलं आणि तुमचे क्लासेस चालू झाले तरी देखील पुढे 1 वर्षभर 1-to-1 आमचा ट्रेनर जो आहे तो तुमच्या कनेक्ट मध्ये असतो. वर्षभरात तुम्हाला काही जरी डाऊट आले तरी तुम्ही ट्रेनरशी कनेक्ट होऊन तुमचे डाऊट सॉल्व्ह करून घेऊ शकता. लेवल वाईज पालकांना याची प्रोग्रेस कशी दाखवायची, लेवल नंतर एक्झाम कशा कंडक्ट करायच्या, हे सर्व प्रत्येक लेवलनुसार टीचर ट्रेनिंग मध्ये शिकवलं जातं.
8: श्रोते हो, तुम्हाला सुद्धा सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन ऑफलाईन असे सक्सेस अबॅकस क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88-88-56-16-70 88-88-56-16-70 88-88-56-16-70. किरण पाटील सर, आता ट्रेनिंग कम्प्लीट झालं की मुख्य जो विषय असतो तो म्हणजे ऍडमिशनचा. कारण मी फी भरलेली आहे, मी त्याच्यासाठी ट्रेनिंग घेतलेलं आहे. पण मग आता ऍडमिशन कशा होणार आणि यासाठी आपली जी शाखा आहे किंवा आपलं जे मेन ऑफिस आहे ते त्यांना मदत करतं का?
9: सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घेतल्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न असतो की मला आता ऍडमिशन कसे होणार, आणि याच्यामध्येच आपलं हेड ऑफिस त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतं. जसं की आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन पद्धतीने क्लासेस घेता येतात. फॉर एक्झाम्पल, आपल्याला ऑफलाईन क्लासेस सुरू करायचे आता पुण्यामधून तर खूप सारे आपल्या आता रेडिओवर एपिसोड चालू आहेत. तर पुण्यातून आम्हाला खूप साऱ्या पालकांच्या इन्क्वायरी येत आहेत की मला या भागामध्ये तुमचा ऑफलाईन क्लास असेल तर सांगा, आम्हाला इथे या भागामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. तर ऑफलाईन जर पुण्यामध्ये सारख्या ठिकाणी एखादा व्यक्ती हे क्लासेस सुरू करू इच्छित असेल तर त्याला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. कंपनीचं जे काही मार्केटिंग सुरू असतं, रेडिओ असेल, सोशल मीडिया असेल, त्या माध्यमातून कंपनीच्या हेड ऑफिसला ज्या इन्क्वायरी येतात त्या इन्क्वायरी ऑफलाईनमध्ये त्या त्या भागातल्या व्यक्तींना प्रोव्हाइड केले जातात. दुसरी महत्वाची गोष्ट, अभिनेते स्वप्नील जोशी हे सक्सेस अबॅकसचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. त्यामुळे जेव्हा एखादा व्यक्ती ऑफलाईन क्लासेस सुरू करतो त्यावेळेला त्याला हँडव्हील वाटायचे, क्लासच्या बाहेर बोर्ड लावायचा आहे किंवा काही पोल फ्लेक्स लावायचे, तर याच्यावर स्वप्नील जोशीचा कंपनीचा फोटो त्यांना वापरता येतो, कारण की ते राईट्स कंपनीने घेतलेले आहेत आणि ते राईट्स त्या फ्रँचायझी ओनर म्हणून त्याला मिळतात. आणि साहजिक त्याचा इम्पॅक्ट चांगला होतो. एखाद्या सेलिब्रिटीचा फोटो असणारं जेव्हा हँडवील घरात जातं त्यावेळेला साहजिक ट्रस्ट वाढतो, त्यामुळे त्यांच्या लीड्स पण वाढतात आणि त्यांचा कन्वर्जन पण वाढतो. हा मुख्य सपोर्ट त्यांना भेटतो. त्याचबरोबर

0: एखादी इन्क्वायरी आल्यानंतर त्या पालकांना आपण काय काउन्सिलिंग करायचंय, ते ऍडमिशन कसं कन्वर्ट करायचंय, याच्या सेल्स रिलेटेड ट्रेनिंग सुद्धा त्यांना हेड ऑफिस मार्फत दिलं जातं. तसेच वेळोवेळी आपण त्यांना वेगवेगळे बिझनेस डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करतो आणि त्या माध्यमातून पण सपोर्ट आपण देत असतो.
1: असं सगळं जर का ट्रेनिंग आपल्याला मिळत असेल तर श्रोते हो, सक्सेस अॅबॅकसची फ्रँचायझी घ्यायला काय हरकते नाही का. तेव्हा तुम्हाला सुद्धा सक्सेस अॅबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन ऑफलाईन असे अॅबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अॅबॅकसला. संपर्क 88 86 56 16 70, 88 86 56 16 70, 8888 56 1670. पुन्हा भेटूयात. सक्सेस अॅबॅकस प्रस्तुत सक्सेस अॅबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार,
0: धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अॅबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
5: नमस्कार.
4: सर, स्थूलपणा असणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे बऱ्याच जणांना माहिती असतं. बऱ्याच जणांचं वाढलेलं वजन असतं आणि त्यामुळे त्यांना आरोग्याच्या तक्रारी असतात. अशांना श्वसना संदर्भात काय तक्रारी होतात का आणि असे पेशंट तुमच्याकडे असतात का?
5: खरं तर वेगवेगळे आजार आपण जे म्हणतो, मधुमेह, हृदयविकार किंवा संधिवात, दमा, सीओपीडी, आयएलडी, आजारांची मोठी यादी आहे. पण या यादीमध्ये स्थूलपणा किंवा लठ्ठपणा याला कधी आजार म्हणत नाही. पण ज्यांचं वजन वाढले ना, त्यांनी लक्षात ठेवा हा एक आजार आहे आणि हा आजार आपल्यासोबत अनेकांना घेऊन येतो. म्हणजे आता जे आजार सांगितले ते स्थूलपणा बरोबर येतात. तर आमच्याकडचा एक रुग्ण ज्याचं वजन 126 किलो होतं आणि तसा वयाने तरुण 42 वर्ष वयाचा हा ग्रस्त उद्योजक आणि श्वसनाच्या तक्रारी अर्थातच घेऊन आला होता. दम लागत होता, धाप लागत होती, अधूनमधून थोडा खोकला होता. पण यांची मूळ तक्रार जी होती ती म्हणजे घोरण्याची. म्हणजे त्यांच्या सौ बेजार झाल्या होत्या अर्थात. पण जेव्हा लक्षात आलं आमच्या की ते घोरणं खूप मोठं होतं आणि मग अर्थातच त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि तपासण्या करताना लक्षात आलं की BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा खूप वाढला होता, ज्यामध्ये वजन आणि उंचीचा विचार केला जातो. त्यांच्या पोटाचा घेर जो बेंबीच्या ठिकाणी घ्यायला लागतो तो 40 इंचापेक्षा खरं तर कमी पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तीमध्ये तो जवळपास 61 इंच म्हणजे 5 फुटाचा टेप पुरला नाही. आणि मग अशा रुग्णाच्या सर्व चाचण्या केल्या, त्यामध्ये लक्षात आलं की त्यांना मधुमेह सुद्धा होता.
4: अच्छा.
5: खरं तर आजपर्यंत त्यांना मधुमेह लक्षात आला नव्हता. याला आम्ही डायबेटिसिटी म्हणतो. ओबेसिटी प्लस डायबेटिस म्हणजे डायबेसिटी.
4: ओके. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385063934. सर, तुम्ही सांगताय स्थूल व्यक्ती आणि त्यात डायबेटीस झालेली.
5: तर अशा व्यक्तीला जेव्हा घोरण्याचा विकार असतो तेव्हा काय होतं की अशा व्यक्ती जेव्हा अंतरुणात जातात किंवा झोपतात तेव्हा त्यांच्या श्वासनलिका ज्या असतात वरच्या, म्हणजे जिभेच्या नंतर असणारी श्वासनलिका, त्यावर भार पडतो जिभेचा किंवा तिथल्या स्नायूंचा, त्याही पेक्षा चरबीचा, आणि ती चपटी होते. आणि आपण लहानपणी एखादं झाडाचं पान घेऊन आम्ही पिपाणी करायचो, दाबल्यानंतर ती पिपाणीसारखा आवाज येतो, तशी पिपाणी तयार होते आणि घोरण्याचा आवाज सुरू होतो. अशा रुग्णाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आम्ही सांगतो, वजन कमी करायला सांगतो आणि अर्थात श्वासनलिका रुंद करण्यासाठीची औषधं देतो. यांनी फरक नाही पडला तर बायपॅप नावाचं मशीन रात्री लावावं लागतं, जेणेकरून रात्रीचा श्वास हा मोकळा होतो, ऑक्सिजन पुरेसा जातो. या सगळ्या गोष्टी मागे स्लीप स्टडी नावाची टेस्ट आम्ही करतो. स्लीप स्टडीमध्ये मेंदूला पुरणारा किंवा पुरवला जाणारा ऑक्सिजन, हृदयाचा वेग किती कमी जास्त होतो, ह्या सगळ्या चाचण्या स्लीप स्टडीवरून केल्या जातात. आणि स्लीप स्टडीवरून कळतं की घोरणं हे वाईट आहे की ठीक आहे. मग हे घोरणं वाईट असेल तर उपचार लवकर द्यावे लागतात. आणि आम्ही आहारातला बदल सांगतो. कौतुकाची गोष्ट म्हणजे या रुग्णाचा

0: अगदी 15 दिवसात पोटाचा घेर हा जवळपास 61 इंचाचा 54 इंच केवळ 15 दिवसात जे अगदी आपल्याला अविश्वसनीय म्हणता येईल. आणि जेवणामध्ये सॅलड्स घ्यायला पाहिजेत, पालेभाज्या घ्यायला पाहिजेत, शुगर कंट्रोल करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर घोरण्यावर आपण मात करू शकतो, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनियावर आपण अगदी यशस्वीपणे मात करू शकतो.
1: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. शिवसृष्टी या प्रोजेक्ट बद्दल आपण या कार्यक्रमात जाणून घेतोय आणि त्यासाठीच आज आपल्या बरोबर आहेत महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर. नमस्कार कदम सर.
5: नमस्कार.
4: खरं तर शिवसृष्टी हे एक भव्य दिव्य स्वप्न जे बाबासाहेब पुरंदरे यांनी बघितलं आणि त्यासाठी बरेच प्रयत्न त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच चालू केलेले होते. त्यांच्या या प्रयत्नांमध्ये तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्व्ह होता, तर हा सगळा प्रवास जाणून घ्यायला आवडेल की एखादं स्वप्न साकारताना त्याच्या मागे माणसांचीही मदत लागते, आर्थिक मदतही लागते, तर हा सगळा प्रवास कसा झाला, शिवसृष्टीचं प्रोजेक्ट कसं उभारलं गेलं?
5: खरंय, आपण म्हटलं तसं बाबासाहेब पुरंदरे यांनी हे स्वप्न बघितलं. शिवशाहीर, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेबांच्या बाबतीत एवढंच म्हणता येईल की त्यांनी त्यांच्या आयुष्यातली 85 वर्ष, एक आयुष्य एकच ध्येय, वन लाईफ वन मिशन, या उक्तीप्रमाणे काम केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र, जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी पोहोचले, त्या प्रत्येक मातीत बाबासाहेबांनी पाय ठेवला, शिवचरित्राचा अभ्यास केला. आणि हे शिवचरित्र केवळ राज्यातच नाही, देशात नाही तर देशाच्या बाहेरही सर्वसामान्यांपर्यंत त्यांना समजणाऱ्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
4: अगदी खरं.
5: त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक स्वप्न बघितली, 12,000 व्याख्यानं दिली. जाणता राजा या शिवचरित्राच्या, महाराजांच्या जीवनचरित्रावरच्या महानाट्याची 1200 पेक्षा जास्त प्रयोग राज्यात, देशात आणि परदेशातही केले. आणि त्यांनी त्याच सोबतीला महाराजांच्या जीवनचरित्रावरती एक भव्य दिव्य शिवसृष्टी उभारण्याचं स्वप्न बघितलं.
4: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे आंबेगाव पठार पुणे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
5: आणि होय, तुम्ही आता जसं म्हटला तसं बरं का, सर्व शिवप्रेमी माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही तुमच्या परिवारासहित ज्या वेळेला शिवसृष्टीच्या प्रांगणामध्ये पाऊल ठेवाल, स्वतः तिकीट काढून याल आणि ती शिवसृष्टी बघाल, त्यावेळेला तुमच्या परिवारातला एकही सदस्य ना उमेद होणार नाही. इतकी छान पद्धतीची शिवसृष्टी ही येणाऱ्या पिढ्यांना समजेल अशा भाषेमध्ये, ज्याच्यामध्ये व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, 3D 5D, अॅनिमेशन, मॅपिंग, होलोग्राफी, अशा सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून आपण शिवचरित्र इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण की आपलं भविष्य राष्ट्र निर्माणाचं ज्यांच्या हाती

0: त्या पुढच्या पिढ्या इथे येऊन शिवचरित्रातनं त्यांनी त्यांच्या समजणाऱ्या भाषेमध्ये त्यांच्या समजणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये त्यांनी ही प्रेरणा घेतली पाहिजे. त्यामुळे आपण जरूर या शिवसृष्टीला सहपरिवार सहकुटुंब यावे आणि भेट द्यावी.
1: आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: तज्ञांनी व्यक्त केलेले

0: समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: चलो निकले क्या?
4: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी.
6: प्लैनेट फर्नीचर, देवाची उरली पुणे.
7: कॉन्टैक्ट 9689991240.

0: टू यू.
1: आगरा घे तुझ्या आवडीचा रेड वेल्वेट केक.
2: काय झालं माऊ, आवडला नाही केक?
0: आवडला ग आई, थँक्यू बाबा. पण मला अर्जुन दादाची खूप आठवण येते ग. त्याचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी असतो ना, आणि माझ्या प्रत्येक बर्थडेला तो माझ्यासाठी स्वतः ग्रीटिंग कार्ड तयार करून मला देतो. मी पण त्याच्यासाठी एक छान गिफ्ट तयार केलंय, पण आज तो आणि काका काकू आपल्या बरोबर नाहीत.
1: हो बाळा, मला माहितीये तू जेवढी अर्जुनला मिस करतेस ना तेवढेच आम्ही पण मिस करतोय.
2: आणि अर्जुनलाही तुझी आठवण येतच असणार.
0: मग तरी ते का घर सोडून गेले?
2: मी उघडते दार. अर्जुन ये रे, 100 वर्ष आयुष्य तुला. आत्ता आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. एकटाच आलास?
3: नाही, आई बाबा पण आलेत, खाली पार्किंग मध्ये थांबलेत.
2: बर बर, ये ना आत ये.
0: अर्जुन दादा, हॅपी बर्थडे.
3: हॅपी बर्थडे आर्या. हे बघ, तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड.
0: वाव, किती मस्त काढलंयस. मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, चल आज तुला दाखवते.
1: बघितलं शर्वरी, खाली थांबले हे दोघं. काय म्हणायचं या वागण्याला?
2: जरा हळू, मुलं आतमध्ये आहेत आणि आधीच घरात जे झालंय त्यामुळे दोघंही डिस्टर्ब आहेत. अजून काही नको. शिवानी शैलेश, तुम्हाला सुद्धा 100 वर्ष आयुष्य. या ना आत या.
4: वहिनी, दादा, शैलेश तर चुकलं हं, आणि त्याला त्याची चूक कळलीय. प्लीज त्याला माफ करा, प्लीज.
1: अगं शिवानी,
2: तुम्ही दोघं आधी बसा बरं. हे घ्या तुमच्या आवडीचं लिंबू सरबत.
5: दादा खरंच मला माफ कर, माझं खरंच चुकलं. मी असं तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं.
1: अरे माझंही चुकलंच रे, मी तुला तेव्हा चढवायला हवं होतं.
2: आता जाऊ दे ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने एकत्र राहू. चला जेवायला बसूयात.
4: नाही नको अगं वहिनी.
1: हे बघा, जेवला नाही तर ना मग मात्र.
4: बर ठीक आहे दादा, बसतो.
5: दादा घराचं रिनोव्हेशन केलंस? नवीन सोफा प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतला असशील ना?
0: आई आम्हाला खूप भूक लागलीय.
2: हो माहितीये, चला जेवायला बसूयात.
4: डायनिंग टेबल पण मस्त आहे ग वहिनी, कॉम्पॅक्ट 4 सीटर. हे पण प्लॅनेट फर्निचर मधूनच का?
1: हो, आपल्या घरातलं सगळं फर्निचर प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतो ना.
4: तुम्ही चौघ बसा इथे, मी आणि शैलेश बाहेर सोफ्यावर बसतो.
0: त्याची काही गरज नाही काकू, आपण सगळे एकत्र बसू पूर्वीसारखे. हे टेबल असं पटकन मोठ होतं आणि हा बेंच खास आमच्या दोघांसाठी.
5: वा
3: आई बाबा, आर्याच्या रूम मध्ये काका काकूंनी माझी पण रूम केली. नवीन बंक बेड, दोघांसाठी स्टडी टेबल आणि वॉर्डरोब सुद्धा.
4: दादा वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अर्जुनसाठी आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं?
2: शार्दूलला माहित होतं एक दिवस तुम्ही नक्की परत याल, म्हणून घराचं रिनोव्हेशन करताना सगळं तसंच डिझाईन केलंय.
4: थँक्यू दादा, थँक्यू वहिनी.
1: अगं थँक्यू काय. शैलेश शिवानी, आता मनातलं सगळं गिल्ट काढून उद्याच इकडे शिफ्टिंग करा काय?
5: हो दादा नक्की.
0: म्हणजे आता आपण सगळे एकत्र राहणार.
6: जिथे मन मोठं असतं तिथे नाती सहज जोडली जातात. अशा माणसांनी भरलेल्या घरासाठी फर्निचरची भरपूर व्हरायटी. प्लॅनेटचं सर्वात मोठं शोरूम प्लॅनेट फर्निचर, देवाची उरळी पुणे इथे. संपर्क 9689911240, 9689911240.
7: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
8: जब तुम कहो, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
7: क्यों?
8: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता.
7: क्या लुक,
8: क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया है?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट

0: सबसे बड़ा शोरूम है पुणे में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, देवाची उरली पुणे।
1: कॉन्टैक्ट 9689911240।
2: निर्मिति संकल्पना मेसर्स बाल एम जोगलेकर।
3: श्रोते, आताच आपण काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलेत। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यभारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत। श्रोत्यांसोबत मी आहे विक्रम शिंदे, नमस्कार। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मामला पोरींचा, या चित्रपटातला सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या मुख्य स्वरातलं वंदना विठणकर यांचं गीत। संगीत आहे अशोक पत्की यांचं।

सुरते हे होतं मामला पोरींचा या चित्रपटातलं सुरेश पाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या मुख्य स्वरातलं गीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया खरा बालसदार या चित्रपटासाठी उत्तरा केळकर यांच्या मुख्य स्वरात हे गीत.

0: श्रोते हो, हे होतं बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातलं गीत उषा मंगेशकर आणि राम लक्ष्मण यांच्या मुख्य सुरात, राजेश मुजुमदार यांची ही रचना, संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. यानंतरची गीतं एका ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमानंतर.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत युटिलिटी विंडोज.
2: हॅलो रवी, काय करतोयस?
3: अरे आज काय बाबा, सुट्टी. मस्त बाल्कनीत बसलोय, गरम गरम कॉफी घेत पुस्तक वाचत बसलोय.
2: बाल्कनीत बसून पुस्तक वाचतोयस? आणि तुझ्या घराजवळून दिवसभर जाणाऱ्या ट्रॅफिकच्या आवाजाचं काय?
3: ट्रॅफिकचा आवाज? युटिलिटी विंडोज मुळे आता ट्रॅफिकचा आवाज इतिहास जमा झालाय.
2: युटिलिटी विंडोज, हे काय आता नवीनच?
3: अरे हायवे, मेन रोड, रेल्वे ट्रॅक जवळ राहणाऱ्या लोकांसाठी एक वरदानच आहे युटिलिटी विंडोज. एकदा युटिलिटी विंडोज घरी बसवल्यावर ढोल ताशांचा आवाज असो किंवा ट्रक्सचा, तुम्हाला त्या आवाजाचा त्रास अजिबात होणार नाही.
4: साऊंड, हीट आणि वॉटरप्रूफ अशा सर्व गुण संपन्न युटिलिटी विंडोजचं प्रात्यक्षिक बघायला आजच आमच्या एक्सपिरियन्स सेंटरला भेट द्या. त्यासाठी फोन 7745077177. आमची वेबसाईट utilityvindows.in लाही अवश्य भेट द्या.
3: युटिलिटी विंडोज, लागे जिथे शांतता लाभे तिथे.
1: श्रोते हो, नमस्कार. युटिलिटी

0: रोजच्या यशामध्ये सर्वात महत्वाचा वाटा आहे तो म्हणजे आमच्यावर प्रेम करणाऱ्या आमच्या असंख्य ग्राहकांचा. युटिलिटी विंडोज बद्दल त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. आज आपल्या बरोबर आहेत पुण्यातील कल्याण भेळचे रमेश कुंढरे. नमस्कार.
1: नमस्ते. नमस्ते.
0: अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर अशी भेळ आपण तयार करता, आपण या व्यवसायात कसे काय आलात?
1: हे व्यवसाय आमचा आहे ना, कल्याण भेळ हा व्यवसाय आमच्या आईने चालू केला होता आणि तिथून मग मी हमलेलो होतो, वडील मी हमलेले होते. पण ते काम करता करता आम्ही आईला मदत करायला जायचो आणि पण ते क्वालिटी जे क्वालिटी दिले ना भेळची, ऑटोमॅटिक ते वाढत वाढत वाढत वाढत जातं. आता बिबेकर साहेबांनी बी क्वालिटी दिल्या, क्वालिटी दिल्यामुळे त्यांचं नाव आहे आज खिडक्यामध्ये बी. तसंच ते कल्याण भेळचं बी क्वालिटी द्या, नाही परवडलं 10 रुपये वाढवा पण क्वालिटीमध्ये हलकं करू नका.
0: तुम्ही सांगितलं की तुमच्या आईनं हा व्यवसाय चालू केला आणि तुम्ही आईला मदत करत होतात, तर तुम्ही कशी मदत करत होतात आणि सुरुवातीला काय व्यवसायाचं स्वरूप होतं?
1: सुरुवातीला कसं आहे माहिती का, 100-200 रुपये असा व्यवसाय चालायचा. मग नंतर हळूहळू 300-400 रुपये धंदा आला, तिला एकटीला ओरखायचं नाही. मग आमचं काम संपल्यानंतर आम्ही तिला मदत करायला जायचो. मग मदत करता करता ते वाढता वाढता मी बी हमाली सोडली, वडिलांनी बी सोडली, आम्ही तिघही माईलेक तिथं करायचो काम.
0: नक्कीच. आज आपल्या व्यवसायाचं स्वरूप इतक्या वर्षानंतर कशा पद्धतीनं, म्हणजे सुरुवातीला आपण सांगितलं की ते गाड्यावरती सुरुवात होती ती, तर आज आपल्या व्यवसायाचं स्वरूप कसं काय झालेलं?
1: आज व्यवसायाचं स्वरूप म्हणजे एकदम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. म्हणजे जी भेळ ही खालच्या दर्जेची, म्हणजे भेळ म्हणजे खरं गरीब लोकांची भेळ होती पण ती सगळ्यात मोठ्या लोकांपर्यंत ती भेळ पोहोचली गेली. आज सगळीकडं म्हणजे महाराष्ट्रात तर जाती जाती भेळ, बाहेर देशात बी भरपूर भेळ जाती. जवळ 15-16 कंट्रीमध्ये माल जातो सगळीकडं.
0: आपण आपलं घर बांधायचा निर्णय कधी घेतलात आणि आपण त्याबद्दल काय प्लॅनिंग केलं होतं?
1: नाही, 3 वर्षापूर्वी मी घर बांधायचा प्रयत्न चालू होता माझा. पण मला खिडक्या बी बसवायच्या होत्या, इंडो काच बी सगळे जाळी बिळी बसवायची होती. तर बिबेकर साहेब आमच्याकडे पहिल्यापासून भेळ खायला यायचे होते. मग त्यांना मी असं फोन, मला काही फोन नंबर बी गावला नाही. मग त्यांचा मी फोन शोधला आणि मग त्यांना मी म्हटलं आपल्याकडे इंडोचं काम करायचं बाबा, तेवढं तू करायचं ते. सर मी मला म्हणले नाही नाही काय करू, आपलं कल्याण भेळवाल्यांचं काम आहे, घरचं काम आहे, आपण करू आणि काय एकदम रिजनेबलमध्ये करू. सगळं काम चांगलं केलेलं आहे आणि एकदम इंडोचं काम म्हणजे एकदम पचकला, धूळ येत नाही आतमध्ये, काय नाही काय नाही. काचाचंही काम त्यांनी केलं, जाळीचं काम त्यांनी केलं, एक नंबर काम केलं आहे आणि माझ्याकडनं पैसेसुद्धा रिजनेबल घेतलेले आहेत. त्याच्याबद्दल काय अडचणच नाही, एकदम माणूस बी चांगला आहे, एक नंबर माणूस आहे, काही टेन्शन नाही. आणि कुणाला करायचं झालं तर दिव्यकर साहेबांकडनंच करावं माझी ही इच्छा आहे.
0: नक्की. आता लोकांना काय प्रॉब्लेम असतो की बाहेर ट्राफिकचा आवाज असतो किंवा आवाजाचा जास्त त्रास असतो, तर युटिलिटी विंडोचं वैशिष्ट्य म्हणजे तो आवाज बंद होतो, साऊंड प्रूफ खिडक्या आहेत. तर ह्या साऊंड प्रूफ खिडक्यांबद्दल आपण काय सांगाल की ह्या खिडक्या बसवल्यानंतर कसा काय बदल झाला?
1: हे खिडकी बसवली ना, एक 5 मिनिटं तुम्ही बघा, खोलून बघा आणि परत लावून बघा किती फरक पडतो. खिडकी लावली की बाहेरनं कुत्रं भुकलेला सुद्धा आवाज येत नाही, गाड्याचा तर सोडा कुत्रा फुकलेला सुद्धा आवाज येत नाही. इतकं म्हणजे इतकं मस्त काम केलं त्या बिचाऱ्यांनी, चांगलं एक नंबर काम केलं, काही अडचण नाही.
0: आणि आता पावसाचा आणि काय धुळीचा वगैरे जो
1: काही, एकदा खिडकी लावली की धूळ फक्त काचव बसल, आत येणार नाही, पावसाचं पाणी सुद्धा आतमध्ये येत नाही.
0: आज आपण आमच्याशी संवाद साधलात आणि युटिलिटी विंडोजचा तुमचा जो अनुभव होता तो आमच्याबरोबर शेअर केला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, त्रासदायक आवाजांपासून मुक्ती देणाऱ्या युटिलिटी विंडोजची आणखी माहिती घेण्यासाठी भेटूया या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते युटिलिटी विंडोज.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822 19 13 20.
1: श्रोत्यांनो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत पाणी आणि पाणी साठवण्याची जागा याबद्दल.

0: याविषयी बोलायला आपल्यासोबत आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर. नमस्कार संदीप सर.
1: नमस्कार.
0: मी आत्ता म्हणलं तसं की पाणी आणि पाणी साठवण्याची जागा हा उन्हाळ्यातला एक खूप महत्वाचा विषय आहे, तर या सगळ्याबद्दल किंवा टाक्यांची स्वच्छता आणि टाकी सर्व्हिसिंग ज्याला आपण म्हणू या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: आता स्वच्छता आणि पाण्याचा वापर असे दोन्हीचं चॅलेंज आपल्याला सध्या येतो या उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये.
0: बरोबर.
1: आता आपण जसं म्हणतो की रुटीन बेसिसवरती गाड्या स्वच्छ करणं आणि आपण जर तेच पाणी वापरलं गाड्यांसाठी तर आपल्याला वापरण्याकरता पाणी कमी मिळू शकतं त्याच्यामध्ये. तर ते किती त्याचं आपण याच्याआधी पण आपण जनजागरण अभियान घेत होतो की पाणी आणि आरोग्य, तर त्याच्यामध्ये हा आपण विषय घेतला होता की आपल्याकडे मुळातच पाणी कमी असल्यामुळे नित्यनियमित आपण जर गाड्या स्वच्छ केल्या तर आपल्याला वापरण्याकरता पाणी मिळणार नाही. बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या पार्किंगमध्ये गाड्या असतात त्या नित्यनियमित स्वच्छ केल्याच जातात. तो एक असा एक रुटीन असतो. आपण असं आधी पण सांगितलं होतं की वापरण्याकरता पाण्याला महत्व दिलं ना आणि ते आपण फक्त जेव्हा नाही वापरायचं तेव्हा आपण ठेवलं तर ते गाड्या स्वच्छ राहू शकतात. तर त्यातला हा महत्वाचा मुद्दा, कारण स्वच्छता आणि पाण्याचा वापर हाच कळीचा मुद्दा आत्ताचा जो आहे तो. आपल्याला वापरण्याकरता पाणी नाहीये पण स्वच्छता करता वापरायचं का, असा एक तो कळीचा मुद्दा उपस्थित होतो त्याच्यामध्ये. तर मी असं म्हणतो की प्राधान्य आपण सध्या वापरण्याकरता देऊ, पिण्याकरता देऊ आणि शेवटी स्वच्छता करता का देऊया, तर हे दोन आता जे महत्वाचे हे आहेत तर त्याच्याकरता गरज जास्त आहे त्याच्यामध्ये. तर हे आपण जास्त मेंटेन करणं अपेक्षित आहे. आणि जसं मग अशी मी म्हणलं की आपल्याकडे हा जो काळ आहे हा सर्व्हिस करण्याचा किंवा सेवा घेण्याचा काळ आपण असं म्हणू शकतो. काहीतरी पाणी कमी असतं मग कुठल्याही जे सर्व्हिस करायला पाहिजे तर आपले जे टाके असतात त्याची स्वच्छता, मग त्याच्यातले पाईप, मग त्यानंतर त्यातले पंप की आपण ते सर्व्हिस केला की तो आपल्याला पूर्ण वर्षभर आपल्याला तो छानपैकी सर्व्हिस देऊ शकतो त्याच्यामध्ये. त्यानंतर लेवल कंट्रोलर, जे पूर्वी आपण जसं मॅन्युअली ऑपरेट करायचो पंप चालू बंद करणं, तर आता नवीन पद्धतीमध्ये लेवल कंट्रोलचा उपयोग आपण करतो की तो नित्यनियमित तो कंट्रोल करतो आपलं पाणी जे आहे ते, तर त्याचं सर्व्हिसिंग करणं, त्याचे जे काही सेन्सर्स असतात बऱ्याच वेळा तर तिथं दुर्लक्ष होतं आणि पाणी वाया जातं त्या त्यावेळेस कारण ते खराब असल्यामुळे. तर आता ही ती वेळ का, तर आता तसंही पाणी कमी आहे, हातात वेळ आहे, तर आपण तो जर त्याचा विनियोग केला तर आपण या तीन याच्यावरती लक्ष केंद्रित करू शकतो आणि आपण ते मेंटेन करू शकतो. त्याच्यानंतर तुमची झाकणं आहेत. आता तुम्ही जर पाहिलं की बऱ्याच ठिकाणी लोखंडी झाकणं, सिमेंटची झाकणं ही बसवली जातात
0: पाण्याच्या टाक्यांवर, पण त्याचेही वेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात.
1: नक्कीच आहेत.
0: ते काय आहेत ते जाणून घेण्यात मला इंटरेस्ट आहेच, पण त्याआधी एक ब्रेक. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98-221-91-320 या नंबरवर. 98-221-91-320 9822-191-320. आमची वेबसाईट www.bapujservices.com.
1: आता तुम्ही बघितलं ना की बऱ्याच ठिकाणी लोखणी झाकणं असतात तर त्याला गंध चढतो.
0: ओके.
1: तर आपण ते कधीतरी बदलायला पाहिजेत. नाही बदल केला गंध सगळ्या टाक्यात उतरतो. टाक्यांसाठी पैसे खर्च करून टाक्या स्वच्छ केल्या जातात, पण ते झाकणं जे आहेत ते नंतर करूया.
0: ओके.
1: त्यामुळे असा जो काही नंतर करूया जो भाग आहे, तर मी असं लोकांना सुचवतो की आत्ता ती वेळ आहे, आपल्याला तसं प्रेशर कमी आहे, ठीक आहे मान्य पाणी कमी म्हणण्यात, पण बाकीचे जे आहेत त्याच्याकरता आपण लक्ष देऊ शकतो.
0: बरोबर.
1: ज्याच्याकरता आपला उपयोग होऊ शकतो वर्षभर. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की झाकणं जड असतात तर ते पाणी ऐकणे बनण्याकरता ते जेव्हा पण बघतो तर ते उडी राहतात. आणि आत्ताचा जो क्षण आहे ना की पाणी सगळ्यांना लागतं, पक्ष्यांना पण लागतं, बाकीच्या प्राण्यांना पण लागतं, तर माझंच म्हणणे की त्या प्राण्यांना आपण आतून टाकीत काढण्यापेक्षा ते टाकीत जाऊ नये अशी आपण व्यवस्था केली तर त्याचा उपयोग जास्त होऊ शकतो. का तुम्ही जर बघितलं ती पक्षी, घार, मांजरी, उंदीर या सगळ्यांना देखील त्याची गरज पडते जशी आपल्याला पाण्याची गरज पडते तशी. तर त्याच्याकरता मी असं म्हणतो की त्यांना तर गरज आहे मान्य आहे, पण तुमची झाकणं जर व्यवस्थित असतील, वेळच्या वेळी आपण जर मेंटेन केली असतील, टाकी स्वच्छ करताना बघितली असतील, त्याचा रिपोर्टिंग केलं असेल, तर आपण ते जर मेंटेन केलं तर या हे पडून तिथं जे काही अजून इन्फेक्शन तयार होऊ शकतं तर ते आपण टाळू शकतो त्याच्यामध्ये. अशी परिस्थिती आता बऱ्याच ठिकाणी घार आणि हे जे काही प्रकरण आहे पक्ष्यांचं ते आढळून आपलं येतच नित्यनियमित, म्हणजे वास येतो ही तक्रार असते. म्हणजे कसं होतं की आपण न बघितल्यामुळे की आपण नंतर करूया टाक्या स्वच्छ, एखादा मेंबर आता नको सांगतोय पण ते नंतर म्हणून राहून गेल्यानंतर मग ते पक्षी पडल्याचं पाणी पिण्याची वेळ येते मासं होतं जेवण.
0: याबद्दल तुमच्याकडून ऐकायचंच आहे, पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊस

0: शिपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98-221-91-320 या नंबरवर 98-221-91-320 9822-191-320 आमची वेबसाईट www.bapudservices.com. संदीप सर, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगताय की झाकणं टाक्यांची जी असतात पाणी साठवण्याच्या टाक्यांची, ती सुद्धा का वेळच्या वेळेला दुरुस्त करायला हवीत, कारण उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्याचदा त्याच्यात पक्षी पडतात किंवा बाहेरचे प्राणी असतात ते आलेले असतात आणि यातून होणारं इन्फेक्शन जास्त असतं.
1: तर त्याच्याबद्दल मला सांगायचं होतं की तुम्ही जर नित्यनियमित आपण आता जसं वर्षभर सांगतोय की आपण त्याची कन्सिस्टंट आपण त्यात कन्सिस्टंट असो की आपण सातत्य ठेवलं तर आपल्या या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देता येतं. टाकी स्वच्छ करणं हा तर महत्वाचा भाग आहेच. पाणी जसं बदलतं, पाण्याची क्वालिटी बदलते, तसं टाकी अस्वच्छ होऊन जातात. कमी दाबाने पाणी येतं असं आपला निरोप असतो. कमी दाबाने पाण्यानंतर ते जे पाईपातली जे काही घाण असते ती सगळी येऊन त्या टाकीमध्ये जाते आणि मग ते टाक्या अस्वच्छ राहतात. मग टाक्या अस्वच्छ म्हणजे आपण म्हणतो की आपण ते पहिले टाक्या स्वच्छ करूया त्याच्यामध्ये आणि नंतर आपण हे बघूया. पण नंतर म्हणण्यापेक्षा कुठली वेळ तर हीच ती वेळ असते की आपण ते सगळं मेंटेन करू शकतो त्याच्यामध्ये. जसे काही कंपन्या आहेत की त्यांचा आपल्याला रिपोर्ट येतो की बाबा या दोन गोष्टी तुमच्या खराब आहेत, म्हणजे एक सेन्सर खराब आहे, तुमचं पंप समजा नादुरुस्त आहे, तो आपल्याला कळू शकतो. त्याचे जे फुटबॉल्स आहेत टाकीतले जे पाईप जिथून ते पाण्याचा उपसा होतो ते बऱ्याच वेळा गंजलेले असतात, ते तुटलेले असतात, फुटलेले असतात. तर आपण असं म्हणतो की ते तुम्ही दुरुस्त केले ना तर तुम्हाला ही सगळी जी काही स्वच्छता जी आहे त्यातला हा एक भाग म्हणून आणि आपण ते सातत्याने मेंटेन केलं तर आपल्याला त्या टाकीचा पूर्ण उपयोग करता येऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं काय म्हणणं की आपण टाकी बांधली आहे, आपण तेवढा खर्च केलाय त्यावेळेस त्याच्यामध्ये
0: तर पूर्ण उपयोग
1: ते बांधली आणि कोण लक्ष दिलं नाही, ते पक्षी पडलेले आपण पाणी पितोय, फुटबॉल खराब आहे, ते फिल्टर होत नाही पाणी खालून आतमरती जाताना, त्याला गंज चढलाय, ते गंज आपण कोणी बघतच नाही आहे. काय करता आपल्याला जाता येत नाही टाकीमध्ये म्हणून, पण जाता येत नाही म्हणून त्याचा जो काही एक दुसरा आस्पेक्ट आहे किंवा ऍडव्हान्टेज आहे
0: किंवा या सगळ्यासाठी सोल्युशन म्हणून तुम्ही काय सांगाल?
1: सोल्युशन असं की एजन्सीज ज्या आहेत ज्या या करू शकतात आणि त्या कटाक्षाने याचा तुम्हाला रिपोर्ट करू शकतात की तुमच्या अशी टाकीची परिस्थिती आहे,
0: बरोबर,
1: तर आपण लगेच त्याची देखभाल करू शकतो त्याच्यामध्ये. तर याच्याकरता ते स्वच्छता मोहीम असणं अपेक्षित आहे.
0: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98-221-91-320 या नंबरवर 98-221-91-320 9822-191-320 आमची वेबसाईट www.bapudservices.com. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय?
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतायत. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजीन जी माणसं टाक्या साफ करतात त्यांना बोलवा, लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूज सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98-22-19-13-20 98-22-19-13-20.
5: श्रोते, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकले. यानंतर ऐकूयात मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमातील उर्वरित गीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संसार चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांची गजरचना. मुख्य स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक.

0: कर्करोग क्लिनिक 95 95 24 25 59।
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
4: श्रोते, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण एखादा पुणे विद्यावरती 101 FM। वेळ लक्षात घेऊयात, 10:57 आणि 12 सेकंद झाली आहेत। यानंतर ठीक 10:58 मिनिटांपासून आपण ऐकू शकाल ठळक बातम्या।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणेवरती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुम्ही आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकू शकता जगात सर्वत्र. वेळ झाली आहे ठळक बातम्यांची.
1: विविध भारती पुणे ठळक बातम्या. जनगणना 2027 पहिल्या स्वगणनेच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या 11 लाख घरांनी स्वगणना यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. हा टप्पा 15 मे पर्यंत सुरू होता. जनगणना प्रक्रिया सुलभ होण्यासाठी स्वगणनेचा पर्याय देण्यात आला होता. स्वगणना पूर्ण केलेल्या घरांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे, तो प्रगणकाला देणं अपेक्षित आहे. राज्यात कालपासून जनगणनेच्या दुसऱ्या म्हणजे घरयादी आणि घरगणना टप्प्याची सुरुवात झाली आहे. एकात्मिक शेतीची पद्धत प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी व्यापक प्रचार आणि विस्तार करण्यावर विशेष भर देत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावं असं प्रतिपादन कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल केलं. दिल्लीत आयोजित भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजेच ICARच्या खर्च वित्त समितीच्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. वैज्ञानिक शेती ही काळाची गरज असल्याचं सांगून प्रत्येक राज्याच्या कृषी हवामान परिस्थितीनुसार राज्यनिहाय कृषी आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पुण्यात ज्येष्ठ साहित्यिक द मा मिराजदार प्रतिष्ठानच्या वतीनं गोष्ट इथं संपत नाही या कथाकथनाचे सादरकर्ते सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांना द मा मिराजदार पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ राजा दीक्षित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नवी मुंबईत प्रतिदिवस 100 किलो किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांनी नवीन नियमानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पोर्टलवर नोंदणी करावी आणि 30 जूनपर्यंत रिटर्न फाईल करावेत अशा सूचना पालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी केल्या आहेत. त्याशिवाय उपाहारगृह बाजारपेठा संस्था आदींनी आपल्या आवारातच कचऱ्याचं वर्गीकरण करत कचरा प्रक्रिया आणि विल्हेवाट लावणारे प्रकल्प राबवावेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
0: श्रोते हे आहे आकाशवाणी नेटवर आणि आपण एखादा पुणेद्वारती 101 FM. सकाळचे 11:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते आज गायक पंकज उधास यांचा जन्मदिवस. अच्छा मधुमालती या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंकज उधास यांच्यावर चित्रित किंबहुना यांनी गायलेली काही गीतं. ऐकूयात साजन चित्रपटातलं पहिलं गीत.

श्रोते हो, आज गायक पंकज उधास यांचा जन्मदिवस आणि यानिमित्तानं या अनुषंगानं आज आपण पंकज उधास यांनी गायलेली काही गीतं मधुमालती या कार्यक्रमामध्ये ऐकत आहोत. पंकज उधास यांना खऱ्या अर्थानं ओळख करून दिली ती नाम या चित्रपटातील चिठ्ठी आई हे वतनचं चिठ्ठी आई या गीतानं. यासारखी अनेक अजरामर गीतं यांनी गायली आणि एक गझल गायक, उत्तम हिंदी चित्रपट गायक म्हणून नावारूपाला आला. यानंतरही काही गीतं आपण ऐकत राहणार आहोत. कार्यक्रम आहे चंदूकाका सराफ मधुमालती. यानंतरचं गीत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात असल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही

0: भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
2: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
4: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल हत्ती गणपती चौक टिळक रोड पुणे.

मोहरा या चित्रपटासाठी पंकज उधास यांच्या सुरात आणि साधना सर्मा यांच्या सुरातलं हे गीत आहे. इंदीवर यांची शब्दरचना, विजू शहा यांचं संगीत. यापूर्वी आपण ऐकलं तर गीत होतं सायन चित्रपटाचं, नदीम शर्वण यांची रचना होती आणि संगीत होतं.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून
1: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार
2: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज
1: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास
2: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
1: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे
3: मी कृताई चांगली इंजिनियर झाली आहे माझे बाबा लग्न

0: असं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
1: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
2: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
3: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: एनडीए मध्ये जायचंय,
6: 11वी पासूनच तयारीला लागा.
5: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
6: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
7: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
8: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
7: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
8: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
7: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
8: संपर्क 9689911240.
7: 9689911240.
9: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता, बालशिक्षण मंदिर, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
10: श्रोतव, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि वणकात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आणि कार्यक्रम ऐकत आहात चंदूकाका सिराफ, मधुमालती. यानंतरची गीतं विश्रांतीनंतर. तत्पूर्वी एक महत्त्वाचं निवेदन. श्रोतव, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टींचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं, तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा, सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचूया, मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. श्रोते, आपण ऐकत आहात पुणे विद्यभारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुम्ही आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकू शकता जगात सर्वत्र. आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ, मधुमालती. आणि आजचा कार्यक्रम केंद्रित आहे गायक पंकज उधासी यांच्यावर. आतापर्यंत आपण साजण मोहरा या चित्रपटातली गीतं ऐकलीत. अशीच काही गीतं आपण ऐकत राहणार आहात, आपला हा कार्यक्रम चालू राहणार आहे. तत्पूर्वी एक व्यावसायिक विश्रांती घेऊयात.

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.

0: प्रस्तुत मराठी भक्ती संगीत, प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
1: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
3: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे, यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे, खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण, म्हणूनच मुलांची

0: करायची कुठे यंदाची फिरस्ती, जवळचं ठिकाण आहे का कुठे, खडक वासल्याच्या थोडं पुढे, अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण, म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम, लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य नृत्य संगीत वाचन यांचे एकत्र योग, प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव, इथे पहा चित्र दागिने वस्त्रे शिल्प यांचा अनोखा ठेवा,
1: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम कुर्जे।
2: अहो रिझल्ट लागले, आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम एमकॉम बीए एमए बीएससी बीबीए बीएससी सीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू।
2: संपर्क 940 598 93 75।
3: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज .org।

मधुबलती कार्यक्रमात हे गीत आहे बाजीगर चित्रपटातलं. पंकज उधास यांच्या मुख्य स्वरात राणी मलिक यांची रचना आणि संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
4: हो हो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
3: आहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर,
2: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88884922.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55. वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरॉलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.

श्रोतेवर नाम चित्रपटातलं हे गीत पंकज उदास यांच्या स्वरात, आनंद बक्षी यांची गीतरचना, लक्ष्मीकांत पॅरलल यांचं संगीत, ज्या गीतानं खऱ्या अर्थानं पंकज उदास यांना हिंदी चित्रपटात ओळख करून दिली ते हे अजरामर गीत नाम चित्रपटातलं, स्वरता पंकज उदास यांचं.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा

श्रुतेव हे होतं आदमी खिलोना हे या चित्रपटातलं अलका याग्निक आणि पंकज उधास यांच्या मुख्य स्वरातलं गीत. समीर यांची रचना होती आणि संगीत होतं नदीम शर्वण यांचं. श्रुतेव आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात. आज आपण ऐकत आहात पंकज उधास यांनी गायलेली काही गीतं. अजरामर गीतांच्यामध्ये नाममधलं आपण गीत ऐकलंय. आत्ता आपण ऐकलेलं गीत आदमी खिलोना आहे त्यापूर्वी आपण ऐकलं ते साजन या चित्रपटातलं. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकतात पुणेवरती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. कार्यक्रमातली यानंतरची गीतं एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: मुलींनो, बदलत्या आधुनिक काळाशी मैत्री करत आपलं स्मार्ट करिअर घडवा. कसं ते जाणून घ्या. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTI तर्फे रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 11 ते 4 पर्यंत मोफत करिअर गायडन्स शिबिर.
2: इंटिरियर डिझाईन, फॅशन डिझायनिंग, फूड प्रोसेसिंग, कॉस्मेटॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, हेरिटेज, ग्राफिक डिझाईन आणि अजून बरंच काही. ह्या क्षेत्रांमधल्या करिअर विषयक संधींबद्दल तज्ञांकडून थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन.
1: सेमिनार सहभागी होण्यासाठी कॉल करा 8237879841.
2: नोट करा 8237879841.
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस

0: हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

दयाबान या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकत आहात. पंकज उधासळी, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात, अजिज कौशी यांची ही रचना, संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरल यांचं. चित्रपट दया.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्या

0: मुलांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

हे आहे लाल दुपट्टा मलमलका या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि पंकज उधास यांच्या मुख्य स्वरातलं गीत. मजरू सुलतानपुरी यांची रचना, संगीत आहे अनंत मिलिनियर्सचं.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.

श्रोते हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यार्थी 101 FM आणि कार्यक्रम आहे चंदूकाका सराफ मधुमालती. जुन्या सुमधुर हिंदी चित्रपटगीतांचा हा कार्यक्रम आहे. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सलामी या चित्रपटासाठी पंकज उदास आणि अलका याग्निक यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत. समीर यांची गीतरचना आहे, ऐकूयात.

0: हे होतं पंकज उदासी यांच्यावर चित्रित असलेलं मधुमालती कार्यक्रमातलं शेवटचं गीत. असा कार्यक्रम हा केंद्रित होता गायक पंकज उदासी यांच्यावर. याबरोबरच आजचा मधुमालती हा कार्यक्रम आम्ही आता इथं समाप्त करत आहोत.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते, 11:58 आणि 4 सेकंद होत आहेत. ऐकूयात ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्याच्या 3रा टप्प्यात आज स्वीडनच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर गोथेनबर्ग इथं पोहोचतील. पंतप्रधान मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टन्सन यांच्यात बैठक होणार असून उभय देशांदरम्यानच्या व्यापार, हरित संक्रमण, कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप आदी विविध क्षेत्रातील सहकार्याचा आढावा घेतला जाईल. गेल्या आठवड्यात सोन्याच्या आयातीवर निर्बंध लागू केल्यानंतर काल सरकारनं चांदीच्या आयातीवरही निर्बंध लादले आहेत. परकीय व्यापार महासंचालनालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत सोने प्लॅटिनमचा मुलामा दिलेल्या चांदीची मुक्त श्रेणी बदलून निर्बंधित श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. तत्काळ प्रभावानं याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. निर्बंधित श्रेणीत समाविष्ट वस्तूंच्या आयातीसाठी सरकारी परवान्याची आवश्यकता असते. पुण्यातल्या कृषी महाविद्यालय आवारातील कृषी नवोन्मेष आणि उष्मायन केंद्र प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातल्या कृषी क्षेत्रातील नवसंशोधन आणि कृषी उद्योजकतेच्या दृष्टीनं हा महत्वाचा प्रकल्प आहे. यामुळे कृषी क्षेत्रात संशोधनाधारित उद्योजकता, कृषी प्रक्रिया उद्योग, ग्रामीण स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानाधारित शेतीला नवं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षी कृषी हॅकेथॉनमध्ये मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती. प्रारंभीच्या टप्प्यात स्टार्टअप्सना पायाभूत सुविधा, तांत्रिक मार्गदर्शन, निधी, संशोधन सहकार्य आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त रत्नागिरी आकाशवाणी केंद्रातर्फे सुगम संगीत मैफलीचं आयोजन येत्या 20 मे रोजी करण्यात आलं आहे. शहरातल्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ही मैफल होणार आहे. ही मैफल विनामूल्य असून रसिकांनी त्याचा जरूर आनंद घ्यावा असं आवाहन रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्रानं केलं आहे. बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात आज सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा सामना इंडोनेशियाच्या जोडीशी होणार आहे. थोड्याच वेळात हा सामना सुरू होईल. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क कड्यापाणी कथात, पुणे विद्यावरती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेव 12:07 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत फोन इन लो बसावा. सादर करते संजय भुजबळ.
2: फोन इन लो असावा.
3: हॅलो.
4: हॅलो.
3: फोन इन लो बसावा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बोला.
4: हा, मी अस्मिता रानडे बोलते फलटणहून.
3: बोला.

0: आज 3-4 महिन्या आठवडे मी सारखा प्रयत्न करते, आज फोन लागला, छान वाटलं खूप फोन लागल्यामुळे.
1: दोन दोन महिन्याची अट आपली आहेच.
0: हो हो
1: बोला.
0: काही नाही, सगळे कार्यक्रम चांगलेच असतात. सध्या मुख्य सांगायचं म्हणजे अमृतसरीचा गीता हा फार छान प्रोग्राम सुरू आहे तुमचा.
1: धन्यवाद.
0: आणि बाकी जे गौरीताई जे घेतात मुलाखती, एकंदरीत माझ्या सगळ्यात मुलाखती खूप छान झाल्या 3-4 महिन्यात.
1: सप्ताह,
0: हा सप्ताह विशेष चर्चा किंवा मग सात संवाद कुठल्याही, त्यात मला वाटते 3-1 महिन्यापूर्वी त्यांनी एक घेतली होती मुलाखत देव डोह म्हणून.
1: हो,
0: म्हणजे जसं देवराई तसं देवडोह.
1: बरोबर.
0: तर तो फार वेगळा विषय होता आणि फार छान मुलाखत ती झाली. आणि त्याचबरोबर एक नदीष्ठ पुस्तकाच्या लेखकांची पण मुलाखत झाली 2 भागामध्ये.
1: बरोबर. मला वाटतं ती विद्यागौरींनी घेतलेली होती ना ती.
0: हो, ती विद्यागौरींनी घेतली होती, ती छान झाली. मध्ये कविता महाजनांची मुलाखत 2 भागात झाली, ती पण खूप सुंदर झाली. आणि नेहमीचे चांगले कार्यक्रम म्हणजे 101 उमासुतांच्या तुम्ही पण होता परवाच्या दिवशी.
1: होय, आत्मबंध प्रासंगिक एंट्री असते.
0: प्रासंगिक
1: बरोबर.
0: आणि रुपेरी मुकुटाचे मानकरी तो एक छान प्रोग्राम आहे.
1: प्रसाद कुलकर्णी सादर करतात.
0: प्रसाद कुलकर्णी सादर करतात. छान, त्यामुळे सगळे छान असतात प्रोग्राम. आणि आज फोन लागल्यामुळे फार बरं वाटलं. आणि तुमच्या सारखेच बाकीचे तुमचे इतर सहाय्यक निवेदक पण छान काम निवेदन करतात. नवीन आहेत, तरी तरी थोड्याफार चुका होतात. म्हणजे संगीतकार साहिल दयनवी आणि गीतिकार सुनील चौधरी असं होऊन जात.
1: बरोबर,
0: ठीक आहे, हळूहळू शिकतील तुमच्यासारखं छान बोलायला.
1: नक्कीच. चला, मागच्याच कार्यक्रमात म्हणाल्याप्रमाणे हे प्रोत्साहन त्यांच्यासाठी पण गरजेचं असतं. खरं प्रत्येकासाठीच गरजेचं असतं प्रोत्साहनातूनच आणखी एक उभारी येते सादरीकरणाला.
0: हो, नक्कीच.
1: खूप खूप धन्यवाद अभिप्रायांसाठी आणि प्रोत्साहनासाठी. हॅलो.
2: हॅलो.
1: फोन इन लोभासभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: हा नमस्कार, पतंजली पाटील बोलतो सर.
1: स्वागत.
2: 2 वर्षांनी फोन लागलाय.
1: 2 वर्षांनी? बर बर.
2: हो,
1: मोठं स्वागत, बोला.
2: काय नाही, मागे एकदा बोलणं झालं होतं आपलं की ते वृत्त निवेदिका आहेत ना, सुधा नारायणचा आवाज आम्हाला ऐकायचा होता. तुम्ही म्हणले कार्यक्रम एकदा ऍडजस्ट करू आपण.
1: नाही, तुम्हाला ऐकायचं होतं म्हणजे नाही लक्षात आलं माझ्या.
2: नाही, आम्ही बालपणापासून बातम्या ऐकतो रेडिओ.
1: हो, ते आलं लक्षात. पण आता ऐकायचं,
2: आवाज हा खूप चांगला होता.
1: प्रश्न
2: वारले आपण.
1: हो, तेच म्हणलं ना, त्यात म्हणजे काय रेकॉर्डिंग ऐकायचं तुम्हाला त्यांचं.
2: हो, रेकॉर्डिंग. हो, येस येस.
1: ओके ओके ओके.
2: आणि काय होतं, सकाळीच्या तो काळ जो होता ते एकदम कंटिन्यू त्या बातम्या प्रसिद्ध आणि लौकिक असा होता. आता काय होतं, रोज नवीन नवीन वृत्त निवेदक असतात. एकच वृत्त निवेदक असतं, बातम्यांची लोकप्रियता पण वाढते आणि श्रोत्यांना पण जरा छान वाटतं.
1: नक्कीच.
2: म्हणून एकच किमान एक आठवडा एक वृत्त निवेदक असतं असं विनंती आहे.
1: बर, तुमची सूचना नक्की पोहोचवतो.
2: वंदे मातरम, संपूर्ण वंदे मातरम सकाळी चालू केलंय, तर एकदम छान उपक्रम चालू केलेला आहे.
1: धन्यवाद.
2: त्याबद्दल आकाशवाणीचे मनापासून आभार.
1: आपले आभार.
2: पूर्वी आम्ही बालपणी एका कॉलनीत राहिलो होतो, सकाळी सगळ्यांची रेडिओ सारखे लागायचे आणि ते आकाशवाणी पुणे ते एकदम कॉलनीमध्ये तो आवाज घुमायचा. तेव्हापासून लोक आले, तेव्हापासून लोक रेडिओची आजपर्यंत लोकप्रियता आणि आवडती कोण आहे आमची.
1: बरोबर, अगदी एको वाटावा सगळ्या रेडिओंचा मिळून.
2: सोशल मीडिया आलं तर रेडिओ एक सुंदर माध्यम आहे.
1: अगदी बरोबर बोललात.
2: आणि त्या पुणे आकाशवाणी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात एक नंबरच आहे.
1: बस
2: कुठे जरी गेलो, काल मी आता इंदोरला होलो तरी मी आकाशवाणीच्या बातम्यांची जर मोबाईलवर ऐकलं होतं.
1: म्हणून म्हटलं, ह्याचं कारण तुम्ही, आम्ही एक नंबर आहोत याचं कारण तुम्ही आहात.
2: आहेत. आणि तुमचे पण लोक निवेदक, तुमचा आवाज इतका गोड असतो की श्रोत्यांना तो म्हणजे मनापासून धावतो, त्याच्यामुळे श्रोते पण मनापासून ऐकतात.
1: खूप खूप आभार. आवाज चांगला आणि कंटेंट चांगला. हाही संजय भुजबळ बोलतो, म्हणून तुम्हाला सांगत.
2: हा,
1: त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं असेल.
2: ओके ओके.
1: सुधा नरवणेंसोबत, हरकत नाही. पण धन्यवाद आजच्या कॉलसाठी. हॅलो.
3: हा नमस्कार सर.
1: नमस्कार. फोन इन लोभासभा कार्यक्रमात स्वागत आहे. मागच्या आठवड्यात झाला का कॉल का आपली? आवडला झाला शिंदे. बोला बोला.
3: बघा सर, मला एक फार विशेष वाटतं बरं का.
1: हा,
3: म्हणजे प्रत्येक आकाशवाणीच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक आकाशवाणी आपला कार्यक्रम 4 दिवसात देतात.
1: हा,
3: पण 2 आकाशवाणीचे नावच येत नाही सर. काय भानगड, काय माहित, छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी आणि नगर आकाशवाणी. तर या म्हणजे परिसर आणि या कार्यक्रमामध्ये म्हणजे सहभाग करीतच आहे त्या.
1: नाही, सहा फक्त केंद्र.

0: आहेत, 6 केंद्राचे कार्यक्रम परिसरचे आणि आरोग्याचे मुंबई केंद्रावरून जातात आणि सगळ्या महाराष्ट्रात रिले करतो. सगळ्या स्टेशनचे नाही आहेत, महिनाभर त्यांना वाटून दिलेले आहेत. 6-6 कार्यक्रम त्यांचे जातात.
1: आणि आपले कार्यक्रम फार सुंदर प्रतिम बर का, सर्व कार्यक्रम खूप छान असतात.
0: बरोबर आहे, 4 ते 6 स्टेशनचा फक्त यात समावेश आहे.
1: आणि शनिवार सकाळचा आलोदास्त्र कार्यक्रम फार सुंदर झाला बरं का सर.
0: धन्यवाद.
1: हो आणि सर्व कार्यक्रम फार सुंदर आहे आपले पुणे आकाशवाणीचे.
0: खूप खूप आभार कॉलसाठी, धन्यवाद.
1: आणि सर सर्व नवीन जेवढे निवेदक आले का त्यांचं पण आपल्या कार्यक्रमामध्ये खूप सुंदर असं स्वागत बरं का.
0: वाटत नाही त्यांच्या परीनं, त्यांच्या विचार प्रणालीनं, त्यांचं बघा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा एक वेगळा दृष्टिकोन असतो, त्यानुसार त्यांची विचार प्रणाली ठरते, त्यांचं सादरीकरण ठरतं, त्यांचा कंटेंट ठरतो, काय बोलायचं. तो विषय जरी एक असला तरी कंगोरे वेगवेगळे असतात, म्हणून जितके नवीन सादरकर्ते येतील तुम्हाला तो विषय आणखी चांगला आणखी चांगला आणखी चांगला ऐकायला मिळणार आहे.
1: म्हणजे नवीन आपले म्हणजे निवेदकांचे आवाज आम्हाला श्रोत्यांना ऐकायला भेटतात बघा सर.
0: प्रश्नच नाही, 70 लोकांचं हे पॅनल आहे, वेगवेगळ्या 70 लोकांना तुम्ही ऐकत असता. खूप खूप आभार आजच्या कॉलसाठी. हॅलो.
2: हॅलो, नमस्कार सर.
0: नमस्कार, फोन इन लोक सभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: धन्यवाद सर. कसे आहात तुम्ही सगळे?
0: अगदी मजेत. तुमच्याशी बोलायला मिळतं यापेक्षा आणखी मजा काय असणार आहे.
2: ओके, मी पुण्यातून नितीन चांदेकर बोलतो.
0: बोला.
2: 101 उमा सदन हा चांगलाच आहे प्रोग्राम, फक्त लिखाण थोडस उथळ व्हायला लागलंय. आणखीन थोडस खोलवर जाता येऊ शकेल, थोडस खोलीवर लिहिलं तर बरं होईल, आणखीन चांगलं होईल. विशेषतः दुर्गाजींचा कार्यक्रम एपिसोड ऐकला, दुर्गाजींचा तापटपणा झालेला बघून शेवटी त्यांना आकाशवाणी ऐकायचा सल्ला जर दिला असता तर तो कदाचित एक चांगल्या प्रकारे मेसेज गेला असता असं मला वाटतंय. मला वाटतं 2 आठवडे झाले असतात
0: दुर्गाजीचं कॅरेक्टर होतं त्याविषयी म्हणतात.
2: विषय वयस्कर लोकांचे जे काय आत्ताचे त्यापैकी एक विषय त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला, पण आजींचा इतका तापट स्वभाव जर आकाशवाणी ऐकत असत्या तर इतका तापट झाला नसता असं मला वाटतंय. सुचवायचं होतं.
0: आणि मी आत्ताच तुमच्या आधी म्हणालो तसं, एखाद्या विषयाकडे बघण्याचा प्रत्येकाचा एक दृष्टिकोन वेगळा असतो, एक वेगळा अँगल त्याला मिळू शकतो. हा नक्की तुमचा अँगलही चांगलाच आहे, पण दुसरं एक लक्षात घ्या की ही कौटुंबिक श्रुतिक आहे. जिथं खोली तुम्ही म्हणालात लिखाणाची खोली वगैरे, हे कौटुंबिक वातावरण जास्तीत जास्त आपण तिथं देण्याचा प्रयत्न करतो. हे कॅरेक्टर सगळे एका घरातले आहेत, एका जवळच्या नात्यातले आहेत. ते जर घरात बसल्यावर जसं बोलतील साधारण तसा टोन तो आपला असतो. विषय जरी मोठमोठे असले तरी त्यांचं बोलण्याचं एकमेकांचं नातं लक्षात घेऊन ते लिखाण केलेलं असतं. तिथं खूप खोली अपेक्षित आहे असं मला वाटत नाही.
2: नाही नाही, हरकत
0: लिखाणाची.
2: कसं आहे की आता एक संध्याकाळची गोष्ट मध्ये मी श्री मातेची
0: संध्याकाळची गोष्ट मध्ये तुम्हाला जेवढं खोल जाईल तेवढं जायचंच आहे. पण 101 उमा सदन हा कौटुंबिक कार्यक्रम आहे, कौटुंबिक श्रुतिक आहे, कुटुंबातले संवाद तिथे असतात.
2: हरकत नाही, एक सुचवायचं वाटलं म्हणून आज फोन करून त्रास दिला.
0: बरोबर नाही, म्हणालो ना प्रत्येकाचा एक वेगळा आपला आपला दृष्टिकोन असतो एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा. खूप खूप आभार पण या दृष्टिकोनासाठी पण.
2: धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद. आणि तुमच्या नाम दिवशींना शुभेच्छा सांगा.
0: नक्की सांगा.
2: असं चालू ठेवावं.
0: नक्की सांगणार. हॅलो.
3: नमस्कार.
0: नमस्कार, फोन इन लोबा सभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार पुणे.
0: नमस्कार मुंबई. बोला.
3: बोला, काय म्हणते?
0: मस्त, छान चाललंय अगदी. उकडाही एन्जॉय करतोय.
3: अरे तुम्ही आलात म्हणजे
0: दोन्हीकडे लागू होत ते. बोला. फक्त बोरीवलकर बाहेर फक्त पिरियॉडिकली येते, नियमितपणे येते, ब्रेक घेऊन घेऊन येते. हो की
3: नाही? की रात्री आपल्याकडे 9:45 पूर्वी चित्रपट सगळी लागत होतो एक भारतीवर.
0: हो,
3: बंद केलंय का?
0: हो, सध्या बंद आहे.
3: बंद आहे.
0: हो हो, हे तुम्हाला माहिती आहे ही वेळ मुंबईची वेळ आहे, मुंबई विविध भारतीची. काही काळापूर्वी आपण ती घेतली होती, काही प्रायोजित कार्यक्रम तिथे आले होते.
3: बाकी इतर कार्यक्रम फार सांगते.
0: धन्यवाद.
3: मंगळवारी नवोदय स्टेशन
0: बरोबर
3: फार आवडतो नंबर वाटतं,
0: प्रश्नच नाही.
3: आणि आलाप कार्यक्रम आपला आलाप कार्यक्रम असतो ना,
0: बरोबर,
3: आम्हाला पर्वणी आहे आलाप.
0: अगदी बरोबर आहे, ही खूप मोठी पर्वणी आणि या पर्वणीची परंपरा

0: आहे आकाशवाणीची, अलाप असेल, नवनाट्य असेल, यासाठी आकाशवाणी ओळखलं जातं.
1: आणि नक्की आणि नुकतीच आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण केली.
0: होत आहेत, होत आहेत.
1: तुम्हाला सगळ्या निवेदकांना खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद. तुम्हालाही शुभेच्छा. एक श्रोता म्हणून तुम्हीही 90 वर्षांचं नातं आकाशवाणीशी जोडलेलं आहे.
1: नक्की आणि असं जोडलं जाणार.
0: खूप खूप आभार कॉलसाठी.
1: धन्यवाद.
0: हॅलो.
2: हा नमस्कार.
0: नमस्कार. फोन इन लोमासावा कार्यक्रमात
2: औदुंबर बनकर आपण बोलत आहे.
0: स्वागत आहे बनकरजी.
2: आपले सगळेच कार्यक्रम छान असतात.
0: धन्यवाद.
2: गीतगंधा आज बुधवार आणि गुरुवार विविध भारतीवरती आणि मंगळवार आणि बुधवार पुणे केंद्रावरती सक्षित होत आहे, त्यामुळे खूप आवडतो.
0: आम्ही कार्यक्रम म्हणताय का तुम्ही का विशेष गीतगंगा गुरुवार शुक्रवार?
2: आम्ही 11:30
0: बरोबर
2: तो कार्यक्रम छान असतो.
0: धन्यवाद. सध्या प्रवीण दरडे आणि स्नेहल दरडे आहेत.
2: संध्याकाळची गोष्ट जो आहे
0: हो
2: तो सुद्धा मला खूप आवडतो. एक खंत व्यक्त करायची आहे. पुन्हा तोच प्रश्न उभा राहिलेला आहे.
0: बरं.
2: की 4 ते 5 वाजेपर्यंत आपले विविध भारतीचे कार्यक्रम असतात.
0: हो.
2: असे 3 ते 5 असतात.
0: हा.
2: परंतु 4 ते 5 म्हणजे उल्लेख मुद्दा मी असं करतो.
0: हा.
2: 4 ते 5 आणि संध्याकाळी 9 वाजेपासून म्हणजे 9 ते 11 वाजेपर्यंत जे कार्यक्रम असतात त्यामध्ये आपल्याला सकाळी 7:30 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि 5 वाजेपासून संध्याकाळी 7:45 रात्री 11 ते 11:30 आपला वेळ असतो. बरोबर.
0: बरं.
2: आपले कार्यक्रम सक्षित करायला.
0: बरं.
2: तर बाहेरचे जे कार्यक्रम असतात पंचरंगीचे ते कार्यक्रम सुरू असताना आपल्या जाहिराती किंवा अन्य कार्यक्रमाची ऍड टाकून रसभंग होतो हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे.
0: बरोबर. आपण आपले फक्त कार्यक्रम देतो आणि आपल्या कार्यक्रमासाठी जे जाहिराती असते आपण त्या स्वीकारतो, पण जे मुंबईचे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमासाठी आमची जाहिरात द्या हे आपण ठरवत नाही तर जाहिरातदार ठरवतात. बरोबर की नाही? की मुंबईचे कार्यक्रम कोण कोण ऐकतं, कुठल्या भागात ते ऐकले जातात जास्त, कुठल्या वेळेत आहेत म्हणून ऐकले जातात, हे सगळं गृहित धरून जाहिरातदार तिथे जाहिराती द्यायला सांगतो.
2: आपल्याकडून
0: आपण नाही हो पण आपण ठरवत नाही ना की इथं द्या म्हणून. आणि जाहिरातदाराला तुम्ही नाही म्हणू शकत नाही की आम्ही इथे देणार नाही म्हणून. त्यांच्या पसंतीनं त्यांच्या कार्यक्रमात ते जाहिराती लावतात, त्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं. बरोबर. आपण ठरवत नाही या कार्यक्रमात जाहिराती द्या आणि यात देऊ नका असं आपण ठरवत नाही, जाहिरातदार ठरवतात.
2: त्यापासून सर पण मला म्हणायचं सर आपल्या आकाशवाणी यावर नियंत्रण ठेवू शकते ना?
0: नाही ना, असं कसं ठेवतं? तुम्ही एकीकडे जाहिरात घेता आणि दुसरीकडे नाही म्हणता, असं कसं करता येईल?
2: पण त्याचा थोडासा त्या कार्यक्रमात फक्त ठेवा, बाकी आपल्या आपल्या कार्यक्रमात असू द्या, काय प्रॉब्लेम नाही.
0: बरोबर.
2: परंतु
0: लक्षात घ्या जिथे सत्य. बरोबर. जिथं लिसनिंग आहे महिलांचा कार्यक्रम आहे तो मुंबईचा कार्यक्रम आहे तर त्या जाहिरातदाराला माहित असतं की मुंबईचा महिलांचा कार्यक्रम कोण कोण ऐकतं, कुठल्या भागात जास्त ऐकला जातो, कोण जास्त ऐकतं, मग त्यांच्यासाठी जाहिरात आपण तिथे द्यायची. ते हा विचार करणार नाहीत की हा मुंबईहून येतो का पुण्यावरून येतो. तो कुणासाठी आहे, त्याचा विषय काय आहे, त्याचं लिसनिंग किती आहे.
2: जरी समजा जे बरोबर असलं आपण असं समजू शकतो किंवा जो मुंबई आकाशवाणीकडून समजा जाहिरात आली असेल.
0: नाही ना, आपण इथं सुद्धा घेतो. आपण जर तुमचा हा समज असेल की या सगळ्या मुंबईहून जाहिरात आलेल्या आहेत तसंही काही नाही, आपण पुण्यात मुंबईच्या कार्यक्रमांसाठी सुद्धा जाहिराती घेतो.
2: बरं.
0: हे त्यांनी ठरवायचं फक्त की मुंबईच्या कार्यक्रमाच्या वेळेस वाजवायची का पुण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस वाजवायची.
2: बरं. मला शेतन असं म्हणणं आहे की आकाशवाणी
0: मान्य अगदी मान्य
2: आकाशवाणीला म्हणजे एक हे भेटतं म्हणजे पैसा वगैरे मिळतो किंवा काहीतरी.
0: बरोबर.
2: ज्यामुळे ते आकाशवाणी त्याच्यावर नियंत्रण नाही ठेवू शकत.
0: नाही ठेवा. तुमचं आणखी एक गोष्ट जर लक्षात आली असेल तर मुंबईचे कार्यक्रम नेहमी दोन्ही वेळा ओपनिंग आणि क्लोजिंगला आणि मध्ये पण 3 वेळा आगला कार्यक्रम थोडी देर में अशा अनाउन्समेंट येऊन फिलर वाजतो.
2: बरोबर.
0: अनेक कार्यक्रमामध्ये असं गृहित धरा की तिथं जाहिराती नाही म्हणून तो फिलर वाजतोय, म्हणजे वाद्य संगीत वाजतंय.
2: कधी गाण्यामध्ये पण वाजतात
0: ते जाहिराती त्याच्या पुढे गेलं तर मग गाण्यांच्या मध्ये वाजतं. ठीक आहे.
2: चालेल. ठीक आहे. असं पण सूचना कळवा त्यांना.
0: अगदी
2: जेणेकरून कसं होईल की कारण आता असं व्हायला लागलं की काही दिवस काही वर्षाने असं होईल की सगळेच कार्यक्रम जाहिरातीचे
0: शक्य आहे. शक्य आहे. अगदी.
2: हा. त्यामुळे म्हणतो बाकी काय नाही, महत्व राहणार
0: नाही. पण त्यासाठीच कार्यक्रम आहेत, कार्यक्रम आहेत म्हणून जाहिराती आहेत आणि लोक ऐकतात म्हणून लोक जाहिराती देतात.
2: चला काय हरकत नाही.
0: धन्यवाद. हॅलो.
3: हॅलो.
0: फोन इन लोमासावा कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: हो धन्यवाद सर. थँक्यू माझा आज फोन लागल्याबद्दल. लय दिवस झाले मी फोन लावतोय, आज लागला त्याबद्दल.
0: तुमचे प्रयत्न त्यामागे असतात.
3: अनिल गावरे बोलतोय सर.
0: बोला.
3: आई वडील लहानपणापासून आम्हाला रेडिओ घरामध्ये चालू दिवस रात्र आमचं म्हणजे पूर्ण आम्हाला रेडिओ ऐकून ऐकून आमचे पूर्ण आनंद मिळतो सर.
0: वा. हे कोण सांगतंय मागे आनंद होतोय कोण सांगतंय? आई आहेत का?

0: आई आई आई संग बोलत
1: नमस्कार सर
2: म्हणून म्हटलं आता थेट तुमच्याशीच बोलावं तुमचे मुद्दे त्यांच्या तोंडून ऐकण्यापेक्षा.
1: मी 75 सालापासून ऐकते सर.
2: खूप छान, एक 50 वर्षांचं हे लिसनिंग आहे, खूप मोठं एक स्पॅन आहे, खूप मोठा काळ आहे.
1: हो काय छान छान प्रोग्राम आहे आताचे पण तुमचे.
2: धन्यवाद. कुठले कुठले केंद्र ऐकता?
1: छाया गीत.
2: अच्छा, विविध भारती.
1: बेला के फूल, हवा मेल.
2: बर, फक्त विविध भारती ऐकता
1: संध्याकाळची?

0: सकाळपासून मी रेडिओ चालू करतो, जसं 5 वाजल्यापासून तर सर्वच
1: नक्कीच आम्ही नेहमी
0: आता मी रेडिओ चालू, आता पण फोन लावायसाठी मी बंद केला, म्हणलं सरांचा फोन लागतो का नाही.
1: व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आम्ही नेहमी म्हणतो रेडिओ हा एक संस्कार आहे आणि तुमच्या आईने तो
0: सर, आमच्या आई वडिलांनी ना लहानपणापासून आम्हाला म्हणजे रेडिओमुळे म्हणजे आता तुम्हाला सांगतो काय, लहानपणी आम्हाला हवा मेल लागायचं ना तर आम्ही सर्व जेवण करायला बसायचो.
1: बरोबर.
0: दिला के गीत माला वगैरे.
1: बरोबर. मग जेवताना रेडिओ ऐकणं हे एक वेगळं पोषण आहे. तुम्ही अन्नातून जर शरीराचं पोषण करत असाल तर रेडिओनं तुमचं मनाचं पोषण होतं.
0: हो सर, आज इंटरनेट पेक्षा तर रेडिओने तर भरपूर काही शिकवलंय सर.
1: वा वा वा.
0: आणि टाइमच सगळ्या गोष्टी.
1: सला रेडिओनं रूप बदललं आहे पण भाव कधीच बदललेला नाहीये, उद्देश कधीच बदललेला नाहीये आणि हा बंध अधिकाधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केलाय. तसंच तुमच्याही बाजूने होतोय, होत असू देत, राहू देत असाच बंध. हा खूप खूप आभार तुमच्या कॉलसाठी. हॅलो.
2: हॅलो.
1: फोन इन लोभ असावा कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: आपण कोण सर?
1: संजय भुजबळ. आपण?
2: केशव मानमोठे बोलतो सर.
1: बोला.
2: क्रांतीनगर परभणी येथून बोलतो.
1: स्वागत आहे.
2: 6 महिन्याच्या नंतर फोन लागलाय सर.
1: मी विचारणारच होतो.
2: कसं आहे, लोभ असाच राहावा म्हणून फोन केला.
1: काळाच्या ओघात तो कुठे मागे जाऊ नये.
2: हा,
1: खरं रिन्युअल म्हणू आपण.
2: हा, आणि त्याच्यातले आकाशवाणीचे कार्यक्रम खूप छान आहेत सर.
1: खूप खूप आभार. कुठले
2: उल्लेखनीय कार्यक्रम असे ऐकायला भेटतात त्याच्यामध्ये. आपली आवड आहे, आपकी पसंद आहे.
1: बरोबर.
2: फोन इन लोभा असावाय आणि इतर बाल कार्यक्रम सुद्धा खूप छान असतात.
1: बरोबर. हे कार्यक्रम तर नेहमीचे आपले आहेच आहेत पण तुम्ही मागच्या 6 महिन्यात बोललो नाहीत म्हणताय. मागच्या 6 महिन्यात अनेक नवे कार्यक्रमही सुरू झालेत. नवीन वेळा आपल्याला मिळाल्या, अधिकच्या वेळा मिळाल्या.
2: सर्व सांभाळूनच कार्यक्रम सुद्धा ऐकावं लागतात सर.
1: नक्कीच नक्कीच.
2: बाकीच्या जबाबदाऱ्या सुद्धा आहेत.
1: प्रश्नच नाही पण तरीही एक रेडिओ अशी गोष्ट आहे तुमच्या जबाबदारीत कुठेही अडथळा आणत नाही, व्यत्यय आणत नाही.
2: हा सर, बरोबर आहे. आणि कसं आहे, गेली 40 वर्ष झाली कार्यक्रम ऐकतोय सर आपला आकाशवाणी पुणे केंद्र. आकाशवाणीनं खूप असे चांगले संस्कार आमच्या मनावरती केलेले आहेत.
1: अगदी बरोबर. आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमांवर जे संस्कार होतात ते लोभासावामधून होतात, तुमच्या प्रतिक्रियांमधून होतात, अभिप्रायांमधून होतात.
2: शिक्षकांनी सुद्धा अतिशय छान प्रकारे संस्कार आमच्यावर केलेले आहेत सर.
1: खूप छान. अनेक कार्यक्रम ऐकवण्याची प्रथा या शाळांमधून.
2: हो सर.
1: खूप खूप आभार.
2: ओके सर, धन्यवाद.
1: हॅलो.
3: हॅलो. आकाशवाणी.
1: आकाशवाणी. फोन इन लोभासावा कार्यक्रम.
3: लोभासावा सर, मी खूप दिवसांनी फोन केला, 2 महिने होऊन गेले.
1: बरं वाटतं कुणी असं 2 महिन्याची जर
3: सूचना करायची तुम्हाला.
1: स्वागत आहे तिचं.
3: मनापासून सांगते, आपण जे वंदे मातरम लावतो सकाळी ते तुम्ही बदललो, आम्हाला फार नाराज झालो आम्ही.
1: नाही, आपण आता बदलून पूर्ण देतो आहोत, त्यासाठी बदल केला आहे. बदल हे अधिक पुढे जाण्यासाठी, काहीतरी अधिकच देण्यासाठी असतात.
3: सगळं बरोबर आहे सर, पण जुनं ऐकायला खूपच छान वाटतं. आणि जुनं वंदे मात्र शाळेत असल्यापासून 7 वर्षापासून ते मनात
1: एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय झालेली असते. थोडासा सुरुवातीला त्रास होतो पण त्यातनं जे अधिकच मिळतंय
3: चेन्नई पडतो.
1: 6 जी के समजू शकतो मी.
3: लावाल का तुम्ही?
1: नाही, असं तर आता दोन्ही लावणं कसं शक्य आहे.
3: काय हो सर, आम्हाला नाराज केलं तुम्ही. आहे ते पण चांगले आहे, गायक पण चांगले आहे, फार वाईट.
1: बरोबर. पण हा राष्ट्रीय पातळीवरचा निर्णय आहे.
3: बरोबर आहे, पण नाराज झालो आम्ही.
1: मी समजू शकतो, म्हणालो एक सवय असते आपल्याला ती, ती अगदीच एकदम बंद झाली तर नाही आपल्याला.
3: ऐकल्यावर आपण जसं काही शाळेतच उभे आहोत.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. आकाशवाणीचे संकेत धून असेल, वंदे मातरम असेल, याच्या आपल्याला वर्षानुवर्षाच्या सवयी आहेत.
3: बाकी काय,
1: बाकी तुम्ही सांगा कुठले कुठले ऐकले कार्यक्रम, काय त्याचा अभिप्राय बाकीचे?
3: सगळेच कार्यक्रम ऐकतो, विविध भारतीचे, आपले पुणे केंद्राचे तर ऐकतो सकाळी 6 वाजल्यापासून. विशेष म्हणजे आमच्या पोठ्या पुराण होतात की नाही देवळामध्ये,
1: हा
3: तर त्याच्यानंतर सुद्धा आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी असलं की ते म्हणतो, म्हणजे म्हणतोच.
1: बरोबर. आता पूर्ण म्हणायला लागा आता रेडिओच्या, हा रेडिओच्या या पठडीतनं पूर्ण वंदे मातरम तुम्हाला म्हणता येईल तिथे. हा झाला की नाही चांगला बदल तिथलाय.
3: बर बर, चालेल.
1: खूप खूप आभार. मी संजय भुजबळ.
3: ओके,
1: धन्यवाद.
3: साधनाहून फुले गोडेगाव.
1: धन्यवाद. हॅलो.
4: नमस्कार.
1: नमस्कार. फोन इन लोकसभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
4: साहेबराव पाटील, शिराळा तालुका.
1: किती दिवस झाले लोभासाला फोन करून?
4: 2 महिने झाले सर.
1: चेक करून लावतो, बोला.
4: हा सर, पुणे केंद्राचे कार्यक्रम फारच छान चालू आहे बघा.
1: नेमके कुठले कुठले ऐकले कार्यक्रम?
4: कार्यक्रम मी गाता रे

0: मेरा दिल आणि हिंदी चित्रपट संगीत असतात त्यो ऐकतो. तसं जे पुणे केंद्राचे कार्यक्रम रात्री आम्ही ऐकू शकत नव्हतो ना, तर आपल्याला वीज भारतीवर तू 12 वाजेला कार्यक्रम ठेवला त्याच्या बद्दल मला फारच आनंद.
1: धन्यवाद, तुमच्या मागणीमुळे हे सगळं होतं.
0: हो सर, हे आमची मागणी पूर्ण झाली म्हणजे आमचं पोट भरल्यासारखं होतं आमचं.
1: वा वा वा, दुपारी 12 ते 3 असं 3 तासाचा वेळ आपण तिथे काढलाय.
0: पुणे केंद्राला भेट द्यायची आवश्यकता वाटतंय, पुणे केंद्राला जाऊन भेटावं एकदा कुठेतरी.
1: हो, भेटता येईल ना, काय केंद्र तुमचं पूर्व परवानगीनं तुम्हाला नक्की भेटता येईल. चला, खूप खूप आभार तुमच्या एकूण सगळ्या अभिप्रायांसाठी.
0: धन्यवाद.
2: हॅलो
1: हॅलो, फोन इन लोभा सभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: हा नमस्कार सर.
1: नमस्कार,
2: भगवान देंडे बोलतोय.
1: स्वागत आहे, शेवटचा कॉल आजचा.
2: बऱ्याच दिवसानंतर आहे बरं का?
1: हो
2: हो, मी मला वाटतं गेल्या 1 महिन्यापूर्वी तुम्हीच मला भेटला होता एका कार्यक्रमात, पण तो कार्यक्रम दुसरा होता,
1: वेगळा होता. बरोबर, अरे आठवलं मला, गाण्यांचा
2: कार्यक्रमात नक्की 2-3 महिने होऊन गेले असतील.
1: स्वागत स्वागत, बोला.
2: त्यावेळी माझं पहिलं वाक्य होतं, लोभ असावा पण मोह नसावा.
1: लोभात नसावा.
2: आज माझं पहिलं वाक्य आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय.
1: वा वा वा,
2: या आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत
1: नक्कीच.
2: आता मला वयाच्या 76 वर्षात आहे मी.
1: बरोबर, वेळ संपत आलीये, पटापट बोला.
2: आता या वर्तमान काळात मला आवडणारे कार्यक्रम म्हणजे एक संध्याकाळची गोष्ट,
1: बरोबर 5 वाजता,
2: दुसरी कॅमेऱ्याच्या लेन्स मधून,
1: बरोबर 6:15 आणि सकाळी पण.
2: हा कार्यक्रम असतो 10 मिनिटाचा,
1: हो,
2: पण तो उद्बोधक असतो
1: नक्कीच.
2: म्हणजे असे बरेचसे कार्यक्रम मला आवडतात, नाही अशातला मी सगळ्या वनिता मंडळापासून, कारण कार्यक्रम हाच माझा खरा सोबती आहे माझ्या आयुष्यात, मी बऱ्याचदा सांगितले.
1: होय,
2: आणि श्रोत्यांविषयी तर मला नक्कीच बोलावं असं वाटतं, श्रोते इतके खोटं का बोलतात हे मला कळत नाही. मागच्या वेळेला तुम्ही एका श्रोत्यावर प्रखरपणे जो काय वार केला होता तो मी ऐकला, मला आवडलं तुम्हाला पासून.
1: वार वगैरे करायचं,
2: जर तुम्ही फोन केला असेल तर का खोटं का बोलता.
1: बरोबर बरोबर, आणि ते तुमच्यासाठी, आम्हाला काय कुठलेही अर्धा तास कुणाचंही काल ऐकवायचे, पण जास्तीत जास्त लोकांना त्यात समावेश मिळावा म्हणून आमची ही विनंती असते, बाकी काही.
2: बरोबर आहे ना,
1: पण नव्या श्रोत्यांनाही आमची नेहमी विनंती असते की असं म्हणून प्रयत्न सोडू नका, लागतो कॉल तर प्रयत्नानेच, ऑटोमॅटिक कुठलाही कॉल लागत नाही. हे लोक पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात ते करू नये, हीच आमची विनंती असते.
2: मी सांगतो ना, एक संजय भुजबळ म्हणजे तुम्ही आणि दुसरे कैलास शिंदे,
1: हा
2: प्रसाद कुलकर्णी,
1: हा
2: हे तिघही निवेदक बरोबर श्रोत्यांच्या लक्षात आहेत.
1: अगदी तेच,
2: किंबहुना श्रोते तुमच्या लक्षात आहेत.
1: बरोबर, अगदी.
2: तुम्हाला माहिती असतं की या श्रोत्यांनी गेल्या आठवड्यात फोन केला होता, पण श्रोत्यांनी स्वतःचा अपमान करून घेण्यापेक्षा असं भागून नाही, समजून घ्यावं, सगळ्यांना समजून घ्यावं.
1: खूप चांगला मुद्दा.
2: आपली आकाशवाणी तर बीड वाक्य जर ते असेल ना, तर ही आकाशवाणी सगळ्यांच्या वाट्याला यावी असं माझं प्रामाणिक मत.
1: आणि ते सगळ्यांचं कर्तव्य, केवळ आकाशवाणीचं नाही किंवा सादरकर्त्याचं नाही. खूप चांगल्या मुद्द्याला धंडेजी तुम्ही हात घातला आणि खूप खूप आभार तुम्ही हे कान टोचल्यावर. धन्यवाद धंडेजी आजच्या कॉलसाठी.
2: आणि या ठिकाणी थांबतो.
1: तर हे होते गेल्या शनिवारी सकाळी 11 ते 11:30 ध्वनिमुद्रित कॉल्स. आता एक पत्र माझ्या हातात आहे, प्रसाद कुलकर्णी यांनी सादर केलेल्या रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेतील मन्नाडे यांच्यावर आधारित कार्यक्रमाविषयी. त्यांना 19 एप्रिलला प्रसारित झालेला हा कार्यक्रम खूप आवडला असं उत्तम काकडे यांनी लोणंद येथून कळवलंय. काकडे यांनी स्वतःही मन्नाडे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेत हे पत्र लिहिलंय. त्यात एका मराठी गाण्याविषयीही त्यांनी लिहिलंय, शास्त्रीय संगीतावर आधारित असलेलं घनघन माला, संगीत वसंत पवार, वरदक्षिणा या चित्रपटातलं हे गीत. अशा महान गायक मन्नाडे यांच्यावर कार्यक्रम सादर केल्याबद्दल त्यांनी आकाशवाणीचे आणि सादरकर्त्याचे अर्थात प्रसाद कुलकर्णी यांचे आभार मानले. आता या आठवड्यातले काही ईमेल्स आहेत. प्रदीप ओक यांनी इंग्रजीतून एक मेल पाठवली आहे आणि त्यात म्हटलंय की ते आपले विविध भारतीचे संध्याकाळचे सगळे कार्यक्रम ऐकतात, गीतेवर आधारित कार्यक्रम असाच सुरू ठेवावा असंही त्यांनी म्हटलंय. याच कार्यक्रमाविषयी आणखी एक मेल आहे, यात म्हटलं की आकाशवाणीनं सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे, घरोघरी करोघरी गीता जाऊ देत हा गीता मंडळाचा मानस अभिनंदनीय आहे. अनेवैधी

0: मी म्हटले की अमृत सरिता गीता अक्षय तृतीयेपासून सुरू झालेला हा कार्यक्रम बोधप्रद आणि अभ्यासनीय विवेचन यामुळे खूपच श्रवणीय झाला आहे. त्याआधी प्रीतीताई गंगाखेडकर यांचे श्लोक सुस्पष्ट स्वरातील, दातार सर, माधवीताई कोंडवेकर सर या सगळ्यांचं लेखन सुरेख, विचार प्रवृत्त करणारं असं आहे. विशेष म्हणजे प्रसाद कुलकर्णी यांच्या आवाजात विवेचन अधिक रसाळ होतंय. गीतार्थ कितीही वेळा ऐकला तरी प्रत्येक वेळी नवनवीन अर्थ कळतात असंही त्या म्हणतात. तर राहुल दत्तात्रय पाचरणे म्हणतायत की आकाशवाणी पुणे केंद्रावरून गुरुवारी दिनांक 14 मे रोजी सकाळी 9:30 वाजता साध संवाद या कार्यक्रमात अनिकेत जोशी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत खूप आवडली. पर्यावरण विषयक अतिशय छान माहिती मुलाखतीतून आम्हाला मिळाली. त्यानंतरची मेल आहे एक कलाकार या कार्यक्रमाविषयीची. माधुरी दीक्षित यांच्या जन्मदिनी डॉक्टर अभिनव बोरकर यांनी त्यांच्या एकूण कारकिर्दीचा छान आढावा घेतला. माधुरीच्या सौंदर्याचं, मोहक हास्याचं यथोचित असं वर्णन ऐकताना माधुरीचा चेहराच डोळ्यासमोर आला. ही मेल ॲडव्होकेट राजश्री माळवदे यांनी भोसरीहून पाठवली आहे. रवी लिमये यांनी पण मेल पाठवली आहे. त्यांनी देखील अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचं कौतुक केलेलं आहे. अनेक लोक हा कार्यक्रम ऐकत आहेत आणि त्यांनी त्यातून प्रेरणा घेतली आहे. वैयक्तिक जीवनातही अशी प्रेरणा घेणं हेच गीता शिकवते अशा अभिप्रायासह त्यांनी दासबोध आणि मनाचे श्लोक यावरही कार्यक्रम करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. विजया कुलकर्णी यांनी पण मेल पाठवली आहे. यातही त्यांनी अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचं उत्तम सादरीकरण असल्याचा उल्लेख केला आहे. पुन्हा प्रसारित होऊ शकतो का असंही विचारलंय. हा कार्यक्रम खरं प्रायोजित आहे, लगेचच तो पुनः प्रसारित होणार नाही, प्रायोजक ठरवतील तेव्हा नक्की होईल. तर ही आणखी एक मेल आहे जयंत गणपतराव कोपर्डेकर यांनी पाठवलेली. पत्र गुंफण मैत्रीची हा माझा कार्यक्रम प्रसारित झाला त्याबद्दल मी आभारी आहे. या आधीच्या कार्यक्रमाच्या युट्यूब लिंक मला मिळाल्या आहेत. हाही कार्यक्रम त्यांना युट्यूबवर बघायला मिळेल. तर दिनेश पुणतांबेकर यांचं म्हणणं आहे की आकाशवाणी पुणे सादर करत असलेला अमृत सरिता गीता हा कार्यक्रम खूपच सुत्य आहे. गीतेचा मराठीत सांगितलेला सुंदर सरळ अर्थ, वेगवेगळ्या मान्यवरांनी दिलेला संदर्भ यामुळे अजूनच उद्बोधक झाला आहे. सादर करते, वाचन करते आणि प्रसाद कुलकर्णी यांचे मनपूर्वक अभिनंदन. हिंदराज रेडिओ श्रोता संघाच्या बंडू लोहार पोपळघट, माया शिवांश, चंद्रकला पोपळघट आणि देवीदास पोपळघट यांनी केली आहे. आधी केवळ पत्रांवर आधारित कार्यक्रम होते, आता फोन इन झाले आहेत. सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामुळे बदल होणं उचितच आहे. चिंतन हा कार्यक्रम तर आम्ही न चुकता ऐकत असतो, कारण चिंतन ऐकून थोडं मनन केलं तर संपूर्ण दिवस चांगला जातो. आपकी पसंत आणि आपली आवड या कार्यक्रमात जेव्हा एक पत्र आणि एकच गाणं वाजवलं जातं तेव्हा मन थोडं निराश होतं असाही मुद्दा त्यांनी पाठवला आहे. पण निश्चित जेव्हा एकाच गाण्यासाठी अनेक पत्रं असतात आम्ही तशी पत्रं निवडतो, पण जर त्या गाण्यासाठी एकच पत्र असेल तर एकच पत्र निवडलं जातं. शनिवार दिनांक 9 मे रोजी कैलास शिंदे यांनी सादर केलेला आपकी पसंत कार्यक्रम त्यांना आवडला. भरपूर श्रोत्यांच्या पत्रांचा समावेश त्यांनी केल्याचा उल्लेख या मेलमध्ये केलेला आहे. आणि आभार आजच्या सगळ्या फोन कॉलर्सचे, पत्र प्रेषकांचे आणि ईमेल पाठवणाऱ्यांचे. आजचा लोभ असावा इथे संपवण्याची मला संजय भुजबळला द्या अनुमती. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: फोन इन लोभ असावा.
2: श्रोते आपण ऐकत होतात फोन इन लोभ असावा. सादर करते होते संजय भुजबळ. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यार्थी 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यार्थी 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 12:32 आणि 15 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत रुपेरी मुकुटाचे बांधकरी. आपल्या 45 वर्ष

0: च्या कारकिर्दीत लेखन, पटकथा लेखन, दिग्दर्शन, निर्मिती या माध्यमातून काळाच्या पुढचे स्त्री विश्वाचं वास्तववादी चित्र पडद्यावर मांडणारे, नव्या कलाकारांना संधी देऊनही अनेक सुपरहिट चित्रपट देणारे आणि 2010 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित दिग्दर्शक निर्माते के बालचंदर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा कार्यक्रम. लेखक आहेत संतोष पाठारे, निवेदन आणि सादरकर्ते आहेत प्रसाद कुलकर्णी. ऐकूयात रुपेरी मुकुटाचे मांडकरी.
1: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 43व्या भागात आपल्या 45 वर्षांच्या कारकिर्दीत लेखन, पटकथा लेखन, दिग्दर्शन, निर्मिती या माध्यमातून काळाच्या पुढचे स्त्री विश्वाचं वास्तववादी चित्र पडद्यावर मांडणारे, नव्या कलाकारांना संधी देऊनही अनेक सुपरहिट चित्रपट देणारे आणि 2010 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित दिग्दर्शक निर्माते के बालचंदर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखक संतोष पाठारे, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 43वा भाग.
2: भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका. रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी. चाकोरीबद्ध कथानक आणि मांडणी या चक्रात अडकलेल्या तामिळ चित्रपटांना पुरोगामी चेहरा देणारे दिग्दर्शक म्हणजे के बालचंदर. समाजात शतकानुशतक प्रचलित असलेल्या अनिष्ट रूढी परंपरा यांना मोडीत काढण्यासाठी त्यांनी चित्रपट माध्यमाचा प्रभावी वापर केला. समाज परिवर्तनाचा विचार रुजवण्याचं जे कार्य कविश्रेष्ठ सुब्रमण्यम भारती यांनी तामिळनाडूमध्ये केलं, त्याच दर्जाचं काम के बालचंदर यांनी त्यांच्या चित्रपटातून केलं. कौटुंबिक, सामाजिक, रोमॅन्टिक कथानकांच्या आधाराने त्यांनी पुरोगामी विचारांची मांडणी केली. त्यांनी सादर केलेली धाडसी आशयसूत्र तत्कालीन समाज व्यवस्थेला हादरे देणारी होती, परंतु त्यांच्या या प्रयोगांना प्रेक्षकांनी खुल्या मनाने स्वीकारलं. 45 वर्षांची खणखणीत कारकिर्द साजरी करणाऱ्या के बालचंदर यांनी 100 हून अधिक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. कवितालय या चित्रपट निर्मिती संस्थेची त्यांनी स्थापना केली. लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता असलेल्या के बालचंदर यांनी तामिळ या त्यांच्या मातृभाषेतल्या बहुसंख्य चित्रपटांच्या बरोबरीने तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेत देखील अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तामिळनाडूमधल्या तंजावूर जिल्ह्यातल्या नन्निलम या खेड्यात 9 जुलै 1930 रोजी त्यांचा जन्म झाला. मैदानी खेळ खेळण्याऐवजी ते कथालेखन करण्यात अधिक रमायचे. त्या कथांवर आधारित नाटकं लिहिण्याचा त्यांना छंद जडला. प्राणीविज्ञान शाखेची पदवी घेऊन कुटुंबाच्या पालनपोषणासाठी त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यानंतर मद्रासमध्ये अकाउंट जनरल कार्यालयात सरकारी नोकरी पत्करली. कथा आणि नाट्यलेखनात मात्र त्यांनी खंड पडू दिला नाही. त्यांनी 1964 साली इंग्लिश भाषेत लिहिलेल्या मेजर चंद्रकांत या नाटकाचं तमिळ भाषांतर खूप गाजलं. या नाटकाने त्यांना नाटककार म्हणून प्रस्थापित केलं. त्यांच्या नाटकाची कथानकं वापरून चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या जाऊ लागल्या. लेखक म्हणून त्यांना मिळत असलेली मान्यता पाहून अनंतू या त्यांच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांनी त्यांना चित्रपटसृष्टीत येण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्या काळात सुपरस्टार असलेल्या नागेश यांची भूमिका असलेल्या सर्वर सुंदरम या चित्रपटाची पटकथा के बालचंदर यांनी लिहिली होती. एम जी रामचंद्रन यांची प्रमुख भूमिका असलेल्या दैवथाई या चित्रपटाचं संवाद लेखनही त्यांनी केलं होतं. त्यानंतर लवकरच के बालचंदर यांच्याकडे चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी चालून आली. त्यांनी लिहिलेल्या नाटकाचे हक्क प्रसिद्ध लेखक निर्माते ए के वेलन यांनी घेऊन चित्रपट सुरू केला, पण ते आजारी पडल्याने त्यांनी के बालचंदर यांनाच या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याची विनंती केली. दिग्दर्शनाचं क्षेत्र त्यांना नवीन होतं, पण प्रयोग करण्याची उर्मी मात्र जन्मतः असल्याने त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. निरकुमुझी असं शीर्षक असलेल्या

या चित्रपटातही सुपरस्टार नागेश प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाला तिकीट खिडकीवर तुफान यश मिळालं. या यशामुळे के बालचंदर यांचं चित्रपटसृष्टीतलं दिग्दर्शक म्हणून स्थान पक्क झालं. इरू कुदुगल या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला 1969 सालचा सर्वोत्तम तमिळ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांना मिळालेला हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार विपरीत परिस्थितीमुळे दोन स्त्रियांसोबत लग्न करावं लागलेल्या सुस्वभावी नायकाची कथा या चित्रपटात होती. या चित्रपटाचा हिंदी रिमेक संजोग या शीर्षकाने केला गेला, ज्यात अमिताभ बच्चन आणि माला सिन्हा यांच्या भूमिका होत्या.

चित्रपट क्षेत्रात चांगलं यश मिळू लागलेलं असतानाही के बालचंद्र यांनी सासरेबुवांच्या धाकाने सरकारी नोकरी त्वरित सोडली नाही. या क्षेत्रातले खास कळगे हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागले. तमिळ चित्रपट सृष्टी दिग्दर्शकाच्या नावावर नाही तर स्टार्सच्या नावावर चालते ही बाब के बालचंद्र यांना खटकू लागली. त्यांनी याआधी केलेल्या आणि सुपरस्टार्सच्या भूमिका असणाऱ्या चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेत त्यांना कटु अनुभव आले होते. दिग्दर्शक हा चित्रपटाचा कर्ता धरता असतो, त्यामुळे त्याचं श्रेय त्याला मिळायलाच हवं. स्टार्सच्या नावावर चित्रपट चालत असतील तर ते दिग्दर्शकाच्या नावावरही चालायला हवेत, याबद्दल त्यांची ठाम धारणा होती. या बाबतीत दिग्दर्शक श्रीधर आणि व्ही शांताराम हे त्यांचे आदर्श होते. या दोघांचेही चित्रपट त्यातल्या कलाकारांबरोबरच दिग्दर्शकांच्या कामगिरीमुळेही लक्षणीय झाले होते. पूर्वी चित्रपटाच्या नावाखाली दिग्दर्शकाचं नाव छापलं जायचं. के बालचंद्र यांनी हा पायंडा मोडून काढला. त्यांच्या चित्रपटांच्या पोस्टर्समध्ये चित्रपटाच्या शीर्षकाच्या वरती दिग्दर्शक के बालचंद्र हे नाव झळकू लागलं. आपण प्रस्थापित स्टार्सना घेऊन चित्रपट करायचे नाहीत तर नवीन होतकरू अभिनेत्यांना चित्रपटात घेऊन चित्रपट यशस्वी करून दाखवायचे, हा त्यांचा संकल्प त्यांनी कारकिर्दीच्या अखेरपर्यंत जपला. कमल हसन, रजनीकांत, श्रीदेवी, जयाप्रदा, माधवी, श्रीविद्या अशा नवोदितांना आपल्या चित्रपटात अभिनयाची संधी देऊन त्यांनी ते चित्रपट सुपरहिट केले. या स्टार मंडळींनी पुढे उदंड यश मिळवलं. पण आपल्या गुरुच्या के बालचंद्र यांच्या चित्रपटात मात्र ते सातत्याने काम करत राहिले. त्यांची निर्मिती असलेल्या रोजामुळे ए आर रहमान हा संगीत दिग्दर्शक चित्रपट सृष्टीला मिळाला.

चित्रपटाची लोकप्रियता ही स्टार्स पेक्षा त्यातल्या कथानकावर अधिक अवलंबून असते हे तथ्य तमिळ चित्रपट सृष्टीमध्ये रुजवण्यात के बालचंदर यांचं योगदान मोठं आहे. तमिळ चित्रपटातल्या पलायनवादी तर्कहीन कथानकांना त्यांच्या वास्तववादी चित्रपटातून पर्याय निर्माण केला. चित्रपटातलं वास्तव पात्र त्यांची सुखदुःख यांच्याशी प्रेक्षक समरस होऊ लागले. पात्रांच्या नातेसंबंधातील व्यामिश्रता तरलतेने मांडणं आणि नात्यात निर्माण झालेला गुंता हळुवारपणे सोडवणं ही के बालचंदर यांच्या चित्रपटांची खासियत होती. पात्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी प्रेक्षक आपल्या वास्तव जीवनातल्या घटनांना ताडून पाहू लागले. समाजात उघडपणे बोलल्या न गेलेल्या अनेक सत्य घटनांना त्यांनी मनोरंजनाच्या वेष्टनात लपेटून चित्रपटात मांडलं. त्यासाठी अनेकदा त्यांना टीकाही सहन करावी लागली, पण त्यांनी वेळोवेळी या टीकेला धीराने तोंड दिलं. १९७३ साली अरंगेत्रम हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एक नवीन वाद उभा राहिला. चित्रपटात उच्च जातीतल्या पात्रांचं स्खलनशील चित्रण सहन न झाल्याने त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. या चित्रपटातली नायिका ही एका खेड्यात राहणारी साधी सरळ मुलगी असते. भिक्षुकी करून वडिलांना मिळणारं तुटपुंज मानधन आणि घरात खाणारी तोंड आठ या नाईलाजामुळे नायिकेला शहरात येऊन वेश्या व्यवसाय स्वीकारावा लागतो. प्रेक्षकांवर कर्मठ विचारांचा पगडा असणाऱ्या काळात अशा प्रकारचं कथानक मांडणं फारच धाडसाचं होतं, पण के बालचंद्र यांनी हा चित्रपट

सुपरहिट करून दाखवला. त्याच वर्षी या चित्रपटाचा हिंदी रिमेक आईना या नावाने प्रदर्शित झाला, ज्यात मुमताज, राजेश खन्ना, ए के हनगल आणि निरूपा रॉय यांच्या भूमिका होत्या. काळाच्या पुढल्या विचारांची मांडणी करणाऱ्या, स्त्री व्यक्तिरेखांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या आणि कथानकातून स्त्रियांच्या कणखर स्वभावाचे विविध पैलू दाखवणाऱ्या अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन के बालचंद्र यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत केलं. अचाट शक्ती प्रदर्शन करणाऱ्या सद्गुणी नायकाभोवती कथानक रचण्याऐवजी स्त्रीचं मूलभूत स्वातंत्र्य, त्याकडे पाहण्याचा पुरुषप्रधान समाजाचा दृष्टिकोन आणि स्त्रीनी कुटुंबाच्या भल्यासाठी घेतलेले निर्णय, या आशय सूत्रावर के बालचंद्र यांनी अनेक रोचक कथानकं लिहिली आणि चित्रपटातून मांडलीही. मध्यमवर्गीय माणसाच्या सुखदुःखांचं चित्रण करत असताना त्यांनी क्षोभ नाट्याचा, मेलो ड्रामाचा वापर केला. या बाबतीत बंगाली दिग्दर्शक ऋत्विक घटक त्यांचे आदर्श ठरले. संवेदनशील विषयाची मेलो ड्रॅमॅटिक मांडणी, दृश्यांमध्ये प्रतीकांची यथायोग्य पेरणी, खिळवून ठेवणारं प्रकाशित चित्रण ही त्यांच्या चित्रपटांची वैशिष्ट्य होऊन गेली. एकोणीसशे 1974 साली प्रदर्शित झालेल्या अवल ओरू थोडार कथाई या चित्रपटातली नायिका कविता आपल्या कुटुंबाची सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेते. आई वडिलांचं आजारपण, लहान भावाचं शिक्षण या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळते. धाकट्या बहिणीचं लग्न आपल्या प्रियकराशी लावून स्वतः अविवाहित राहते. या चित्रपटात महत्वाची भूमिका करणाऱ्या आणि नंतर तमिळ चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या श्रीप्रिया या अभिनेत्रीचा हा पहिला सुपरहिट चित्रपट होता. अवल ओरू थोडार कथाई याचा हिंदी रिमेक जीवनधारा या नावानी टी रामाराव यांनी दिग्दर्शित केला. रेखा आणि अमोल पालेकर यांच्या भूमिका असलेला जीवनधारा लोकप्रिय ठरला.

1976 साली आलेल्या मुंद्रू मुडीचू या चित्रपटातली नायिका आपल्या प्रियकराला जीवानिशी मारणाऱ्या त्याच्या मित्राचा बदला अनोख्या पद्धतीने घेते. त्याच्या प्रौढ पित्याशी लग्न करून घरातल्या लहान मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेते आणि त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांचा पश्चाताप करायला लावते. या चित्रपटात श्रीदेवीने प्रथमच नायिकेची भूमिका केली. त्याआधी तिने बाल कलाकार म्हणून अनेक चित्रपटात अभिनय केलेला होता. रजनीकांत या सुपरस्टार नटाने या चित्रपटात पदार्पण केलं. त्याची नकारात्मक भूमिका लक्षणीय होती. कमल हसनला या चित्रपटाने स्टार बनवलं.

त्यानंतर कमल हसन यांनी सुमारे 30 चित्रपटात के बालचंदर यांच्यासोबत काम केलं. त्यांच्या अपूर्व रागंगल या चित्रपटाने देखील प्रदर्शित झाल्यानंतर खळबळ माजवली होती. वयात पिढीचं अंतर असूनही प्रेमात पडलेल्या दोन जोड्यांची कथा या चित्रपटात चित्रित केलेली होती. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका असलेली प्रौढ नायिका एका तरुणाच्या सान्निध्यात येते. तो तरुण तिच्या प्रेमात पडतो. याच वेळी दुसरीकडे नायिकेची तरुण मुलगी त्या तरुणाच्या उद्योगपती असलेल्या वडिलांच्या प्रेमात पडते. नात्यांचा विचित्र तिढा आणि समाजाच्या मर्यादा अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटाचा रिमेक एक नई पहेली या नावाने हिंदीत प्रदर्शित झाला. हेमा मालिनी, राजकुमार, कमल हसन, पद्मिनी कोल्हापुरे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या.

0: पायी ना, एक नाही पहेली, जरासी जिंदगी आणि एक दुजे के लिए, हे के बालचंद्र यांनी दिग्दर्शित केलेले चार हिंदी चित्रपट. जरासी जिंदगी यामध्ये त्यांनी दिल्लीत नोकरीच्या शोधात आलेल्या तीन सुशिक्षित तरुणांची शोकांतिका मांडली होती. बेरोजगारीमुळे नैराश्य आलेले तरुण आयुष्यात कोणते मार्ग निवडतात त्याची हृदयद्रावक कथा जरासी जिंदगीमध्ये होती. मात्र या वास्तववादी चित्रपटाला तसं फारसं यश मिळालं नाही.
1: घर से स्कूल, स्कूल से कॉलेज, कॉलेज से कहां, आवारा सड़कों पे फिरो,
0: हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये के बालचंद्र यांचं नाव कायमचं कोरलं गेलं ते 1981 साली प्रदर्शित झालेल्या एक दुजे के लिए या प्रेमकथेमुळे. मारो चरित्र या त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या तेलुगू चित्रपटाचा हा रिमेक होता. भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात निर्माण झालेल्या अजरामर प्रेमकथांमध्ये एक दुजे के लिए याचं स्थान वरचं आहे. एक दुजे के लिए या चित्रपटाने हिंदी चित्रपटातल्या प्रेमकथांना एक वेगळा आयाम मिळवून दिला. कमल हसन आणि रती अग्निहोत्री यांचं हिंदी चित्रपटातलं पदार्पण एक दुजे के लिए यामधूनच झालं. वासू सपना या त्यांनी अभिनीत केलेल्या व्यक्तिरेखा तरुण तरुणींच्या मनात कोरल्या गेल्या. आनंद बक्षी यांनी लिहिलेली गाणी आणि त्याला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलेलं संगीत देशभर गाजलं. एस पी बालसुब्रमण्यम यांनी एक दुजे के लिए यामध्ये कमल हसनसाठी पार्श्वगायन करून हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायक म्हणून पदार्पण केलं.
2: ओहो अपडिया,
3: जैसे सब समझ गया.
0: के बालचंद्र यांनी त्यांच्या चित्रपटातल्या व्यक्तिरेखा आणि घटना यांच्या माध्यमातून करुण, शृंगार, अद्भुत, क्रौर्य, इबत्स आणि भयरसांचं दर्शन घडवलं. पण त्यांनी बमा विजयम, थिल्लू मुल्लू, नवग्रहम या चित्रपटातून प्रेक्षकांना मनमुराद हसवलं. त्यांच्या कोकिलम्मा या तेलुगू चित्रपटात शांत रसाचं चित्रण पाहायला मिळतं. सरिता या अभिनेत्रीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला आंध्र प्रदेश सरकारकडून सर्वोत्तम पटकथेचा नंदी पुरस्कार मिळाला. या सर्व चित्रपटातून त्यांचं सामाजिक भान आणि संवेदनशील वृत्ती नेहमीच अधोरेखित होताना दिसत.

1981 साली प्रदर्शित झालेला आणि राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरलेला थानीर थानीर हा उत्तम उदाहरण आहे. मदुराई जिल्ह्यातल्या एका गावात पाण्याचं दुर्भिक्ष झाल्यानंतर गावकऱ्यांनी गावात पाणी आणण्यासाठी केलेले प्रयत्न आणि स्थानिक राजकारणी तसंच भ्रष्ट प्रशासनाने त्यात आणलेले अडथळे यांचं विदारक चित्रण थानीर थानीर यामध्ये करण्यात आलेलं होतं. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे 1975 साली के बालचंद्र यांना हृदयविकाराचा झटका आला होता, पण त्यांनी या आपल्या आजारावर मात करून पुढची 40 वर्ष चित्रपटसृष्टीत अथकपणे काम केलं. 1981 साली त्यांनी दिग्दर्शित केलेले 9 चित्रपट प्रदर्शित झाले, हा देखील एक विक्रम म्हणावा लागेल. उतार वयात मुलाच्या मृत्यूचं दुःख त्यांना पचवावं लागलं, पण त्यांनी खचून न जाता काम सुरू ठेवलं. 21व्या शतकाच्या प्रारंभानंतर मनोरंजनाच्या व्याख्या बदलल्या आणि माध्यमही बदलली. नेहमी काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या के बालचंद्र यांनी कालसुसंगत धोरण आखून दूरदर्शन मालिकांकडे आपला मोर्चा वळवला आणि उत्तम दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली. अय्यकुनार सिगारम हे बिरुद मिळालेल्या के बालचंद्र यांना 2010 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. भारतीय चित्रपटसृष्टीतल्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत पुरोगामी विषयांचं धाडसी चित्रण करणाऱ्या के बालचंद्र यांचं 23 डिसेंबर 2014 या दिवशी वयाच्या 84व्या वर्षी निधन झालं. भारतीय चित्रपटसृष्टीच्या असंख्य रसिकांच्या वतीने लेखक, पटकथा लेखक, निर्माता, दिग्दर्शक के बालचंद्र यांना मानाचा

0: भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी.
1: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 43व्या भागात आपल्या 45 वर्षांच्या कारकिर्दीत लेखन, पटकथा लेखन, दिग्दर्शन, निर्मिती या माध्यमातून काळाच्या पुढचे स्त्री विश्वाचं वास्तववादी चित्र पडद्यावर मांडणारे, नव्या कलाकारांना संधी देऊनही अनेक सुपरहिट चित्रपट देणारे आणि 2010 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित दिग्दर्शक निर्माते के बालचंदर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. लेखक होते संतोष पाठारे, निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते, आत्ताच आपण दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित दिग्दर्शक निर्माते के बालचंदर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम ऐकलात. ऐकूयात त्यांच्यावरच केंद्रित एक गीत. एक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक निर्माते के बालचंदर यांच्यावर केंद्रित एक दुजे केले या चित्रपटातलं हे गीत लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात, गीतरचना आनंद बक्षी यांची.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यापीठ 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. मी आहे विक्रम शिंदे, आमच्या श्रोत्यांसमवेत. श्रोते हो, दुपारचा 1 वाजलाय. प्रसारित करीत आहोत द नेक्स्ट वेव, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
2: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.

श्रोते हो, हेवता मैदान चित्रपटातलं वैशाली सावंत यांच्या स्वरात AR रहमान यांचं संगीत असलेलं गीत, गीतरचना होती सरस्वती पुत्र यांची. यानंतर ऐकूयात

परमसुंदरी या चित्रपटातलं सचिन जिगर आणि आदित्य रिखारी यांच्या मुख्य सुरात, अमिताभ भट्टाचार्य यांची रचना, सचिन जिगर यांचं संगीत.

0: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
5: श्रोतो, द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र, विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे। येणार ऐकवत सनमरे या चित्रपटातलं हे गीत शान यांच्या स्वरात, पुलकित सम्राट यामी गौतमी आणि उर्वशी रौतला यांच्या मुख्य स्वरात।

हरिहरन आणि चित्र यांच्या स्वरात ऐकूयात. नितीन अरोरा आणि सोनी चांडी यांची ही रचना, समीर यांचं गीत.

0: श्रोते, द नेक्स्ट वेव या कार्यक्रमातलं हे गीत होतं शैतान चित्रपटातलं. सुमन श्रीधर यांच्या मुख्य स्वरात जावेद अख्तर यांची ही रचना होती आणि संगीत होतं मायके यांचं. यानंतरचं गीत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर. वेळ लक्षात घ्या, दुपारचा 1:29:50 होत आहेत आणि आपण एकदात पुणे विद्यार्थी 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दररोज सकाळी 8:30 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

या चित्रपटातलं हे गीत अनुपम रॉय यांच्या आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं, अमिताभ भट्टाचार्य यांची ही गीतरचना, अनुपम रॉय यांचं संगीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रेड टू या चित्रपटातलं हे गीत, जुबिन नौतियाल यांच्या मुख्य स्वरात, मनोज मुतिशीर यांची ही गीतरचना आहे.

0: श्रोतेहो कार्यक्रमातलं यानंतर जकीच लगेच ऐकणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाचं निवेदन. श्रोतेहो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबर पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टींचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष आणि उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सह अस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूयात. धन्यवाद. यानंतरचं गीत थोड्याच वेळात, या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: श्रोतेहो, हे होतं मेट्रो इन दिनो या चित्रपटातलं विशाल मिश्रा यांच्या मुख्य स्वरातलं गीत. निलेश मिश्रा यांचं शब्दरचना आणि प्रीतम यांचं संगीत या गीताला होतं. आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यभारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 101 FM पुणे विद्यभारती, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यानंतरचं गीत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: गीताबरोबरच आजचा द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता इथंच समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह,
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यार्थी 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. दुपारचे 2:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शागिर्द या चित्रपटातलं हे गीत. लता मंगेशकर यांच्या मुख्य स्वरात मजरू सुलतानपुरी यांची रचना, संगीत लक्ष्मीकांत पॅरला.

हे होतं शागीर चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत. मजर सुलतानपुरी यांची गीतरचना होती, संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरलल यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मेहबूब की मेहंदी या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे गीत. आनंद बक्षी यांची रचना आहे आणि संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरलल यांचं.

0: तुम्हाला आठवत असेल माझ्या लहानपणी तरी भेंड्या खेळायची एक जी पद्धत होती का, कार्यक्रम असायचा, कुठे नवीन गाण्यांच्या भेंड्या येतात आता?
1: नाहीच.
0: आजही तुम्ही भेंड्या खेळा, तुम्हाला गाणी न म्हणलं की नाना करते प्यार आठवतं, ठ म्हणलं की ठंडे ठंडे पाणी से आठवतं.
1: अगदी, ही तरुण मंडळी आज तीच
0: गाणी म्हणतात, कारण तीच गाणी सहज लक्षात राहणारी होती.
1: बरोबर,
0: फार फार सुंदर गाणी या लोकांनी आपल्याला दिली आपल्याला. आणि अशीच मराठीमधलं सुद्धा मी सांगू शकतो, म्हणजे इतकंच मला मराठी ही मी म्हणलं ना
1: जवळच आहे.
0: पराधीनायकचे असतील अंतरे,
1: बरोबर,
0: किंवा निरोपक, ह्याच्या इतकं सुंदर काय, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता.
1: वा,
0: ती रामाला काय सांगते की घाबरतोस काय, निघूया शिळेस म्हणतील जनसिंहासन, रघुकुल शेखर वरी बैसता. त्या सिंहासनामुळे तू नाही आहेस, तुझ्यामुळे सिंहासन आहे.
1: ग्रेट,
0: राजा जिथे बसेल ना ते सिंहासन आहे.
1: सिंहासन आहे, तो दरबार आहे,
0: तो दरबार आहे. आराम बिंदास, चल. म्हणजे ही ही काय ताकद आहे, नाही का?
1: सिम्पली ग्रेट.
0: माये तात गेले माये गेली भरत आता पोरका, म्हणजे पराधीन आहे नंतरचं गाणं
1: आहे
0: की रामानी श्रीरामांनी त्यांना पादुका दिल्या आणि भरत तर म्हणतो तात गेले माय गेली भरत आता पोरका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. हा, आता ह्याच्यामध्ये शेवटी आहे नांदतो राज्यात तीर्थी कमल पुष्पासारखा. कमल म्हणजे त्या हंड्यात जसं कमळाचं पान ज्याला पाणी लागत नाही,
1: बरोबर,
0: ते पाणी सोड,
1: बरोबर, थांबत नाहीत,
0: तसा तसा तुमच्या राज्यात मी राज्य करेन. ज्या क्षणाला तुम्ही याल त्या क्षणाला तुम्हाला हे तसं या तसं परत देईन, हे तुमच्या नावाचं आहे श्रीरामा. मी म्हणलं ना मला हिंदी असं नाही, मला मराठी सुद्धा तितकी. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक.

0: गाठ तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिकतेही आहे बाळा मिळ माणसांचा, दोष ना कुणाचा. म्हणजे किती वेगवेगळे बघा, तात स्वर्गवासी झाले बंधू ये म्हणात,
1: बरोबर,
0: अतर्क्य ना झाले काही जरी अकस्मात. अकस्मात झालंय पण खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा, हा तुझं काहीच नाही चाललेलं, हे माझेच भोग आहेत. तर श्रीरामालाही भोग असतील तर आपण कुठे रडा.
2: दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, हे श्रीरामाने कितीही वेळा पटवून सांगितलं तरी भरताचे डोळे कोरडे होईनात. तो पुन्हा पुन्हा श्रीरामांना आग्रह करीत होता, तुम्ही परत चला, राज्याभिषेक करवून घ्या. भरताप्रमाणेच भरताबरोबर आलेल्या ऋषीजनांनी पुष्कळ आग्रह केला पण श्रीरामांनी नम्रपणे नकारच दिला. ते म्हणाले, भरता, पित्राज्ञेनं मला वनवास आणि तुला सिंहासन मिळालं आहे, तू परत जा आणि अयोध्येचं राज्य कर, हेच धर्म आणि उचित आहे. पित्राज्ञेप्रमाणे 14 वर्षे वनवास भोगून मी सीता लक्ष्मणासह अयोध्येत येईन. श्रीरामांच्या या उत्तरानं निराश झालेला भरत गहिवरला आणि श्रीरामांच्या पादुकांना स्पर्श करून करुणार्द्र स्वराने म्हणाला, तात गेले माय गेली भरत आता पोरका, तात गेले माय गेली भरत आता पोरका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. वैनतेयाची भरारी काय मशका साधते, का गजाचा भार कोणी अश्वपृष्ठी लादते, राज्य करणे राघवांचे अज्ञ भरता शक्य का, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. वंश रीती हेच सांगे थोर तो सिंहासनी, सान तो सिंहासनी का ज्येष्ठ ऐसा काननी, दान देता राज्य कैसे या पदांच्या सेवका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. घेतला मी वेश मुनीचा सोडताना देश तो, कैकेयीसा घेव माथी का प्रजेचा रोषतो, काय आज्ञा आगळी ही तुम्हीच देता बालका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. पादुका या स्थापितो मी दशरथांच्या आसनी, याच देवी राज्यकर्त्या कोसलाच्या शासनी, चरण चिन्हे पूजुनी ही साधितो मी सार्थका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. राम नाही, राम नाही, चरण चिन्हे राहू द्याही मंदिरी, नगर सीमा सोडूनी मी राहतो कोठे तरी, भास्कराचा किरण रेखा सांध्यकाळी दीपिका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. चालवी तो राज्य रामा दुरून तुम्ही येई तो, मोजितो संवत्सरे मी वाट तुमची पाहतो, नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रा सारखा, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका. सांगता तेव्हान आले चरण जरका मागुती, त्या क्षणी या तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती, ही प्रतिज्ञा ही कपाळी पावलांची मृत्तिका, मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका.

0: तर अशा पद्धतीनेच मी कायम त्याच्याकडे बघितलं गेलं माझ्याकडनं गाण्यांकडे.
1: नाही पण ही दृष्टीच मला वाटतं खूप वेगळी आणि खूप छान अशी आहे. आणि आपण खूपदा म्हणतोय ना कदाचित कवीनंही त्या अर्थानं किंवा त्या भावनेनं लिहिलेलं नसेल पण एखादा रसिक तुमच्यासारखा त्याचे 10 अर्थ काढू शकतो.
0: नाही कोणी ज्याच्या ज्याच्यासाठी जशी दिसते तशी त्याची आई.
1: खरंच वा किती छान.
0: नाही का तुम्ही म्हणतात करेक्ट आहे की नाही की एकदा त्या कवीच्या हातातून ते लिहून झालं की ती कलाकृती प्रेक्षकांची आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेत त्यांनी म्हणलंय की मी एक होतो, नांदी नावाच्या कविता होती त्यांची आहे, त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणलंय की शेवटी अगदी की लोक आता माझं नाटक बघून घरी गेले आहेत पण मी एक होतो तो हजारोंच्या स्मरणात वाटलो गेलो आहे. त्यामुळे कुठलीही कलाकृती प्रत्येक माणसाच्या त्याच्या त्याच्या कलेच्या कुवतीपणे कला समजून घ्यायच्या कुवतीप्रमाणे त्याच्या त्याच्यापर्यंत पोचलेली आहे.
1: ग्रेट.
0: नाही का मी एक होतो मी हजार जणांचा झालो आहे.
1: बरोबर.
0: ह्यापेक्षा कलाकाराचं आनंदाची गोष्ट दुसरी काय असेल की वेगवेगळ्या गोंधळ होतो अनेक वेळेला गोंधळ होतो की मी आनंद निंगळे तुम्ही आम्हाला किंवा कोणीही कलाकार तुम्ही आम्हाला खूप आवडता असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्यांना म्हणायचं असं असतं की तुम्ही जे केलेलं काम आहे ते मला आवडतं. बरोबर ना?
1: अगदी बरोबर.
0: मी माझं आवडता म्हणजे मी वैयक्तिक भेटलोय का त्यांना कधी काय घरी राहतात की काय हे कलाकाराला समजायला हवं की ते जेव्हा म्हणतात की तुम्ही आम्हाला तुम्ही आवडता तेव्हा कलाकाराच्याही हे डोक्यात असलं पाहिजे मी केलेलं काम त्यांना आवडत आहे माझ्यासकट त्यांनी सगळ्याला आवडून घ्यावं हा आग्रह मी सोडायला हवा.
1: ओके.
0: कारण असं नसतं आणि त्यांनीही माणूस म्हणून आनंद निंगळे कुणीतरी वेगळा असू शकतो आणि कलाकृती म्हणून कलाकार म्हणून वेगळा असू शकतो असतोच. तुम्ही आम्हाला आवडता म्हणजे मग तुम्ही आमच्या आवडीचंच वागलं पाहिजे असं नाही आहे. त्याच्या आवडी कदाचित वेगळ्या असतील.
1: बरोबर. डॉक्टर गाणेकरांच्या बाबतीत ही चूक झाली असं म्हणता येईल?
0: कोणाच्याही बाबतीत होते.
1: नुसतं
0: गाणेकर नाही आणि कशाला मी कोणाच्या बाबतीत कशाला जजमेंटल होऊ. मुळातच मला स्वतःला कोणालाही जज करायला इमिजिएटली आपण अलीकडे पुन्हा त्याच विषयात जातोय आपण पण त्याला इलाज नाही आपण फार ताबडतोब जज करतो कोणालाही काही संबंध नाही आपला काही नाही हा हे बरोबर आहे असंच ते तरी काय काम. अरे तुम्हाला त्याचं काम आवडलं नव्हतं तो माणूस म्हणून वेगळं एक घर चालवतोय कोणासाठी तरी तो एक अत्यंत महत्त्वाचा माणूस आहे. त्यांनी आहे काही असं तुमच्या विरोधातलं केलेलं नाहीये. एखादा चित्रपट चुकतो एखादा चित्रपट बरोबर येतो काम करताना. रसिका

0: प्रचंड मोठी गोष्ट काय आहे माहिती आहे का तुम्हाला, म्हणजे अनेकांची, की अदरवाईज 33 आणि 35-35 वर्ष करिअर नाही होणार ना. मला असं कायम वाटतं, श्रोता म्हणा, गाण्यामध्ये म्हणा किंवा रसिक म्हणा, हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर क्षमाशील असतो. तुम्हाला त्यांना तुमचं एखादं काम आवडलेलं असतं, पुढचं एखादं काम चुकलं तरी ते विश्वास ठेवतात, आत्ता चुकलं पण ह्यांनी मला आवडणारं काम कधीतरी करून दाखवलं होतं
1: आणि परत करेल
0: तो, मग ते परत करेल. आणि म्हणून ते परत परत वेगवेगळ्या नाटकांना येतात. एखादं काम त्यांना आवडत नाही, एखादं काम त्यांना आवडतं, पण आता आवडलं नाही म्हणून मला आवडलं नाही परत नाही जाणार असं होतं का?
1: नक्कीच नाही.
0: अदरवाईज इतक्या वर्षांची करिअर लोकांची झाली असती का? नसती झाली. बरोबर की नाही?
1: अगदी अगदी बरोबर.
0: तर तो एक फार म्हणजे वेगळीकडे बोलायला गेलं आपण मुद्दा वेगळा निघाला. पण
1: फक्त त्या मुद्द्याला धरून एक मला आणखी विचारू असं वाटतं की आता जसं आपण म्हणालात की कलाकार वेगळा आणि त्यांना सादर केलेली कला वेगळी, इथे फक्त नाटक सुरू असताना तुम्ही स्टेजवर आहात, व्यंगेत जात आहे, परत स्टेजवर येत आहेत वगैरे. जसं आपण मराठी आहोत तर आपण मराठीत विचार करून दुसऱ्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो, विचार मांडतो, तसं तिथे आनंद इंगळे किती शिल्लक राहतात एखादा रोल करत असताना, व्यंगेत जाताना, स्टेजवर येताना?
0: मला असं वाटतं की तुम्हाला स्विच ऑन स्विच ऑफ करायला यायला हवं. मी अतिशय प्रॅक्टिकल असा माणूस आहे या बाबतीत. माझ्या अंगात ते आलं आणि मग मी ते करत राहिलो. हे सगळं जे नट सांगतात त्याच्यावर माझा वैयक्तिक फारसा विश्वास नाही. मी समजा आंधळ्या माणसाची भूमिका करतो आहे आणि थिएटरला आग लागली तर मी आंधळा आहे, त्यामुळे आता मी काही ते बघणार नाही असं असतं का?
1: नक्कीच नाही.
0: मी त्या भूमिकेचा आभास निर्माण करायचा आहे, मी आंधळा आहे असा.
1: बरोबर
0: बरोबर. त्यामुळे मला हे अगदीच स्वच्छ आहे की मी काम करत असताना कलाकार आनंद इंगळेचं त्या व्यक्तिरेखेमध्ये रंग भरतानाचं भान हे राहिलंच पाहिजे.
1: नक्की. हे झालं स्टेजवरचं, पण मी म्हणतो सध्या विंगेत आणि स्टेजचं जे एक फुटाचं अंतर आहे,
0: हो,
1: विंगेत तुम्ही विचार करता की मला जाऊन हे करायचंय, तिथं आनंद इंगळे असतात का ती भूमिका असते?
0: नाही नाही, मी आनंद इंगळेच असला पाहिजे.
1: ओके.
0: कशासाठी ती भूमिका असेल? त्याचं म्हणजे मी विंगेत तयारी करून भूमिकेला मी विचार करून माझ्या एंट्रीच्या आधी समजा मी जी भूमिका करतोय त्याचा विचार करत विंगेत थांबलो तर ती गोष्ट अगदी वेगळी. ती करायलाच हवी.
1: हा तेच तेच.
0: पण मी समजा एखाद्या गुन्हेगाराची भूमिका करतो आहे तर म्हणून विंगेत आल्यानंतर मी काही समोरच्या माणसाला मारू किंवा काही हिंसा करू की काय? नाही नाही, हे यायलाच हवं नाटकामध्ये. की ऍक्च्युली तुम्ही म्हणा, मी म्हणलं तर स्विच ऑन स्विच ऑफ.
1: येस.
0: विंगेत आल्यानंतर तू नट आनंद इंगळे नाही आहेस आणि विंग ह्याच्यावर स्टेजवर गेल्यानंतर तू ती व्यक्तिरेखा आहेस.
1: गुड.
0: हा फरक असलाच पाहिजे. माझ्या अंगात ते काय शिरलं आणि मग मी तसाच वागलो वगैरे असं सांगणाऱ्या नटांना मी त्यांच्यापासून लांब राहतो. माझा इथनंच नमस्कार, कारण हे भंपक आहे. हे असलं काही नसतं, असं नसावं असं माझं मत आहे. कला ही अत्यंत सजगपणे समजून घेऊन लोकांपर्यंत मांडायची गोष्ट आहे.
1: वा,
0: बरोबर ना?
1: अगदी बरोबर.
0: म्हणजे आपल्याला बेभानपणे मी ते काम केलं वगैरे, अरे असं नाही. कुठलं बटन दाबलं की कुठला लाईट लागतो हे तुम्हाला कळायलाच हवं. म्हणजे मी असं म्हणत नाही हा की म्हणजे तो एक ड्रॉप नसतो, एक असतोच ड्रॉप, प्रश्नच नाही. राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांची स्टाईल वेगवेगळी असणारच आहे. राहुल द्रविड टेक्निकली परफेक्टच असेल आणि वीरेंद्र सेहवाग कदाचित जो बॉल कधीच कोणी आउट होणार नाही त्या बॉलला आउट होऊ शकतो आणि कधीच कोणी मारणार नाही अशा बॉलला तो सिक्सर मारू शकतो. ते जो ड्रॉप आहे तो कलाकारांमध्येही असतोच, प्रश्नच नाही. पण भान ही गोष्ट, शेवटी आपण क्रिकेट खेळतो आहोत, शेवटी आपण नाटक करतो आहोत, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवलीच पाहिजे.
1: वा,
0: असं मला वाटतं.
1: खूप खूपच छान.

0: आनंदजीत, एक खूप छान होतंय की फक्त गाणं आणि त्याविषयीच आपलं बोलणं होत आहे असं नाही, तर त्या गाण्याच्या निमित्तानं चित्रीकरण असेल, वेगवेगळी तंत्र वापरणं असेल, त्या काळातली आत्ताची, त्याचा परिणाम कसा साधला जातोय यावर बोलणं असेल, हे सगळं साधत आहे आजच्या या गप्पांमधून. पण आजच्या भागाची वेळ मात्र इथे संपत आली आहे, पुन्हा भेटूया पुढच्या भागात.
1: अगदी.
0: तर श्रोते हो, आपण ऐकत होता सिनेनाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज आपण ऐकला भाग 7. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
2: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
3: तुमच्यात सामील हो.

0: श्रोतेहो, विशेष गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकलात. संवादक आणि सादरकर्ते ते संजय भुजबळ. आता ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयी.
1: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला.

0: या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यार्थी 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुम्ही आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकू शकता जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचे 2:59:30 होत आहेत. यानंतर ठीक 3 वाजता मंच आहे गीत हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतो आहे. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: जैसे कि आप जानते हैं विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती।
1: श्रोतेहो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। तसेच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AI आर या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून जगभरात सर्वत्र। संध्याकाळचे ठीक 5 वाजलेले आहेत। आता प्रसारित करणार आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट।
0: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल। असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
2: संपर्क 89 29 30 41 42।

प्रकाश नारायण संत यांच्या वनवास, शारदा संगीत आणि पंखा या पुस्तकांमधील लंपन या लोभस व्यक्तिरेखेच्या कथांवर आधारित मालिका शारदा संगीत. निर्मिती चैतन्य वेद पुणे. रेडिओ रूपांतर आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर. सहदिग्दर्शन ज्योती सुभाष. संगीत दिग्दर्शन श्रीरंग उमराणी. सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी. ऐकूया शारदा संगीत भाग 1.

0: कालच सकाळी आमच्या बागेतून मांजराच्या पिल्लाचा बारीक आवाज यायला लागला. मी हळूच आवाजाचा मागोवा की काय म्हणतात तो घेत बागेत शिरलो आणि मॅडसारखा मांजर शोधत बसलो.
1: चलत जाओ चलत जाओ, ही आमची बाग आहे.
0: आमची म्हणजे?
1: आमची म्हणजे आमची, मुलींची. इथे मुलांनी कधीही यायचं नसतं.
0: इथे मांजरीच्या पिल्लाचा आवाज आला म्हणून मी इथे आलो.
1: आमच्या बागेतल्या मांजरी आम्ही नेऊ देणार नाही. तू तू आमच्या शेजारी राहायला आलायस ना? लंपन नाव ना तुझं?
0: हो. आणि तुझं?
1: आम्ही नाव सांगत नसतो. पण आम्ही तुला पिल्लू शोधायला मदत करू.
0: पण तू आम्ही आम्ही का म्हणतीयस?
1: कारण आम्ही आम्ही आहोत, झाशीची राणी लक्ष्मीबाई.
0: फारच अवघड नाव होत. त्या अवघड नावाच्या मुलीनं आणि मी 19 तास शोधल्यावर मांजराचं एक पिल्लू कुंडीतच बसलेलं सापडलं. आम्ही जवळ जाताच ते उठून उभं राहिलं आणि त्याने आपली शेपटी सरळ उभी केली. किती सुंदर होत ते. पिवळ्या रंगाचं, त्याच्या डाव्या डोळ्याभोवती चष्मा लावल्यासारखा काळा भोर डाग होता.
1: हे मांजर तुमच्या प्रांतात घेऊन जा, आमची परवानगी आहे.
0: नको नको, आमच्या आजीला मांजरांचा फार राग आहे. आमच्या घराच्या प्रत्येक दरवाजा मागे एक जाड जूड काठी असते मांजरांसाठी.
2: अरे आजीला सांगायचंच नाही तुझ्याकडे पिल्लू येते. असं शर्टाच्या आत लपव.
0: त्या लक्ष्मीबाई पिल्लू माझ्या शर्टात ठेवायला लागल्यावर मी एकदम लांब झालो आणि घराकडे जायला लागलो. तेवढ्यात मागून आवाज आला.
1: ए ए लंपन, तसं मी माझं नाव कोणी विचारलं तर सांगत नाही, पण तू आमच्या शेजारी राहतोस, तुला मांजरं आवडतात आणि तू आमच्या शाळेतला, म्हणून तुला सांगते माझं नाव सुमी.
0: असं म्हणून कमऱ्यावर हात ठेवून माझ्याकडे बघत उभी राहिली. मला पोटात एकदम गडबडल्यासारखं झालं. ते पिल्लू शर्टाच्या आत लपून मी घराकडे जायला लागलो. तेव्हा त्या पिल्लाचा मला झालेला स्पर्श अजूनही माझ्या पोटावर आहे. मी खोलीचा जिना चढत असताना त्यांनी खुश होऊन बारीक आवाज काढला. स्वयंपाकघरात तो बाबूरावने ऐकलाच.
3: ऐकोनी श्री गुरुचे वचन सायन देव करी नमन.

0: また手を離れたなら僕らは
1: आजी
0: त्रिमूर्तीचा अवतार
1: मांजरीच्या पिल्लाचा आवाज येतोय. थांबा
2: बाब्या, बडवून काढ चांगलं. वंटमुरी करायचा बोका असेल सोकावलेला. अप्पल पोटा मेला.

0: माझे वंश परंपरे
1: कुठं गेलो सोपिन कुठं गेलो सोपिन कुठं हाय कुठं हाय कुठं हाय
2: बाबूराव सोड त्याला इकडे दे त्या पिल्लू
3: अजिना सांगू का सांगू हा सांगू सांगू सांगू सांगू तुम्हीच नेता पिल्लू घरात ते सांगू का सांगू सांगू हा सांगू
2: बाबूराव दुष्ट तू आमच्या घरी पुढल्या जन्मी मांजरून येणार
4: बाबूराव काय आरडाओरडा चाललाय वर सापडलं का मांजर पोत्यात घालून लांब सोडून ये जा

त्यांच्या घरासमोर खेळत असताना तीन चार तरी मांजर रस्त्यावरून गेली असतील. त्यातले कोणीतरी नक्कीच त्या पिलाची आई असणार आणि त्याला हुडकत असणार. रात्री मला झोपच येईना, मग सारखी आईची आठवण यायला लागली. आजीच्या घरी यायच्या आधी मी खूप रडलो होतो, तेव्हा आईनं माझ्या उघड्या पाठीवरून हात फिरवला होता. त्याचा ठसा अजूनही माझ्या पाठीवर तसाच आहे असं वाटत. तो कुणाला दिसणार नाही, पण माझं मलाच माहितीये का तिनं मला मांजराच्या पिल्ल्यासारखं एकट्याला तिकडे आणून सोडलं. त्या दिवशी मी खूप रडत होतो.

लंपन लंपन सोन्या, आजोबा आणि आजी बघ कसे एकटे आहेत. त्यांचं एवढं मोठं घर आहे, त्यांना किती कंटाळा येत असेल. म्हणून मी माझा हा आनंदाचा ठेवा त्यांच्याकडे थोड्या दिवसांसाठी ठेवणार आहे. आपल्या आजोबा इतकी नाही, ते मला काय म्हणाले माहिती आहे,

बरोच काय काय बोलत होती, पण मला त्यातलं काहीच समजलं नाही. बोलताना तिच्या डोळ्यातून मॅड सारखं पाणी येत होत आणि मग तिनं मला आपल्या छातीशी घट्ट धरलं. त्यावेळेचा तो आईच्या पदराचा वास मी अजूनही विसरलो नाही. तो वास म्हणजेच आई आहे असंच मला मॅड सारखं वाटतं.

0: बाबा इकडे मला आजीजवळच्या मोठ्याच मोठ्या घरात पोचवून गेले. आजीला खूप आनंद झाला. त्यावेळी ती रडली सुद्धा.
1: लंपू, आता बाबा परत चालले, तू इथेच राहायचं. आवडेल ना तुला हे घर?
2: लंपन, ए लंपन, इकडे बघ. आजी आजोबांना त्रास नाही आहे द्यायचा. छान शाळा आहे इथे. नवी पुस्तकं घेऊन शाळेत जायचं आणि मला छान पत्र लिहायचं. त्यात चित्र काढायला विसरू नकोस हा.
0: मी इकडे आणि मनी बिट्टे तुमच्या जवळ असं का?
2: अरे तू दादा आहेस की नाही त्यांचा? ते दोघं असले तरी छोटे आहेत, वाटणी समान झाली काय.

राजोबा आणि आजी आईसारखेच प्रेमळ आहेत. ते आईच्या आठवणी सांगायला लागले की आईसारखेच दिसतात दोघही तंतोतंत. मग मला अजूनच आवडतात.

0: माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी, इहे सौख्य पुत्र पौत्री अंती द्यावी सद्गती। ऐशी विनंती
1: आजी पूजेला बसली की मात्र एकदम माझ्यापासून लांब।

0: एक दिवस मी टप्पण नारकर मास्तरांनी दिलेला गृहपाठ करत होतो. 2 × 5 = 9. 2
1: लंप्या ये चल तुला गंमत दाखवतो.
0: मी ताबडतोब पाटी बाजूला ठेवून जिन्याला धावलो. ते मला घेऊन माडीवरच्या एका खोलीत गेले. ती खोली लहानच होती. तिला निळा रंग होता, निळे पडदे होते आणि टेबल क्लॉथही निळाच होता. तिथे पुस्तकांनी भरलेल्या कपाटावर एक फोटो होता, छानशा 2 वेण्या घातलेल्या मुलीचा.

0: बघ कुणाचा फोटो आहे.
1: पहिल्यांदा मला काही समजत ना, ती मुलगी हसत होती आणि माझ्याकडेच पाहत होती. तिचे डोळे तेवढे ओळखीचे वाटले आणि एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आई
0: बरोबर. अरे तुझ्यासारखी दुर्गी लहान होती ना, तेव्हा तिची ही खोली होती. सारखी त्या टेबलापाशी वाचत बसायची आणि खोली कशी स्वच्छ ठेवायची. कागदाचा कपटा नाही की धुळीचा कण. ही बघ तिची बक्षीस. गाण्यात मिळवलेली, वक्तृत्वात, निबंध लेखनात दुर्गीला सगळ्या गोष्टींची हौस.
1: आजोबा आई बद्दल काय काय बोलायला लागले आणि मला आपण आईच्या कुशीतच होत असं वाटलं.
0: तर बरं का लंप्या, आजपासून ही खोलीत तुझी.
1: तेव्हापासून मी त्याच खोलीत झोपायला लागलो, पण आईची आठवण येतेच अजूनही. एक दिवशी शाळा सुटल्यावर दप्तर खांद्याला अडकून मी घरी यायला निघालो. माझ्यासोबत परळ्या होता. कानडी शाळेला वळसा घालून चालताना तो डोळे मोठे करून घाबरून एकदम पळूनच गेला. परळ्या कुठे चाललास, काय झालं? तेवढ्याच भूताच्या गोष्टीत पडतो तसा हात माझ्या खांद्यावर पडला. मी फारच घाबरलो. त्या भूताने बांगड्या घातल्या होत्या. तुम्ही म्हणाली होती की भूताच्या बायकोला चेटकीण म्हणतात आणि त्या चेटकिणी मुलांच्या ससा माकडं करून टाकतात. मी वळून घाबरून मागे पाहिलं तर तांबूळवाडकर आजी उभी आहे. तांबूळवाडकर आजी म्हणजे आमच्या आजीच्या भाषेत चालता फिरता लाऊडस्पीकर.
2: कोण? दुर्गीच असणार आहे तू? थोरला ना, डोळे अगदी दुर्गी सारखेच आहेत.
3: शाळेत जातोस का? अरे काय रे, तुमच्या त्या बाबूरावला म्हणावं? परवा माझ्याकडचं पीठ दळून आणतो म्हणून म्हणाला आणि गायब झाला. काय करते रे दुर्गी सध्या? आजीचे पापड झाले का रे लाटून? तुमच्या मोगऱ्याला कळ्या आल्या की नाही रे?
1: तांबूळवाडकर आजी म्हणजे तांबूळवाडकर आजीच. समोरचा माणूस बोलला काय, न बोलला काय, घेर येऊन पडला काय, आपलं बोलणं शेवटपर्यंत नेणारच. मी पळून जायला लागलो तर त्या मला 249 कामं सांगतच राहिल्या. घरी येईपर्यंत मी त्या सगळं विसरलो. तेव्हा मला जरा बरं वाटलं. दप्तर आजोबांच्या डेस्कवर टाकलं आणि हातपाय धुवून स्वयंपाकघरात गेलो.

0: आजीनं ताट माझ्या समोर ठेवलं. ते सर्व मी खाल्लं आणि तसाच भिंतीला टेकून पाय पसरून बसून राहिलो. चड्डीच्या फाटलेल्या पायातून एक दोरे बुवा बाहेर पडले होते. त्यांना चिमटीत धरून मी बाहेर ओढायला लागलो तर ते सावकाश अजिबात त्रास न देता बाहेर यायला लागले.
1: लंप्या, तुझं सगळं सामान घरभर पसरलेलं आहे, ते आधी आवरून जिथल्या तिथं ठेव. वर दुर्गाच्या खोलीतल्या सामानाची उलथापालथ करू नकोस. आणि मला आता प्रश्नावर

0: आहे ते आधी आवरून जिथल्या तिथं ठेव. वर दुर्गाच्या खोलीतल्या सामानाची उलथापालत करू नकोस आणि मला आता प्रश्नावर प्रश्न विचारत राहू नको. आणि ते फाटके कपडे घालू नकोस.
1: का पण हे सगळं का करायचं?
0: विचारलास प्रश्न? उद्या सकाळी दुर्गा आणि तुझी भावंड सुट्टीसाठी येणार आहेत. आजच दुपारी पत्र आलं तिचं.
1: काय? आई येणार आहे? माझी आई?

शारदा संगीत या मालिकेच्या पहिल्या भागातील भूमिका आणि कलावंत आजी ज्योती सुभाष, सुमी अनुजा बोरकर, बाबूराव राजेश मोरे, आजोबा विजय देव, बाबा सचिन कुंडलकर, तांबूळवाडकर आजी, सेवा चौहान, आई माधुरी पुरंदरे आणि लंपन मदन देवधर. निर्मिती चैतन्य वेद पुणे. रेडिओ रूपांतर आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर. सहदिग्दर्शन ज्योती सुभाष. संगीत दिग्दर्शन श्रीरंग उमराणी. ध्वनिमुद्रण आणि ध्वनी संकलन महेश लिमये. निर्मिती सहाय्य गीतांजली टाकळकर.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात एक छानसं गीत. लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये माधव जुलियन यांच्या या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं माधव जुलियन यांचं हे गीत आपण ऐकलं. आता ऐका एक निवेदन. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जगामध्ये जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूयात आणि मानवतेचा खरा अर्थ जपूयात. धन्यवाद. श्रोते हो, याबरोबरच देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
0: आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती FM 101. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता प्रसारण सभेमध्ये पुणे आय केअर सांज धारा.
3: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
5: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
5: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.

0: ज्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण,
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
0: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
1: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड, पुणे. मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत सौमित्र यांनी लिहिलेल्या, मिलिंद इंगळे यांनी गायलेल्या या गीतासोबत.

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत. भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाखत, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही. घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही. तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो. उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो. पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो. दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ. उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ. चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, आता ऐका आमच्या कार्यक्रमाविषयी.
2: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोतेहो, आपण ऐकता आहात पुन्हा एक एअर सांस धारा, हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।
2: एनडीए मध्ये जायचंय,
3: 11वी पासूनच तयारीला लागा।
2: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे। संपर्क 9850880058।
3: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058।

0: 5800558. मुलींनो, बदलत्या आधुनिक काळाशी मैत्री करत आपलं स्मार्ट करिअर घडवा. कसं ते जाणून घ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTA तर्फे रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 11 ते 4 पर्यंत मोफत करिअर गायडन्स शिबिर.
1: इंटिरियर डिझाईन, फॅशन डिझायनिंग, फूड प्रोसेसिंग, कॉस्मेटॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, हेरिटेज, ग्राफिक डिझाईन आणि अजून बरंच काही. ह्या क्षेत्रांमधल्या करिअर विषयक संधींबद्दल तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन.
0: सेमिनार मध्ये सहभागी होण्यासाठी कॉल करा 8237879841.
1: नोट करा 8237879841.
2: श्रोतेहो, आता कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अनुराधा पोडवाली यांच्या स्वरामध्ये शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

0: श्रोते हो, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड,
2: पजेशन लवकरच.
1: सारे व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड,
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150,
1: 77 67 15 15 0.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: एनडीए मध्ये जायचंय
3: 11वी पासूनच तयारीला लागा.
2: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे संपर्क 9850880058.
3: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
4: श्रोतेहो कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं नितीन आखावे यांचं हे गीत. श्रीधर फडके यांनी या गीताला संगीत दिलंय.

0: श्रोतेहो, सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला.
1: पुन्हा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: संध्याकाळचे 6 वाजता आहेत. आता जाणून घेऊयात पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, प्राची गावस्कर सादर करत आहे पुणे वृत्तांत. सर्वसामान्य गरजू कर्करोगग्रस्तांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा समावेश केला आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केलं. राज्यात मोठ्या प्रमाणावर कर्करोग ग्रीड तयार केले जात आहेत. याद्वारे रुग्णांना अधिक सक्षम आणि सुलभ उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थ केअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत उभारलेलं हे रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल आहे. सार्वजनिक खासगी भागीदारीतून निर्माण झालेलं हे केंद्र आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार

0: छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या कांस्य शिल्पाच्या जवळ 10 दगडी भिंती उभारल्या आहेत. महाराजांनी रचलेल्या श्लोकांपैकी 9 निवडक श्लोकांची मराठी आणि इंग्रजी अर्थासह संक्षिप्त माहिती या भिंतींवर कोरली आहे. या शिल्पाच्या भोवती रंगीत कारंज, शोभिवंत फुलझाडं आणि आकर्षक विद्युत रोषणाई देखील केली आहे. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 9 पाण्याच्या साठवण टाक्यांचं लोकार्पण, तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो ते आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही आज फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या पुणे ऍग्री हॅकेथॉनचं पारितोषिक वितरण सध्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. CBSE म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंडळानं इयत्ता 9वीपासून 3 भाषांचं शिक्षण अनिवार्य केलं आहे. येत्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल. आता 9वीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक राहील. मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 3 भाषेचा पेपर नसेल असं CBSEनं स्पष्ट केलं आहे. नीट पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास CBIनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या पेपरफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं CBIनं सांगितलं. नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीविरुद्ध 1100 पानांचं आरोपपत्र पुणे ग्रामीण पोलिसांनी काल रात्री विशेष न्यायालयात सादर केलं. 50 अधिक साक्षीदारांचे जबाब, CCTV चित्रीकरण, DNA चाचणीसह वैद्यकीय आणि न्यायवैद्यकीय अहवाल आदी भक्कम पुराव्यांसह 15 दिवसात तपास पूर्ण करून हे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आलं. वारकरी संप्रदायातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं आज पुण्यात निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर संध्याकाळी 7 सुमारास पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. संगीत क्षेत्रातील जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळ साथ करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. संगीत रंगभूमीवरील नटसम्राट बालगंधर्वांपासून पंडित भीमसेन जोशी आणि गान सरस्वती किशोरी अमोणकर यांच्यापासून आताच्या नव्या तरुण कलाकारांना अभंग गाताना टाळाची साथ माऊली टाकळकर यांनी केली आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशकं त्यांनी भजन सेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 39 तर किमान तापमान 25.5 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण असंच असेल. दुपारनंतर हलक्या पावसाचीही शक्यता आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:05 आणि 20 सेकंद झाले आहेत. प्रसारण सभेत ही वेळ देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाची.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात

0: हम दोनों या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं जयदेव यांनी संगीतबद्ध केलेलं मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे एक सदाबहार गीत.
1: मैं जिंदगी

0: मंडळी 1961 मध्ये अमरजीत दिग्दर्शित हम दोनो हा चित्रपट ताराशंकर बंदोपाध्याय यांच्या उत्तरायण या कादंबरीवर आधारित चित्रपट. पटकथा आणि संवाद लिहिले होते विजय आनंद यांनी. कॅमेरामन होते व्ही रात्रा, तर कलाकार होते नंदा, साधना आणि डबल रोलमध्ये देवानंद. आनंद आणि मीताच्या प्रेमकथेची ही कहाणी बरं का. देवानंद यांनी मेजर मनोहरलाल वर्मा आणि कॅप्टन आनंद अशी दुहेरी भूमिका साकारली होती. बेरोजगार असलेला आनंद एके दिवशी सैन्यात सेवा करण्यासाठी रुजू होतो. तिथे त्याची मैत्री मेजर वर्माशी होते. तो दिसायला आनंद सारखाच असतो, फक्त त्याला मिशा असतात. त्या दोघांमध्ये एक अनामिक असं नातं निर्माण होतं. मेजर स्वतःच्या आईबद्दल, बायको रुमाबद्दल आनंदला सांगतो. कालांतराने युद्ध सुरू होतं आणि या युद्धामध्ये मेजर वर्मा बेपत्ता होतो, त्याला मृत समजलं जातं. चित्रपटाच्या या कथानकात पुढे काय होतं हे जाणून घेऊयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज बोलतोय हम दोनो या चित्रपटाबद्दल. मी तुम्हाला सांगितलं युद्ध सुरू होतं ज्यामध्ये मेजर बेपत्ता होतो, त्याला मृत समजलं जातं, तर आनंदला त्याच्या शौर्यासाठी बढती मिळते. तो जेव्हा घरी परततो तेव्हा आनंदची आई देवाघरी गेल्याचं त्याला समजतं. हे दुःख जसं स्वतःच्या वाट्याला आलेलं आहे तसंच मेजरच्या कुटुंबाच्या वाट्यालाही आलेलं आहे. मग हे कुटुंब अशा दुःखाला कसं बरं सामोरं जाईल, हा विचार करून आनंद स्वतः मेजर वर्माच्या मृत्यूची बातमी त्यांच्या घरी सांगायला जातो. पण मेजरची आई आणि बायको त्यालाच मेजर वर्मा समजून खूप आनंदी होतात. रुमा म्हणजे मेजरची बायको हृदयरोगी असल्यामुळे डॉक्टर आनंदला तिला खरं सांगू नका यासाठी विनवणी करतात. आणि एकीकडे नीता मात्र आनंद आपल्यापासून लांब जात आहे म्हणून बेचैन होते. दुसरीकडे रुमा आनंद आपल्याशी जवळीक साधत नाही म्हणून त्याच्यावर चिडते. याच सगळ्या गोंधळात एक दिवस अचानक मेजर जिवंत आहे हे कळतं आणि तो घरी देखील पोहोचतो. पण स्वतःच्या जागी आनंदला बघून त्याच्याही मनात गैरसमज निर्माण होतो, त्यामुळे तो आनंदला मारण्याचा प्रयत्न देखील करतो. पण आनंद रुमा आणि मीताला घेऊन सगळ्यांच्या मनातले गैरसमज मेजरच्या समोर

0: दूर करतो आणि चित्रपटाचा शेवट अर्थातच आनंदी होतो. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता मात्र वेळ झालीये हम दोनो या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं जयदेव यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं युगुल गीत ऐकण्याची.
1: अभी न जाओ छोड़ कर.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोतेहो, हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला.
2: सतारीचे बोल असो
3: की मंजुळ बासरे,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
1: श्रोते हो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहेत. आता प्रसारण सभेत ही वेळ सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली या कार्यक्रमाची.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात शांताराम नांदगावकर यांच्या या गीतासोबत. प्रभाकर जोग यांचं संगीत आणि स्वर आहे अरुण दाते आणि अनुराधा पौडवाल यांचा.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघे

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.5%.

कार्यक्रमातलं हे गीत होतं शैलेश रानडे यांनी गायलेलं. गीत आणि संगीत संदीप खरे. श्रोतेहो, सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड। संपर्क 9130089221।
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: कार्यक्रमात आता ऐकूयात सुरेश फडकर यांच्या स्वरामध्ये शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीत श्रीधर फडके यांचं।

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

मेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775. 9921057575. अंबेकर लॉन्स.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: सुदैव आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण ऐकता आहात सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर तयार मसाला।
2: सांध्यांमध्ये वेदना सूज किंवा हलचालीमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक MBBS DNB मेडिसिन DNB रुमॅटॉलॉजी संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर पाटील रिजन्सी एरंडवणे पुणे। कॉल करा 90 75 111 591। निरोगी सांधे सक्रिय जीवन।
3: श्रोतेहो कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये शांताराम नांदगावकर यांची ही रचना, अरुण पौडवाल यांचं संगीत।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 1120.
0: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोतेहो, आपण ऐकता आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरात अरविंद आगाशे यांचं हे गीत, रवींद्र कसबे यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
3: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99 851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 30वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 30वा श्लोक। या श्लोकाचा अर्थ आहे, हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो, म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणं योग्य नाही। याच गीता श्लोकाला आचार्य विनोबा भावे गीताईमध्ये म्हणतात, वसे देहात सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा, म्हणूनही भूत मात्री तू नको शोक करू कधी। या श्लोकाचा भावार्थ पाहताना दोन महत्वाच्या गोष्टी

लक्षात येतात. आत्मा सर्वांच्या शरीरात आहे आणि आत्मा नेहमीच अवध्य आहे, म्हणजे ज्याचा वध करता येणार नाही असा आहे. या श्लोकावर संत ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिकेत म्हणतात, जे सर्वत्र सर्व ही देही जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तूप आहे चैतन्य एक. जया चैनी स्वभावे हे होत जात आघवे, तरी सांग काय शोधावे एथ तुवा, एरवी तरी पार्था तुझ का नेणो न मने चित्ता, किडाळ हे शोधिता बहुती परी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे सर्व ठिकाणी सर्व देहांमध्ये असतं आणि ज्याचा नाश करण्याचा प्रयत्न करूनही ते शक्य होत नाही, ते विश्वात्मक चैतन्य तू पाहावस. त्या विश्वात्मक चैतन्याच्या सहज अस्तित्वामुळे, त्याच्या सहज स्वभावामुळे हे सर्व जग जन्मत आणि लयास जात. असं असताना तू शोक कशासाठी करतोस? शिवाय यामुळे तुला मोठं लांछन लागेल, नसतच किटाळ येईल. तुझ्यासारख्या प्रज्ञावानाच्या मनाला हे का समजत नाही? या पृथ्वीवर असंख्य प्राण्यांची शरीर असून प्रत्येक शरीरात एकाच भगवंताचा अंश रूप आत्मा आहे. प्रत्येक शरीर जरी वेगळं असलं तरी त्या सर्वांच्या शरीरात परमात्म्याचा अंशरूप एकच चैतन्यमय आत्मा आहे. म्हणून या आत्म्याचा नाश कोणीही कोणत्याही साधनांनी करू शकत नाही, कधीच करू शकणार नाही. म्हणजेच आत्मा अमर असून देह नश्वर आहे, आणि जे नाशवंत आहे त्या गोष्टीचा शोक करणं योग्य नाही. उदाहरणार्थ घरात शिजवलेलं अन्न आजच्या दिवसापुरतं छान ताजं चवदार लागतं, पण उद्या ते खराब होऊन विटून गेल्यावर शोक करण्यात अर्थ नाही. तसंच देह नाश पावणार आहे हे समजल्यावर मृत्यूच्या भीतीने शोक करणं योग्य नाही. प्रत्येक शरीराचा वृद्धापकाळाने, आजारीपणाने, अपघात होऊन किंवा कोणी मारलं तर नाश होतो, आणि असंही हे शरीर नित्य बदलत असतं, पण ते रोज पाहणाऱ्यांच्या लक्षात येत नाही. शरीराला आधी बालपण, मग तरुणपण येऊन शेवटी शरीर म्हातार होतं. शरीराची अवस्था बदलत जाते, त्यामुळे देहाची क्षणभंगुरता लक्षात येते. देहातला आत्मा बदलत नाही, त्यामुळे आत्म्याची अमरता लक्षात येते. इथे भगवंताला शरीर आणि त्यात असणारा चैतन्यमय आत्मा हे दोन्ही वेगवेगळे आहेत हे सांगायचंय. त्यातही शरीर नाशिवंत विकारी म्हणून नष्ट होणार आणि आत्मा अविनाशी अविकारी नष्ट न होणारा. आत्मा नेहमीच अवध्य, म्हणजे ज्याचा वध करता येणार नाही असा आहे. भगवंतांनी या श्लोकात देह म्हणजेच शरीर आणि देही म्हणजेच आत्मा असे दोन शब्द वापरलेत. शरीर असत असून आत्मा सत आहे. परमार्थ साधायचा असेल तर सत आत्म्याला आधी समजून घेतलं पाहिजे. हा आत्मा कसा आहे? तर हा आत्मा भिजत नाही, जळत नाही, सुकत नाही आणि कोणत्याही शस्त्रांनी तुटत नाही. मरतं ते शरीर, पण आपलं खरं स्वरूप शरीर नाही तर आत्मा हेच आहे. पण हे विसरून आपण आपलं संपूर्ण जीवन फक्त या शरीराशी निगडीत ठेवतो. शरीराचं पोषण करतो, सजवतो, नटवतो, शरीराला सुखकारक तेच करतो, त्रासदायक असेल ते टाळतो. म्हणजेच संपूर्ण आयुष्यभर शरीराचाच विचार करतो आणि आपल्याच देहात असलेल्या देहीला, आत्म्याला विसरून जातो. आणि या देहातल्या आत्म्याची आठवण आपल्याला दुसरं कोणी मृत झालं तरच येते. तेव्हा आपण म्हणतो, रडू नका, त्यांच्या आत्म्याला क्लेश होतील. म्हणजे आत्म्याचं अस्तित्व ओळखतो पण ते दुसऱ्याच्या देहातील. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं खरं स्वरूप आत्मा हेच आहे. केनोपनिषदातला पहिला खंड दुसरा मंत्र हा विचार अजून स्पष्ट करतो. त्यात म्हटलंय, कानाचा कान, मनाचं मन, वाचेची जी खरी वाचा, तोच खरोखर प्राणाचा प्राण आणि डोळ्याचा डोळा होय. म्हणजेच मी म्हणजे शरीर नाही. आपण मी जेवण केलं, मी पाहिलं असं म्हणतो. आपल्या देहात असलेला हा मी वेगळा आहे. याच्यामुळेच आपण आपले अवयव कामासाठी वापरू शकतो. उदाहरणार्थ आपण वाचण्यासाठी आपल्या देहातले डोळे वापरतो. समजा एखादी व्यक्ती मृत होते तेव्हा त्या मृत शरीरात हे डोळे काही पाहू शकत नाहीत, पण या मृत शरीरातले डोळे काढून जर दुसऱ्या चैतन्य असलेल्या अंध माणसाच्या देहात लावले तर त्या माणसाला दिसू शकतं. म्हणजेच या मृतदेहात चैतन्यमय आत्मा नसल्यामुळे तिथे डोळे निष्प्राण आहेत. त्याचा देह नाश पावला पण देहातला आत्मा नाश पावला नाही. देह वध्य आहे पण आत्मा वध्य नाही. म्हणजेच आत्मा हेच आपलं खरं रूप आहे, त्याला ओळखलं पाहिजे. लोकमान्य टिळक गीता रहस्यात या श्लोकावर भाष्य करताना म्हणतात, जगणं हाच काही या जगातला पुरुषार्थ नव्हे. काकबळी खाऊन कावळेही पुष्कळ वर्ष जगतात. आज नाही

उद्या निदान 100 वर्षांनी तरी मृत्यू जर कोणासही चुकत नाही तर मग त्याबद्दल भीती किंवा आक्रोश, डर किंवा रड कशाला? अध्यात्मशास्त्राप्रमाणे पाहिलं तर आत्मा नित्य असून त्याला कधीच मरण येत नाही, तो अवध्य आहे. या युद्धात आपले सगळे मरणार हा शोक आणि त्याचं पाप आपल्याला लागेल ही भीती अर्जुनाच्या मनात होती. पण धर्मरक्षणासाठी दुष्ट माणसांना मारणं पाप नसून ते क्षत्रियाचं कर्तव्य असल्यामुळे अर्जुनाच्या मनातलं दुःख काढून टाकण्यासाठी भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी या श्लोकातून हा बोध दिलेला आहे. पेटीतला एक नासका आंबा सर्व आंबे नासून टाकतो म्हणून तो काढून टाकतात. तसंच समाजातल्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवलाच पाहिजे. यासाठी समाजातल्या बलवान सामर्थ्यवान लोकांनी तसंच समाजातल्या निवृत्त लोकांनी निवृत्तीनंतर समाजातल्या तरुण वर्गाला योग्य ते मार्गदर्शन केलंच पाहिजे. तरच देश, राज्य, गाव, समाज, कुटुंब सुरक्षित राहील. चांगली मूल्य असणारी चांगल्या विचारांची माणसं समाजाला योग्य दिशा दाखवत देश, राज्य, समाज, कुटुंब सर्वांचा विकास करत देश प्रगतीपथावर नेतील तेव्हाच सर्व सुखासमाधानाने आनंदात जीवन जगतील. आजच्या संदर्भात हा श्लोक अंतिम सत्याचा स्वीकार करण्यासाठी अंतिम उपदेश करणार आहे. अहंकारात मशगूल अशा आजच्या जगात लोक तुमचं खच्चीकरण करतील, अपमानित करतील, प्रतिमा मलिन करतील, पण तुमची आंतरिक प्रेरणा, चरित्र याला कोणीही धक्का लावू शकणार नाही. समोरच्या व्यक्तीला एखादी जात, धर्म, पंथ, लिंग यात अडकवून त्याला अपमानित करू इच्छित असाल तर इतरही तुम्हाला त्याच विचारांनी वागवतील, तेव्हा तुमचा त्रागा योग्य असेल का? सर्वधर्म समभाव, स्थितप्रज्ञता हाच आत्म्याचा आंतरिक स्वभाव आहे. त्याची हाक ऐकून माणसाला माणसाशी जोडणं हेच कर्तव्य घेऊन आपण जन्माला आलो आहोत हे विसरता कामा नये. हा विचार आपल्यासाठी, आपल्या स्वभावासाठी, आत्म्यासाठी इम्युनिटी बूस्टर आहे, निष्काम कर्म करण्याचा मार्ग दाखवणार आहे.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 30वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: श्रोते हो, हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM वरून। हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। तसंच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून आपण ऐकू शकता जगभरात सर्वत्र। आता यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजल्यापासून आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सुरू असलेल्या विविध रंगी कार्यक्रमांचं सहक्षेपण। यामध्ये सुरुवातीला आपण ऐकू शकणार आहात सैनिकों की शौर्य गाथा।
2: साथियों की सेवा में प्रस्तुत है विशेष जयमाला।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलाइन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।

0: किडनी तुमची, काळजी आमची.
1: श्रोत दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.

हमराही। आज का चाय गीत इतना ही, इजाजत दीजिए यूनुस खान को, नमस्कार।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

इसी गीत के साथ ही ढलती जाए रात, ये कार्यक्रम अब समाप्त होता है। श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM वरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपच्या माध्यमातून आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता जगभरात सर्वत्र। हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, रात्रीचे ठीक 11:20 सेकंद झालेले।

0: प्रसारण सभेत आता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा सुमधुर हिंदी चित्रपट संगीताचा आपला आवडता कार्यक्रम.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज रविवार, त्यानिमित्तानं आज एक ही फिल्म से अर्थात एकाच चित्रपटातील गीतं आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, आजचा चित्रपट आपण निवडलाय तो म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील सिद्धहस्त दिग्दर्शक ज्यांनी बरसात की एक रात, हावडा ब्रिज, इन्सान जाग उठा, चायना टाउन, कश्मीर की कली, अँड इव्हिनिंग इन पॅरिस यासारखे एक ना अनेक दर्जेदार चित्रपट भारतीय सिनेमाला दिले. हो, आपण बोलतोय ते शक्ती सामंता यांच्याबद्दल. त्यांनी दिग्दर्शित केलेला याच यशाचा आलेख अनुभवलेला चित्रपट अमर प्रेम, जो सन 1971 साली प्रदर्शित झाला.
2: कब हुआ, अब क्या सुनाए,

श्रोतेहो, आपण ऐकता आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित ठेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: मंडळी, अमर प्रेम हा हिंदीतून प्रदर्शित झालेला चित्रपट खरं तर अरबिंद मुखर्जी दिग्दर्शित निशी पद्मा या बंगाली चित्रपटाचा रिमेक आहे.

0: श्रोतेहो, आपण ऐकता आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेलाखे फुल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, व्हिजीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: स्वतःचा घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: मंडळी, अमर प्रेम या चित्रपटामध्ये मानवी मूल्य आणि नातेसंबंधांची सुरेख गुंफण आपण अनुभवली आहे. राजेश खन्ना, शर्मिला टागोर, विनोद मेहरा या दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयानं सजलेला असा हा अमर प्रेम. श्रोतेहो, आपण ऐकतो आहोत सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, व्हिजीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासाला खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: मंडळी अमर.

तर प्रेम या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ लोटला, परंतु यातील गीतं ही आजही तितकीच प्रभावी आणि गुणगुणावी अशीच आहेत. किशोर कुमार, लता मंगेशकर यांच्या प्रमुख स्वरामध्ये आनंद बक्षींची गीतं आणि आर डी बर्मन यांच्या संगीतामुळं ही गाणी आजही तितकीच आवडीनं ऐकली जातात.

0: कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना। कार्यक्रमातलं हे होतं शेवटचं गीत। या गीताबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत।
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ,
0: श्रोतेहो हे विविध भारती प्रसारण सेवेचं पुणे केंद्र आहे। FM बँड 101 MHz। रात्रीचे ठीक 11:30 वाजलेत। आमच्या या प्रसारण सभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत। पुन्हा आपली भेट आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत उद्या 5:50 वाजून 50 मिनिटांनी। मी विकास जोशी आता आपला निरोप घेतो। शुभरात्री, जय हिंद।